FM बँड 102.9 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 5:57 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 23 आश्विन शके 1948 अर्थात 15 ऑक्टोबर 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो अमृतधारा भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया रंजना जोगळेकर यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा अभंग, संगीत केदार प्रभाकर यांचं.

श्रोतेह हा होता किशोरी अमोणकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. संगीत होतं किशोरी अमोणकर यांचं. अमृतधारा भक्ती संगीतेचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची भक्तिरचना, संगीत नंदू होनप यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना, संगीत सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषानंतर कृषी वार्ता या अंतर्गत रब्बी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रा नाश याविषयी तज्ज्ञ डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती. परिसर या कार्यक्रमाची वेळ असेल 6:50 यामध्ये मानव निर्मित पर्यावरणीय समस्या कारण आणि उपाय याविषयीची माहिती. लेखन निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. 7:00 आयसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये धोका हा प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध सादर करते प्रवीण चिपळूणकर. 7:25 दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:55 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील पूजा नित्यक्रम याविषयी माहिती देतील ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. 7:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:30 आमच्या संग्रहातून या अंतर्गत वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती याविषयी जीवन साळोखे यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11:00 गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमात असावे घर ते आपुले छान या मालिकेत सुंदर घर की आपलं घर याविषयी डॉक्टर रेणुका चुटके यांची मुलाखत. तसंच कलाविश्व मालिकेत प्रियल गडकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 युववाणी. 6:35 कामगार सभा या कार्यक्रमात जागतिक अंध दिनानिमित्त अनंत अमुची ध्येया शक्ती याविषयी दिव्यांग मनोज सुरडकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. 7:30 किसानवाणी अंतर्गत हॅलो किसान या अंतर्गत दुधाळ जनावरांची काळजी याविषयी तज्ज्ञ चंद्रहास कापडी यांनी दिलेली माहिती. 10:30 शिशिरफूल या नभोनाट्याचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. मूळ लेखन कांतीदेव यांचा आणि मराठी अनुवाद नीता गद्रे यांचा सादर करते महेश केलुसकर. याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात रबी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया. हा या माहितीचा पहिला भाग आहे.
2: मंडळी, रब्बी हंगामातली पिकं पावसाच्या पाण्यावर थोड्याफार प्रमाणात पण उपलब्ध पाणीसाठ्यावरच पिकवली जातात. त्यामुळं उपलब्ध पाणीसाठ्याचा पीक उत्पादनासाठी जास्तीत जास्त वापर व्हायचा असेल, योग्य वेळी योग्य प्रकारे त्या पाण्याचा वापर पिकांसाठी व्हायला पाहिजे. म्हणजेच पिकाला ज्यावेळी पाण्याची गरज असेल तेव्हा वाढीच्या योग्य अवस्थेत पाणी दिलं गेलं पाहिजे. प्रत्येक पिकाच्या वाढीच्या अवस्था असतात, त्यावेळी त्यांना ओलाव्याची गरज असते. रबी ज्वारीला गर्भावस्थेत म्हणजे पेरणीनंतर 28 ते 30 दिवसांनी पहिलं पाणी द्यावं. ज्वारीचं पीक पोटरी पडून फुलोऱ्यात असतं, त्यावेळी म्हणजे पेरणीनंतर सुमारे 70 ते 75 दिवसांनी दुसरं पाणी द्यावं. दाणे भरण्याची अवस्था किंवा 75 मिलीमीटर बाष्पीभवन झाल्यानंतर म्हणजे 90 ते 95 दिवसांनी तिसरं पाणी द्यावं. म्हणजेच ज्वारीसाठी 20 ते 25 दिवसांनी एकूण 3 ते 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गव्हासाठी सुरुवातीला ओलवून वापशावर पेरणी करावी. मुकुटमुळं फुटण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर 18 ते 21 दिवसांनी पहिली पाण्याची पाळी द्यावी. फुटवे फुटण्याची वेळ म्हणजेच 35 ते 42 दिवसांनी दुसरं, पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच 60 ते 65 दिवसांनी तिसरं आणि दाणे चिकात असताना म्हणजे 80 ते 85 दिवसांनी चौथं पाणी द्यावं. आपल्याकडं एकच पाण्याची पाळी एवढं पाणी असेल तर ते 40 ते 42 दिवसांनी द्यावं. दोन पाळ्या शक्य असतील तर पहिलं पाणी 21 दिवसांनी आणि दुसरं 65 दिवसांनी पाणी द्यावं. तीन पाणी देणं शक्य असेल तर 21, 42 आणि तिसरं पाणी 65 दिवसांनी द्यावं. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात रबी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकलात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम 7:40 7:45 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद. अवश्य ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका विषयावर बोलणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश कारणे आणि प्रतिबंध. आज आपण या सामान्य पण दुर्लक्षित विषयाबद्दल बोलणार आहोत. निद्रानाश म्हणजेच इन्सोम्निया. रात्री झोप येत नाही, झोप लागते पण वारंवार जाग येते, पहाटे लवकर जाग येते आणि पुन्हा झोप लागत नाही, अशा अनेक तक्रारी ज्येष्ठ व्यक्ती सांगतात. वय वाढल्यावर झोपेच्या पद्धतीत काही नैसर्गिक बदल होतात, पण सततची झोपेची समस्या ही केवळ वयाचा भाग म्हणून दुर्लक्षित करू नये. निद्रानाशाची प्रमुख कारणे कोणती? पहिले कारण म्हणजे शारीरिक आजार. सांधेदुखी, पाठदुखी, श्वसनाचे आजार, वारंवार लघवीला लागणे, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजारांमुळे रात्रीची झोप बिघडू शकते. दुसरे म्हणजे मानसिक ताण आणि एकटेपणा. निवृत्तीनंतर दिनचर्येत बदल, जोडीदाराचा मृत्यू, मुलांपासून दूर राहणे, आर्थिक किंवा कौटुंबिक चिंता यामुळे मन सतत विचार करत राहते आणि झोप येणे कठीण होते. तिसरे म्हणजे औषध. काही औषधांमुळे झोपेवर परिणाम

होऊ शकतो. त्यामुळे झोप येत नाही म्हणून स्वतःहून झोपेच्या गोळ्या सुरू करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. तसेच दिवसा जास्त वेळ झोपणे, कमी शारीरिक हालचाल, संध्याकाळनंतर चहा कॉफी घेणे, रात्री मोबाईल किंवा टीव्ही जास्त वापरणे आणि रोजची झोपण्याची वेळ सतत बदलत राहणे यामुळेही निद्रानाश वाढू शकतो. मग चांगली झोप मिळण्यासाठी काय करावे? सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित दिनचर्या. रोज शक्यतो एकाच वेळी झोपणे आणि एकाच वेळी उठणे. दिवसभर शक्य असेल तर चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने करावेत, पण झोपण्याच्या अगदी आधी जोरदार व्यायाम टाळावा. सकाळी काही वेळ नैसर्गिक सूर्यप्रकाशात राहणे, शरीराची झोप जागरणाची नैसर्गिक घड्याळ व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. दुपारची झोप घ्यायची असल्यास ती लहान आणि शक्यतो दुपारच्या सुरुवातीला असावी. दिवसा अनेक तास झोपल्यास रात्री झोप येणे कठीण होऊ शकते. संध्याकाळनंतर चहा कॉफी आणि कॅफिन युक्त पदार्थ कमी करावेत. रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्याच्या काही तास आधी घ्यावे. झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनचा वापर कमी करून शांत वातावरण तयार करावे. वाचन, शांत संगीत किंवा प्रार्थना यासारख्या आरामदायी सवयी उपयोगी ठरू शकतात. आणि एक महत्वाची गोष्ट, झोप येत नाही म्हणून घड्याळाकडे सतत पाहू नका. बऱ्याच वेळा झोप येत नसेल तर शांतपणे उठून मंद प्रकाशात एखादी शांत कृती करा आणि झोप येऊ लागल्यावर पुन्हा अंथरुणावर जा. झोपेच्या गोळ्यांबाबत विशेष काळजी. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून झोपेच्या गोळ्या घेणे टाळावे. काही औषधांमुळे गरगरणे, स्मरणशक्तीवरचा परिणाम आणि पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे निद्रानाशाचे मूळ कारण शोधणे आणि त्यावर उपचार करणे अधिक महत्वाचे आहे. जर झोपेची समस्या वारंवार होत असेल, दिवसभर खूप झोप येत असेल, मोठ्याने घुरणे किंवा झोपेत श्वास थांबण्यासारखी लक्षणे असतील किंवा चिंता जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, चांगली झोप ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. झोप ही चैनीची गोष्ट नसून शरीर आणि मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती आहे. म्हणून आजपासून नियमित दिनचर्या, दिवसभर योग्य शारीरिक हालचाल, सकाळचा सूर्यप्रकाश, कॅफिनचे नियंत्रण आणि शांत झोपेचे वातावरण या छोट्या गोष्टी आपल्या ज्येष्ठांच्या झोपेत मोठा फरक घडवू शकतात. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांमधील निद्रानाश याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवरून. सकाळचे 6:50 झाली आहेत.
2: परिसर.
0: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये पाचच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग तिसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
3: श्रोतेहो नमस्कार, आज आपण परिसर या कार्यक्रमात जल प्रदूषण याविषयी माहिती घेऊयात. पाण्याच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये असा अवांछित बदल होणे की ज्यामुळे पाणी पिण्यास किंवा शेतीस, औद्योगिक वापरास किंवा जलचरांच्या अस्तित्वात अयोग्य ठरू शकते, याला आपण साधारणपणे जलप्रदूषण असं म्हणतो. त्यामध्ये मानवनिर्मित कारणं कोणती आहेत? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रक्रिया न केलेलं घरगुती सांडपाणी नद्या आणि तलावात डायरेक्ट सोडणं, रासायनिक उद्योग, कागद उद्योग, वस्त्रोद्योग आणि औषध निर्मितीतील सांडपाणी सरळ तलावात आणि नद्यामध्ये सोडणं, शेतीतून वाहून जाणारी जे खते आणि कीटकनाशके आहेत जे नॉन बायोडिग्रेडेबल आहेत ती सरळ नद्यांमध्ये आणि पाण्याच्या स्त्रोतांमध्ये जाणं, जहाजांमधून होणारं प्रदूषण ज्यामध्ये तेल गळती आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा सागरी कचरा, प्लास्टिक, सूक्ष्म प्लास्टिक आणि इतर घन कचरा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकणं, खाणकामातून पाण्यात येणारे धातू आणि आम्लीय पाणी, भूजलामध्ये दूषित पदार्थ झिरपणं आणि अलीकडे ई वेस्टमुळे अतिशय हेवी मेटल पाण्याच्या स्त्रोतामध्ये जाणे. आता हे कसं काय वाढतं प्रदूषण? तर शेतातील नायट्रेट आणि फॉस्फेट पाण्यात जास्त प्रमाणात मिसळल्यास शैवालांची अतिवाढ होते. या प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या युट्रॉफिक

0: पोषण किंवा सुपोषण असं म्हणतात. त्यामध्ये शैवाल आणि इतर सेंद्रिय पदार्थाचं विघटन करताना सूक्ष्मजीव पाण्यातील विरघडलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वापरतात. याला आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हणतो. आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्या पाण्यामधल्या माशांचं अनेक जलचरांचा मृत्यू होतो आणि एकूणच तिथल्या प्रजातीला धोका निर्माण होतो. सांडपाण्यातील रोगकारक सूक्ष्मजीवांमुळे अतिसार, कॉलरा आणि इतर असे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. काही प्रदूषक औद्योगिक प्रक्रियेतनं बाहेर येतात, ते अन्नसाखेत प्रवेश करतात आणि सजीवांच्या शरीरामध्ये साठू शकतात. याला आम्ही बायो मॅग्निफिकेशन असं म्हणतो. म्हणजे नॉन बायोडिग्रेडेबल केमिकल पेस्टिसाइड अन्नसाखेच्या माध्यमातून प्रोड्युसर्सकडनं म्हणजे वनस्पतींकडनं वरच्या श्रेणीतल्या प्राण्याच्या शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या, गिधाडांच्या आणि लॉयन किंवा वाघांच्या शरीरात जातात आणि ते बाहेर पडत नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आता यावर वैज्ञानिक उपाय काय? सगळ्यात महत्वाचा उपाय सांडपाणी प्रक्रिया केंद्र. प्राथमिक टप्प्यात घन पदार्थ वेगळे करून त्यावर जैविक प्रक्रियेत सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. आवश्यकतेनुसार गाळणी, निर्जंतुकीकरण आणि पोषक द्रव्य काढून अतिरिक्त टप्पे वापरून मगच सांडपाणी आपण पाण्यामध्ये सोडतो. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करणं देखील गरजेचं आहे, ज्यामध्ये रासायनिक अवक्षेपण, गाळणी, शोषण, झिल्ली तंत्रज्ञान आणि विशिष्ट प्रदूषकांसाठी इतर प्रक्रिया वापरून सांडपाणी शुद्ध केलं जातं. कृत्रिम पाणथळ प्रदेश निर्माण करणं, यामध्ये योग्य प्रकारे तयार केलेल्या उथळ जलक्षेत्रात वनस्पती, माती किंवा मध्यम आणि सूक्ष्मजीव यांच्या सहाय्याने काही प्रदूषक कमी केले जातात. ही पद्धत योग्य जागा, हवामान आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार वापरता येते. निर्जंतुकीकरण आणि पुनर्वापर करणे, ज्यामध्ये क्लोरीन, अतिनील किरण किंवा इतर मान्य पद्धतीने रोगकारक सूक्ष्मजीव निष्क्रिय करता येतात. प्रक्रिया केलेलं पाणी औद्योगिक वापर, बांधकाम आणि इतर योग्य कामांसाठी पुन्हा वापरता येते. आता जल प्रदूषण रोखण्यासाठी आपण साधारणपणे पूरक उपाय कोणते योजू शकतो? त्यामध्ये नद्या आणि तलावात सांडपाणी सोडण्यापूर्वी आवश्यक दर्जाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जलस्रोतांच्या परिसरात संरक्षणात्मक हरितपट्टे राखणे, शेतीत खतांच्या माती परीक्षणावर आधारित वापर करणे, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरण करणं, पिण्याच्या पाण्याची नियमित सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि रासायनिक तपासणी करणं, हे सगळे उपाय त्याच्यावर आहेत. लक्षात ठेवा, दिसायला स्वच्छ असलेलं पाणी नेहमीच पिण्यास सुरक्षित असेल असे नाही. पाण्याची सुरक्षितता प्रयोगशाळेतील तपासण्यांनी निश्चित करावी लागते. अलीकडे वायू प्रदूषणासोबतच पाण्याचं देखील प्रदूषण वाढल्यामुळे आपली ही जबाबदारी अधिक आहे. प्रदूषण थांबूयात आणि प्रदूषणापासून होणारे धोके देखील थांबूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना या विषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:55 झाली आहेत. जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार: आपण खूप ज्ञानी आहोत, विद्वान आहोत, प्रतिभाशाली आहोत, पण आपली त्याप्रमाणे कृती नाही, प्रत्यक्षात आचरण नाही, मग त्या ज्ञानाला, विद्वत्तेला अर्थ नाही. ज्ञानाला अर्थ हा फक्त कृतीमुळं आणि कृतीला अर्थ ज्ञानामुळं प्राप्त होतो.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

श्रोतेहो जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ सहकारी, दलित समाजाचे नेते आणि सुधारक भाऊराव कृष्णराव गायकवाड यांचा आहे आज जन्मदिन. कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचाही आहे आज जन्मदिन. ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, सनद हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ नाटककार साहित्यिक वसंत सबनीस यांचा आहे आज स्मृतिदिन. संगीतकार शंकर सिंग रघुवंशी अर्थात शंकर जयकिशन या प्रसिद्ध जोडीतील शंकरजी यांचा आहे आज जन्मदिन. शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आहे आज जन्मदिन. मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक मास्टर दत्ता गोरले यांचा आहे आज स्मृतिदिन. श्रोते हो, आज आहे वाचन प्रेरणा दिन. पुस्तकं ही अशी शांत आणि निष्ठावान सोबती असतात जी कधीही कसलीही तक्रार न करता माणसाच्या विचारांना नवा आकार देतात. वाचनाची सवय म्हणजे स्वतःच्याच मनाला दिलेली एक अशी श्रीमंती आहे जिची बरोबरी जगातील कुठलीही संपत्ती करू शकत नाही. जेव्हा वाटेत आव्हानांचे डोंगर उभे ठाकतात तेव्हा एक उत्तम पुस्तक माणसाला त्यावर मात करण्याची विलक्षण जिद्द आणि आंतरिक बळ देतं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम. आज यामध्ये ऐकूया धोका हा प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध.

परवा रस्त्यानं चाललो होतो. एका विजेच्या खांबाला काटेरी तारेनं गुंडाळलेलं होतं आणि वर एका लाल फलकावर दोन हाडांच्या वर एक मानवी कवटीचं चित्र होतं. त्यावर लिहिलं होतं, धोका, डेंजर, 440 व्होल्ट, हात लावू नका. हे असे धोक्याचे फलक घाटात वाहनासाठी, समुद्रावर भरती ओहोटीचे वेळी लाल बावटे, आपल्या दारात काही जण कुत्र्यापासून सावध राहा, असे फलक धोका समजावा म्हणून लावलेले असतात. काही ठिकाणी देवळाच्या दारात चप्पल चोरापासून सावध राहा असेही फलक पाहायला मिळतात. हे सगळे फलक आपणाला संभाव्य धोक्यापासून सावध करत असतात. धोका हा दोन अक्षरी शब्द, पण माणसांच्या विश्वासाला तो उद्ध्वस्त करू शकतो. धोका हा विश्वासाला दिलेला तडा आहे असं म्हटलं तरी चालेल. जग विश्वासावर चालतं आणि धोक्यामुळे कोसळतं. धोका म्हणजे फसवणूक, विश्वासघात. धोक्याचे पण प्रकार आहेत. भावनिक धोका म्हणजे प्रेमात, मैत्रीमध्ये आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला फसवलं जातं, त्यामुळं एखाद्याचं जीवनसुद्धा उद्ध्वस्त होतं. लॉटरी, चिटफंड, शेअर बाजार, अगदी 3 महिन्यात दाम दुप्पट, 100 रुपयात 1000ची भांडी, खोटी सही, असे अनेक आर्थिक धोके पावला पावलावर असतात. कौटुंबिक धोका, इस्टेटीत भावाला फसवणं, बहिणीला लुबाडणं, घर नावावर करून घेणं, अगदी पती पत्नीत सुद्धा एकमेकाला फसवणं, हे सुद्धा धोका या सदरात येतं. अहो एवढंच काय, बाजारात म्हैस विकायची असेल तर 2 दिवस धार न काढता लोक बाजारात घेऊन जातात आणि उत्तम म्हैस म्हणून बाजारात त्याची विक्री करून येतात. डेअरीला दूध आणि फॅट हे काही मी सांगायला नको. सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, अन्नविषयक धोके, दुधात भेसळ, हॉटेलमध्ये झुरळ, तेलात भेसळ, तिखटात पिठांची पावडर, पनीरच्या आणि आईस्क्रीमच्या नावावर

काहीही खायला घालणं, हे सगळे धोकेच आहेत. यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आध्यात्मिक बाबतीत सुद्धा धोके असतात. मायाजाल, अहंकार, बुवाबाजी, आळस हे सर्व धोके आहेतच. आपल्याला माहिती नसताना छातीठोकपणे खोटी माहिती पुरवणं हा सुद्धा धोकाच आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर धोके आणि संभाव्य धोके टाळता आले पाहिजेत. अकारण गोड बोलणाऱ्या माणसापासून सर्वांनी अगदी सावध राहायला पाहिजे. तुम्हाला म्हणून सांगतो, हा तर सर्वात मोठा धोका आहे. ऑफरचा मायाजाल, अकारण गोपनीयता, ओटीपी मागणं, अनोळखी लोकांच्याकडून येणारे मेसेजेस, फोन, यातील धोके ओळखता आले पाहिजेत. किशोरवयीन मुलामुलींना वयातील धोके, स्पर्श समजावून सांगितले पाहिजेत. या जगात कोणीही कोणाला फुकट काही देत नाही. आपणाला कोणी धोका दिला तर न भीती बाळगता, न लाजता घरच्यांना आणि मित्रांना सांगा. तुमच्या आसपास धोकेबाज असतील तर केवळ त्यांच्या

0: टाळता आले पाहिजेत. अकारण गोड बोलणाऱ्या माणसापासून सर्वांनी अगदी सावध राहायला पाहिजे. तुम्हाला म्हणून सांगतो, हा तर सर्वात मोठा धोका आहे. ऑफरचा मायाजाल, अकारण गोपनीयता, ओटीपी मागणं, अनोळखी लोकांच्याकडून येणारे मेसेजेस, फोन, यातील धोके ओळखता आले पाहिजेत. किशोरवयीन मुलामुलींना वयातील धोके, स्पर्श समजावून सांगितले पाहिजेत. या जगात कोणीही कोणाला फुकट काही देत नाही. आपणाला कोणी धोका दिला तर न भीती बाळगता, न लाजता घरच्यांना आणि मित्रांना सांगा. तुमच्या आसपास धोकेबाज असतील तर केवळ त्यांच्यापासून सावध राहा असं नाही, तर चार चौघात योग्य शब्दात त्यांना त्यांची जागा दाखवा. फसवणारे कधीच कायमस्वरूपी जिंकत नाहीत. समर्थ रामदास म्हणतात, रजोगुणी धोका झाला, लोभे मन हे भुलले, म्हणून साधकाने सावध असावे. सर्व धोक्यांचा विचार करता शत्रूपासूनचा धोका हा शत्रू जरी मित्र झाला तरी कायम असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपले शेजारी देश यांना किती जवळ केलं तर ते शत्रू आहेत हे विसरून चालत नाही. त्यामुळे आपल्या सैनिकांना जागता पहारा कायमच सीमेवर ठेवावा लागतो. आर्य चाणक्यानं सम्राट चंद्रगुप्तांना राज्यावर बसवलं. चंद्रगुप्तानं जिंकलेल्या राजाची मुलगी चंद्रगुप्ताची पट्टराणी म्हणून भारतात आली. तिच्या बरोबरच्या लोकापासून सावध राहा असं चाणक्यानं राजाला सांगितलं होतं. शत्रू हा नेहमी शत्रू असतो. चंद्रगुप्तानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. एके दिवशी चंद्रगुप्त अंतपुरात झोपला असताना अचानक उठाव झाला. चंद्रगुप्ताला मारण्यासाठी सेवकानं तलवार उचलली, पण तो हात एका क्षणात कलम झाला. सर्व बंड केवळ 2 मिनिटात संपलं. शत्रू राष्ट्राचे सैनिक राजवाड्यात गतप्राण झाले. यावर चंद्रगुप्ताला काही कळेना. तेव्हा चाणक्यानं सांगितलं, मी शत्रूचा धोका ओळखून त्याच्या एका सैनिकावर लक्ष ठेवण्यासाठी आपली 2 माणसं सर्वत्र लपवलेली होती. तेव्हा मंडळी, धोका ओळखून जी माणसं जगतात तीच यशस्वी होतात. इति श्री धोकायण समाप्त.
1: श्रोते हो, आताच आपण धोका हा प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध ऐकलात ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: श्रोते हो, या शुक्रवारी इंद्रधनु या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त डॉक्टर श्री गणेश कामत आणि डॉक्टर आशिष नलवडे यांनी दिलेली माहिती, आणि त्याचबरोबर नवरात्री निमित्त स्त्री शक्तीचा जागर याविषयी माहिती। तेव्हा अवश्य एका शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनु आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला जाहिरात प्रसारण।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देत.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
1: वाचन माणूस बनवत.
2: वाचन मनांना घडवत.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरी,
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे बाहेर घालायचे वेगळे रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,000 रुपयांचा अग्रिम जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सांगितलं. त्याचबरोबर राज्यातल्या आणखी 40 तालुक्यांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्याचाही निर्णय काल या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या 305 झाली आहे. राज्यातील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनावरांसाठीच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत कालच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरून केलेल्या जनसेवेला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचं अभिनंदन करणारा ठराव काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. एमपीएससी परीक्षेतील पारदर्शकतेसाठी सरकार कटिबद्ध असून यासाठी चौकशी समिती आणि व्ही राधा समिती नियुक्त करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यंदा कमी पावसामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असून साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यातल्या ईएसआयसी रुग्णालयाला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबतची घोषणा केली. यानुसार 2027

0: 2028 या वर्षापासून 50 विद्यार्थी संख्येसाठी हे महाविद्यालय सुरू होणार आहे. या निर्णयाबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचे आभार मानले आहेत.
1: पहिल्यांदा पुणेकरांकरता एक चांगली बातमी देतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या ESIC हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज करण्याकरता एक प्रस्ताव दाखल झाला होता आणि 2 वेळा नॅशनल मेडिकल काउन्सिलने तो नाकारला होता. त्या संदर्भात माननीय केंद्रीय मंत्र्यांकडे एक आपण अपील दाखल केलं होतं. आजच माननीय केंद्रीय मंत्र्यांनी ते अपील मान्य करून MBBS 50 जागांकरता ASIC मेडिकल कॉलेजला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे एक पुणेकरांची मागणी पूर्ण झालेली आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी.
2: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018 सुरू झाली आणि त्यानंतर गरिबी आणि आरोग्य सेवा यामधील समीकरण बदललं. प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कॅशलेस संरक्षण देणारी ही योजना प्रथम देशातल्या 40% लोकांसाठी लागू झाली. योजनेची व्याप्ती टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात आली आणि त्यामुळेच June 2026 37,413 सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे 13 कोटी रुग्णांना दाखल करणं शक्य झालं. आयुष्मान कार्डमुळे महिलांना आरोग्य सेवा मिळणं अधिक सुलभ झालं. आयुष्मान कार्ड धारकांमध्ये महिलांचा वाटा जवळजवळ 49% आहे. या योजनेची व्याप्ती पुढे वाढवण्यात आली. आयुष्मान वय वंदना कार्डच्या माध्यमातून 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार न करता समाविष्ट करण्यात आलं आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू झाल्यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा ही भारतीयांसाठी चैन न राहता आरोग्यपूर्ण जीवनाचा ती पाया ठरली. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे.
0: राज्यातल्या दुष्काळी तालुक्यात बंद असलेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू कराव्यात. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हा शेवटचा पर्याय ठेवून त्यापूर्वी अन्य सर्व योजना पडताळून पाहाव्यात असे निर्देश महसूल मंत्री आणि दुष्काळासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. उपसमितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल दिली. राज्यात सुमारे 2,14,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
3: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत करण्याच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. त्यानुसार जन्मापासून दिव्यांग आणि 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यापूर्वी ही मदत सज्ञान झाल्यानंतर 18 वर्षापासून मिळत होती. तसंच 80% अपंगत्व असलेल्यांनाच दिव्यांगजन संबोधलं जात होतं. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फायरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. त्यानंतर केंद्र सरकार आणि LIC एकंदरीत हिस्सा 34% असेल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. नागपुरात 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी झाली होती. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या

ऐतिहासिक घटनेच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकरवादी अनुयायी आणि बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना स्काउट गाईडचं प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल दिले. राज्यातल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना सध्या स्काउट गाईडचं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साहित्यिक कवी आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिलं घुंगूरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन 1 नोव्हेंबरला होणार आहे. ज्येष्ठ कवी डॉ महेश केळुसकर संमेलनाध्यक्ष तर ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर उद्घाटक असतील. या संमेलनात मालवणी लोकसाहित्य परिसंवाद, कथाकथन, दशावतार कलावंतांची मुलाखत, मालवणी कवितांचा नाट्याविष्कार आणि कविसंमेलन अशी 7 सत्रं होणार आहेत. सांगलीत 5व्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेचं उद्घाटन काल झालं. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेनं सुरस फाउंडेशन आणि सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून 700 खेळाडू सहभागी झाले होते. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या 4थ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 धावांनी विजय मिळवला, त्यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ 2-0 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावाच करू शकला. मालिकेतला 5वा निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातील आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज. दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निकषांमध्ये बदल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही, आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातन हेच विष आपल्या शरीरात जात आहे।
4: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल।
3: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत।
5: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया।
4: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा।
3: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा।
5: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा, प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या।
3: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी।
6: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण।

8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोते हो अवशायिका, येत्या रविवारी म्हणजे 18 ऑक्टोबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात महिला आणि बालसुरक्षा याविषयी ऍडव्होकेट शुभांगी निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: आर्टिकल 39D प्रमाणे पुरुष आणि महिलांना एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन मिळायला हवे. आर्टिकल 42 प्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांना न्यायी आणि मानवी सुरक्षित वातावरण मिळणे. आर्टिकल 51AE प्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या किंवा त्यांचा अपमान करणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत कर्तव्य आहे.
0: तेव्हा अवशायिका 18 ऑक्टोबरला 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून. यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. बदलतं हवामान, अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि शेतीसमोरील दिवसेंदिवस वाढणारी आव्हानं या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसमोर शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतीचा पर्याय उभं करणं ही आता काळाची गरज बनली आहे. पीक पद्धतीत विविधता आणताना पर्यावरणपूरक आणि बहुउपयोगी पिकांचा विचार महत्वाचा ठरतो. याच दृष्टिकोनातून बांबू हे एक महत्वाचं पीक म्हणून पुढे येत आहे. बांबूची लागवड, त्याची आर्थिक क्षमता, पर्यावरण संवर्धनातील त्याचं योगदान आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध संधी याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये सविस्तर संवाद साधणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल सर.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत.
1: सर, जागतिक बांबू दिनानिमित्त आता परिषदेचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूणच बांबू अर्थव्यवस्था आणि शाश्वतता परिषद जी आहे 2026, तर त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे?
2: सध्या तुम्ही बघताय की महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेमध्ये आहे आणि हा एक वर्ष नाही तर या वर्षी पण दुष्काळ आणि पुढच्या वर्षी सुद्धा दुष्काळ येण्याची शक्यता आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर हे सगळं जगभरामध्ये सुरू आहे. आणि मग चायनामध्ये प्रचंड पाऊस पडू लागलाय, युरोपमध्ये मायनस

टेम्परेचर असायच्या जागी 42 पर्यंत चाललंय. आता आपल्याकडे सुद्धा इकडे पालघर जिल्ह्यामध्ये आणि सुरतच्या बॉर्डरवर गावातून 10-10 फूट पाणी वाहिलं. नेपाळमध्ये आपण बघतोय की ढग नाही, पाऊस नाही, तरी महापूर आलं आणि अख्खा नेपाळचं सत्यानाश झालं. उत्तराखंडमध्ये अर्ध्या सेकंदामध्ये एक गाव अख्खच्या अख्खं वाहून गेलं. ही सगळी जी जगभरातली म्हणजे लाखो किलोमीटरचं जंगल भस्म होऊन चाललेलं आहे. आपल्या टेक्सासमध्ये अमेरिकेमध्ये 550 मिलीमीटर पाऊस काही तासात पडून गेलेला आहे. ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर जगावर हे एक मोठं संकट आलेलं आहे. आणि हे जगावर जे संकट आलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण काय? जगावर आलेल्या संकटाचं कारण आहे इंजिन. 1750 ग्लासगो मध्ये पहिलं इंजिन आलं, त्यावेळेस हवेत कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. कार्बनचं प्रमाण जास्तीत जास्त किती पाहिजे? 350 ppm. आता झालं किती? 430 ppm. आणि 450 ppm जर झालं तर पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशा आकृतीचं जगणं कठीण होणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि मग हे जे हू लागलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याच्यातून शेती, शेतकरी, मानवजात वाचली पाहिजे. याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिलं मी तुम्हाला गोष्ट सांगतो, हे करण्यासाठी, ही मानवजातीचं अस्तित्व पृथ्वीवर ठेवण्यासाठी एकच गोष्ट केलं पाहिजे. फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीतून काढलेलं डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळणं बंद केलं पाहिजे आणि जमिनीच्या पाठीवरून ही ऊर्जा तुम्हाला आणली पाहिजे. पोटाच्या ऐवजी पाठीचं वापर तुम्हाला केला पाहिजे. आणि 33% हरित आच्छादन पृथ्वी तलावर वाढवलं पाहिजे तर आपण जगू शकतो, नाहीतर नाही. आणि हे जर खरं असेल तर मग आता अतिशीघ्र गतीनं वाढणार वनस्पती आपल्याला शोधलं पाहिजे. ती वनस्पती आपल्याला सापडली ते म्हणजे बांबू आहे. आणि मग तुम्ही लगेच प्रति प्रश्न विचारचाल की आत्ता बांबूची एवढी चर्चा होऊ लागलेली आहे, पहिलं का होत नव्हती? त्याचं कारण असं आहे, इंग्रजांनी 1927 वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू लागवड, बांबू कापायला आणि एका जागेतून दुसऱ्या जागी घेऊन जायला वन अधिकाऱ्याची परवानगी लागती असं कायदा करून टाकलं. त्याचा परिणाम असा झाला की लोकांनी बांबू लावायचं सोडून दिलं वन अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून. आणि मग ही गोष्ट 2017 माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ऐकली, समजून घेतली आणि मग त्यांनी एका दिवशी जाहीर केलं 2017 बांस हे घास आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये त्यांनी 90 वर्षाचं जे बांबूवर हे होतं संकट होतं ते 90 दिवसात त्यांनी 90 वर्षानंतर 90 दिवसात हे मोडलं. आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बांबूला गवताचा दर्जा दिला आणि मग त्यानंतर बांबूची खता सुरू झाली. आणि मग आता आम्ही वर्षाला जागतिक बांबू दिनाचा कार्यक्रम घेतो. यावर्षी पण आम्ही पवईमध्ये हे वेस्टर्नमध्ये जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामधून हरित आच्छादन वाढवणं आणि त्याच हरित आच्छादनापासून ऊर्जा सुद्धा तयार करणं हे दोन गोष्टी जर केल्या तर आपण जगू शकतो, पुढची आपली पिढी जगू शकते. आणि या दोन्ही गोष्टी आपणाला बांबूमधून मिळतात म्हणून आम्ही बांबूचं काम करतो. आणि त्याच्यासाठी देशभरातले लोक बोलून आता महाराष्ट्र शासनाने बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी तयार केलेली आहे. आणि बांबू इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये बांबूपासून तयार होणाऱ्या 5 गोष्टीवर त्यांनी ती पॉलिसी फिरवलेली आहे. मग आम्ही सुद्धा या वर्षी राज्य सरकारने म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यातल्या त्यात आशिष जयस्वालने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि उदय सामंत साहेबांनी सुद्धा ही पॉलिसी आणलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीवर, या 5 बिंदूवर जे सरकारने हे केलेलं आहे, बांबू पॉलिसी आणलेली आहे, तर त्या 5 बिंदूवर देशभरातले बांबूतले औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीतले तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि शेतकरी आणि पॉलिसी

0: कर अशा सगळ्या लोकाला एका छताखाली आणून एक दिवसभर हे पाच बिंदू जे राज्य सरकारने केलेले आहेत हे योग्य आहेत का आणखी याच्यात काही भर घातली पाहिजे, म्हणजे राज्य सरकारच्या धोरणाला पाठिंबा देणे आणि त्याच्यामध्ये आणखीन काही भर घालता येते का ते पाहणे, याच्यासाठी आपण जागतिक बांबू दिनाचं आयोजन केलं होत आणि याच्यावर सगळ्या देशभरातल्या लोकांचा सहभाग.
1: म्हणजे ह्या एकूणच परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि या माध्यमातून खूप फायदा होणार आहे, म्हणजे अगदी देशभरातले वेगवेगळे उद्योजक आहेत ते सुद्धा यामध्ये समाविष्ट होत आहेत. सर, एकूणच आपण पाहायला गेलं तर बांबू अर्थव्यवस्था आणखीन मजबूत करण्यासाठी शेतकरी आणि उद्योजक यांचा फार महत्वाचा वाटा असणार आहे, तर त्यांना याचा कसा फायदा होणार आहे?
0: हे बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की बांबू जर लावलं तरच त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्याच्यावरच उद्योगपती येतील. मग बांबू लागवड करावी लागणार आहे. लोकांनी बांबू लागवड केली पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्यात त्यांना आकर्षण निर्माण केलं पाहिजे. म्हणून देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य देशात असं आहे, आपल्या राज्यामध्ये 7,50,000 रुपये 2 हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकऱ्याला 1 हेक्टर पर्यंत बांबू लागवड करायला आपण 7.5 लाख रुपये देतो 3 वर्षामध्ये. म्हणजे मग शेतकऱ्याला 7.5 लाख रुपये कुठल्याही पिकात लावायसाठी 3 वर्ष सबसिडी मिळत नाही, जी आपण बांबूमध्ये केली. नंबर एक म्हणजे बांबू लागवड सुरुवात झाली. त्यावेळेस बांबू लागवड सुरुवात होईल त्या दिवशी उद्योगपती म्हणतील की अरे बांबू खूप मोठ्या प्रमाणामध्ये येऊ लागलेले आणि आता आपल्याला बांबूवर इंडस्ट्री आणली पाहिजे, आणि मग इंडस्ट्रीवाले येतील. म्हणजे हे चक्र जे आहे, पहिलं सुरुवातीला शेतकरी ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि मग शेतकरी इन्वॉल्व्ह झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीवाले आणले पाहिजे आणि इंडस्ट्रीवाले यावे म्हणून आपण बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केली. नुसती बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसी तयार केली राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने, तर बांबू इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये 50,000 कोटी रुपये गुंतवणूक आणायचं सरकारने जाहीर केलेलं आहे. 50,000 कोटी हे लहान रक्कम नाही. आणि त्याच्यानंतर की आता शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आणखीन काहीतरी पडावं म्हणून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले प्रवीण सिंग परदेशी साहेब यांच्यावर एक जबाबदारी सोपवली की जगभरातून पैसे कुठून आणता येते का बघा. आणि मग त्यांनी आशियाई बँकेकडून 4,300 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी बांबू लागवडीमध्ये आणि बांबूमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आणि बांबू इंडस्ट्रीमध्ये काही लोकांना अनुदान देण्यासाठी किंवा बांबूचे रोप तयार करण्यासाठी चांगल्यात चांगली टिश्यू कल्चर लॅब उभी करण्यासाठी हे बांबूशी संबंधित असलेलं सगळं जे पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात त्या सगळ्या सुविधा उभ्या करण्यासाठी तातडीनं 4,300 कोटी रुपये आणलेले आहेत. आणि मित्रामध्ये आपण एक विभाग तयार केलेला आहे आणि त्या विभागामध्ये बांबूवर सगळी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते त्याचा अभ्यास सुरू आहे, त्याचा माहिती घेणं सुरू आहे आणि हे 4,300 कोटी आणून त्या त्या ठिकाणी कसे पोहोचवतील या संदर्भामध्ये अभ्यास सुरू आहे. म्हणजे काय झालं, शेतकरी तयार झाला. नंबर एक त्याला 7.5 लाख रुपये दिले. नंबर दोन, इंडस्ट्रीमध्ये 50,000 कोटी गुंतवायचं ठरवलंय आणि त्याला आता पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी 4,300 कोटी रुपये आणले. आणि त्याचबरोबर आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयाचा आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगात कुठंही पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे काय हो, की आपलं हरित आच्छादन ते वाढवलं पाहिजे. आपलं महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे ज्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काय केलंय तर 300 कोटी वृक्ष लावायचा निर्णय केलाय. 300 कोटी जर वृक्ष लावले तर महाराष्ट्रामध्ये 33% आच्छादन, हरित आच्छादन होणार आहे असं कुठेही निर्णय जगामध्ये झालेला नाही. आणि मग आता तर आणखीन एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिपथाची गोष्ट आलेली आहे, ती म्हणजे कार्बन उत्सर्जन करणाऱ्या ज्या संस्था आहेत

0: कार्बन कोणकोण कार्बन उत्सर्जन करतंय आणि त्यांच्याकडून मग कार्बन उत्सर्जन करणाऱ्याची यादी करायची आणि कार्बन बँक बनवायची ज्याच्यामध्ये जे लोक जास्त कार्बन सोडतात त्या लोकांकडून निधी जमा करून हे हरित आच्छादन वाढवण्यासाठी जे लोक काम करतात त्यांना पैसे देण्यासाठी. म्हणजे जगामध्ये पहिली एक राज्य असं आहे की जे कार्बन बँक करण्याचा विचार करू लागलेला आहे तेही महाराष्ट्रामध्ये.
1: त्यामुळे महत्वाचं आहे आणि त्याने फायदा होतोय खरं तर सर मोठ्या प्रमाणात. आणि शेतकरी जसं तुम्ही म्हणालात की चांगलं जर आणि शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी बांबू हा चांगला पर्याय आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि निधी सुद्धा दिला जातोय.
2: श्रोते हो, बांबू हे केवळ एक पीक नसून त्यामागे पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण विकासाशी जोडलेल्या अनेक शक्यता आहेत हे आजच्या संवादातून समोर आलंय. बांबूची लागवड का महत्वाची आहे, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याकडे कशा पद्धतीनं पाहता येईल याविषयीच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतलं आणि ही माहिती आपल्याला देत होते महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा एकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या बरोबर अनुरूपचे तन्मय कानेटकर आहेत. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते
2: तन्मय. मला असं विचारायचं की आजकालच्या मुलामुलींच्या अपेक्षा या बदललेल्या आहेत, तर साधारण त्यांच्या अपेक्षांचं स्वरूप काय असतं, काय सांगशील?
3: अपेक्षा बदलल्या आहेत का असं विचारलं तर त्याचं उत्तर हो असं अगदी स्पष्ट आहे. अनेकदा अनेक पालक ही तक्रार करतात की खूप साऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि तेही आपल्या सगळ्यांच्या कानावरती येत असतं, पण त्याच्यामध्ये रियालिटी काय, वास्तव काय ते बघणं थोडंसं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या आजीने, अंजली कानेटकर, हिने जेव्हा अनुरूप विवाह संस्थेची सुरुवात केली, किंवा जवळपास 26 वर्षांपूर्वी माझ्या आईने म्हणजे डॉक्टर गौरी कानेटकर हिने सगळी धुरा जेव्हा स्वतःच्या खांद्यावरती घेतली, या दोन्ही काळामध्ये तेव्हाच्या जर अपेक्षा आपण जर बघितल्या तर कधीच कोणी अनुरूपच्या फॉर्म मध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष बोलताना जे सांगितल्या जातात अपेक्षा तेव्हा म्हणा असं कोणीच सांगायचं नाही की जी व्यक्ती माझी जोडीदार म्हणून मला मिळणार आहे ती माझी उत्तम मैत्रीण किंवा मित्र असावा अशी अपेक्षा कोणी एक्सप्लिसिटली प्रत्यक्ष बोलून सांगायचं नाही. आज 99.99% मुलं मुली हे सांगतात की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी आहे. तर मला असं वाटतं की हा अपेक्षांमधला खूप मोठा शिफ्ट आहे. पटकन वरवर पाहताना असं वाटत नाही. असं नाही की जुन्या पिढीमधल्या जोडप्यांमध्ये मैत्री झाली नाही, पण ती नंतर हळूहळू झाली.
2: बरोबर.
3: पण आता ती अपेक्षा म्हणून आधीच येते की माझी मैत्री होईल अशी व्यक्ती मला हवी आहे. याच्यामधला एक महत्वाचा जो बदल आहे की मैत्री हा शब्द कुठून येतो किंवा कशा पद्धतीने येतो, तर दोन गोष्टी याच्यामध्ये मला अशा वाटतात की महत्वाच्या आहेत. एक म्हणजे याच्याकडे पार्टनरशिप सारखं बघितलं जातं. जोडीदार आहे तर ती सगळ्या बाबतीतली पार्टनरशिप असावी, एकत्र असावं, आणि ती नुसतीच कामांची विभागणी इतकं ते पारंपरिक अर्थ त्याला असू नये असं त्या अपेक्षेकडे बघितलं जातं. म्हणून मैत्री हा शब्द येतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मैत्रीमध्ये इक्वल असते, समानता असते, एक समान पातळीवरनं बोलणं असतं, मुक्तता असते, मोकळीक असते, फ्रीडम असतं. तर ती भावना खूप जास्त महत्वाची वाटते, त्यामुळे मैत्रीची अपेक्षा ही आज खूप जास्त प्राधान्याने येते.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण

0: इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क करा 1800 267 1991. आमची वेबसाईट आहे www.anurupvivah.com. तर आपण आता मुला मुलींच्या अपेक्षांबद्दल बोललो, पण पालकांच्या आणि मुला मुलींच्या अपेक्षांमध्ये विसंगती आपल्याला दिसून येते का, याबद्दल काय सांगशील?
1: विसंगती थेट असते अशातला भाग नाही, पण बऱ्याचदा काय होतं की आता अनुरूप मध्ये नाव नोंदवायचं आहे असं ठरल्यानंतर पालक अचानकपणे 1990 किंवा 1980 दशकात जातात, जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं, आणि तेव्हाच्या काय अपेक्षा होत्या त्या सगळ्यांची एक यादी केली जाते. म्हणजे एक पारंपरिक अपेक्षांचा डोलारा उभा राहतो. त्याबरोबर मुलं मुली आता स्वतंत्र आहेत, त्यांची मतं आहेत. म्हणजे 40 वर्षांपूर्वी जशी लग्न होत होती की पालकांनी सांगायचं आणि मुला मुलींनी बोलल्यावर उभं राहायचं, अशा पद्धतीने लग्न काही आज होणार नाही. म्हणजे मुला मुलींना मतं आहेत, त्यांची त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या ठामपणे मांडल्या जाणार आहेत आणि त्यांना डावलून काही पुढे जाणं होणार नाहीये. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा, मुला मुलींच्या आजच्या काळातल्या अपेक्षा, अशा सगळ्यांचं एकत्रीकरण केलं जातं. खरं सांगायचं तर खिचडी केली जाते आणि तो एक मोठा डोलारा उभा राहतो. त्यामुळे असं वरवर दिसतंच आपल्याला की अपेक्षांचा डोलारा खूप मोठा झालाय, अपेक्षा खूप वाढल्या आहेत, ज्यामध्ये सगळंच आहे, सगळ्यातलं सगळं हवंय, चांगलं जुनं पण हवंय, नवीन पण हवंय. पण आम्ही असं म्हणतो की या अपेक्षांचं रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे विवेकी दृष्टीने यातल्या काय खरंच अपेक्षा आजही सुसंगत आहेत, कालबाह्य झालेले नाहीत, काल सुसंगत आहेत हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तो विवेकी विचार, तारतम्याने विचार, या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. एकच वाक्य फक्त शेवटी सांगतो की आपल्या अपेक्षा कोणत्या आणि आपल्या मागण्या कोणत्या हा फरक आपल्याला करता आला पाहिजे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोराचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 1991, 1800 267 1991, 1800 267 7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, खूप छान माहिती या भागात आपण श्रोत्यांना दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिवानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती घेत असतो पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून. आजही डॉक्टर गर्दे इथे उपस्थित आहेत आणि आपण गेल्या 5 भागांमध्ये जे डोळ्यांच्या नसांच्या विकाराची कारणं जाणून घेत होतो त्यावर आता आयुर्वेदामध्ये उपचार काय आहेत याविषयीची माहिती आज जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, आता ह्या डोळ्यांच्या नसांना काही विकार झालाच, म्हणजे सूज आली, सुकले किंवा अन्य काही विकार आले, तर मग आयुर्वेदामध्ये नेमकी उपचार पद्धती काय आहे आणि हे अशी सूज आली हे कसं ओळखता येईल आपल्याला?
6: खरं तर ओळखायची लक्षणं आपण सांगितलीत की दिसणं कमी झाले, डोळ्यात दरडा व्हायला लागला, हे बरीचशी लक्षणं आहेत. पण एकदा निदान झाले की मेंदूत सपोज कारण काय, त्यानुसार खरं तर आयुर्वेदात ट्रीटमेंट आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि त्याच्यामुळे सूज आले, दिसणं कमी झाले, तर रक्तपित्ताची ट्रीटमेंट करायला लागते. मग अशा वेळेला काही घरगुती करता येतं का? रक्तस्राव झालाय, वैद्यांपर्यंत पोहोचलेली नाही, आजूबाजूला वैद्य नाही, माझ्या कोणत्या सेंटरला येता येत नाही, तर घरच्या घरी काय करता येईल? एक तर रात्री 1/2 कप गरम दुधात 2 चमचे एरंड तेल लगेच चालू करणं. दुर्वांचा रस सगळ्यात महत्वाचा चालू करणं. दुर्वांचा रस 2-2 चमचा चालू करायला लागला तर कोणत्याही पद्धतीचं रक्तपित्त पोटात घ्यायचं. रक्तपित्तासाठी त्याच्यासारखी जादू औषध नाही. म्हणजे डोळ्यातला रक्तस्राव आहे, मेंदूतला रक्तस्राव आहे, आतड्यातला रक्तस्राव आहे, इंटरनल कुठलंही ब्लिडिंग दिवसातून 2-2 चमचे जर चालू केली तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो. दिसताना ती साधी दिसणारी दुर्वा आहे, ते ते खूप मोठं काम करते. एका बाजूला दुर्वांचा रस चालू करणं आणि दुसऱ्या बाजूला रेशनासाठी एरंड तेल चालू करणं, ह्या गोष्टी जरी चालू केल्या तरी आपल्याला रक्तस्राव कमी होताना दिसत असतो. आणि सोबत आयुर्वेदिक निदान त्याचं केलं, रक्तपित्त आहे तर त्याचे कशामुळे आहे, रक्तात पित्त वाढले तर ते काय कारण आहे, आणि त्यानुसार जर त्याचा उहापोह करून

0: त्याचं निदान कोण ट्रीटमेंट केली की आपल्याला रक्तपित्तही कमी करता येतो, मेंदूतला रक्तस्राव कमी करता येतो, डोळ्याच्या नसांची सूज कमी करता येते, दिसणेही नॉर्मल करता येतं. त्यासोबतच जर टीबी असेल तर टीबीची आधुनिक शास्त्राची भली भीती वाटत असल्यानं औषध चालू केली असतील तर आयुर्वेदिक औषध चालू करावीत. त्याचं कारण टीबीची तर आयुर्वेदिक औषधं देता येतातच, पण आधुनिक शास्त्राची जी औषधं घेऊन डोळा खराब होतो तर ती एका बाजूला विष चिकित्सा पण चालू केली तर दुष्परिणाम आधुनिक शास्त्राच्या ना औषधांचे टीबीवरचे होत नाहीत, ते दुष्परिणाम आपल्याला आयुर्वेदिक विष चिकित्सेनं बंद कमी करता येतात. आणि त्यानंतर जी रसायन चिकित्सा चालू होते त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला नसांचं बळ देता वाढवता येतं, नसा सुकण्यापासून आपल्याला वाचवता येतं. हे जसं आपल्याला टीबीच्या बाबतीत झालं तसंच मेंदूमधल्या गाठींच्या बाबतीत आहे. मेंदूमधली गाठ असेल तर आयुर्वेदात अभ्यंतर विद्रुतीसारखी बऱ्याचदा किंवा गुलमाची ट्रीटमेंट केली जाते आणि ती ट्रीटमेंट केल्यानंतर ती वाढ थांबवता येते, त्या गाठीचा आकार कमी करता येतो. आणि बऱ्याचदा त्या गाठीचा आकार कमी झाला की नसांवरचं प्रेशर कमी होतं आणि नसांना सूज येऊन सुकण्याचं प्रमाण आटोक्यात येतं आणि व्हिजन लॉस आपल्याला थांबवता येतो, किंबहुना बऱ्याच लोकांमध्ये ते रिव्हर्सही करता येतो. तर थोडक्यात एवढंच आहे की रक्तस्राव आहे, टीबी आहे, एका मेंदूतल्या गाठी आहे, त्याचं निदान होणं गरजेचं. या तिन्ही आजारांच्या बाबतीत त्यांचं निदान करून ते मूळ मेंदूशी संबंधित विकार आहेत का इतर शारीरिक दोषांचा परिणाम स्वरूप मेंदूवरती परिणाम झाला आहे हे बघून जर ट्रीटमेंट केली गेली तर आपल्याला मेंदू आणि डोळा दोन्ही वाचवता येऊ शकतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225961999.
0: अर्थरायटिस सारखा विकार आहे, तो रक्तातला वात किंवा वात रक्त सारखं निदान होतं, बऱ्याच वेळेला त्याच्यात युरिक ऍसिड लेवल वाढलेले असते, ज्यात आयुर्वेदानुसार पोटातले औषधं तर आहेतच, म्हणजे याचा परिणाम स्वरूप नसाना सूज आली, याचा परिणाम स्वरूप डोळ्यातल्या यूव्हील ट्रॅकला सूज आली, डोळा ठणकतोय, डोळ्या लाल होतोय, दिसणं कमी झाले, ही सिमटम दिसत आहे, तर अशा वेळेला क्रियाकल्प डोळ्यांची पंचक्रम तर करावी लागतातच, पण तो मूळ आर्थरायटिस जो वात रक्त किंवा रक्तातला वात कमी करायचा असेल तर पोटातल्या औषधांसोबत बस्ती चिकित्सा ही तितकीच महत्वाची आहे. बस्ती चिकित्सा केली तर कोठ्यातला वात तर कमी होतो, शरीरातला वातही कमी होतो आणि रक्तातलाही वात कमी व्हायला लागतो. ज्या रक्तातल्या वातामुळे वारंवार जसे सांध्याला सूज येते तसं जे डोळ्यांच्या आतल्या यूव्हील ट्रॅकला सूज येते, पडद्याला सूज येते, नसाना सूज येते, ती सूज आपल्याला कायमची घालवते आणि ती सूज कायमची गेल्यामुळे जे भविष्यात नसा सूज किंवा नसांचं सुकणं हे होऊन अंधत्व येते हे टाळता येऊ शकतं. हे आर्थरायटिसच्या बाबतीत आहे, तसंच अँटीऍसिड किंवा आम्लपित्ताच्या बाबतीत आहे. आम्लपित्त जर होत असेल तर नेमकं त्याला मलावस्तंभ आहे का, त्याला पोटाच्या तक्रारी आहेत का, त्याला गॅसेस आहेत का, पित्त झाले तर नेमकं काय आहे, हायटस हार्निया सारखी लक्षणं नाही आहेत ना, म्हणजे हार्निया एक प्रकार, हायटस हार्निया एक प्रकार आहे ज्याच्यात आम्लपित्तासारखे बऱ्याचदा लक्षण दिसतात, ते नाही ना, किंवा जिरकपित्त आहे का, का ग्रहणी आहे, हे निदान करून जर त्या आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली तर आम्लपित्त आपल्याला आयुष्यातून काढून टाकता येतं, कोणत्याही आधुनिक शास्त्राची, कोणत्याही अँटीऍसिडची किंवा भविष्यात आम्लपित्तासाठी आयुर्वेदिक औषधी घ्यायची गरज पडत नाही. फक्त त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली की मग मात्र तो आजार जिरत नाही, आणि जिरला जरी असला आणि जरी ट्रीटमेंट केली तर आजार आपल्याला हे आजार कायमस्वरूपी बरे होणार आहेत. आम्लपित्त साध्य विकार आहे, तो काय असाध्य विकार नाही, फक्त तो तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं किंवा त्याला बाळासारखं सांभाळल्यामुळं, बाळासारखं का, कारण वाढलं जरा पित्त झालं की लगेच गोळी देतो
1: तेवढ्यापुरतं दाबून,
0: हा तर हे केल्यामुळं ते ज्या वेळेत बाळाचा तारुण्य अवस्थेत येतो त्यावेळेला मात्र ते आपल्याला उपद्रव करायला लागतो, तसा आहे. त्यामुळे त्याची योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली तर मग मात्र आम्लपित्तासारख्या विकारांमुळं सुद्धा आपल्यावरती जे डोळ्यावरती परिणाम येतो किंवा अँटीऍसिडने जो डोळ्यावरती परिणाम येतो तो आपल्याला घालवतो.
1: आणि हे आम्लपित्त हल्ली जागरण आणि टीव्ही बघणं याच्यामुळे खूप वाढायला लागलेलं
0: आहे. अगदी बरोबर. आणि ह्याच्यासाठी मात्र आयुर्वेदात शमनचिकित्सा, शोधन चिकित्सा आणि क्रियाकल्प महत्वाचे आहेत. शमनचिकित्सेसोबतच दिनचर्या आणि पथ्यापत्ती महत्वाचं आहे आणि हे वैद्यांच्या सल्ल्याने करणं तितकंच महत्वाचं आहे.
1: हे सगळं प्रत्येक आजारानुसार पण
0: बदलता येतं.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225961999, 98225961999.

0: 261. तर आता तुम्ही सर अर्थरायटिस आणि आम्लपित्त या अगदी महत्वाच्या अनेक लोकांना सध्या आपण बघतोय अशा भेडसावणाऱ्या आजारांविषयी सांगितलं, अजूनही कोणते आजार आहेत की ज्याच्यावर आपण आयुर्वेदातून उपचार करून आपल्या डोळ्यांच्या नसांना सुद्धा वाचवू शकतो?
1: जसं आता मी नसांना सुजेन किंवा सुकण्यासाठी अत्यारतो म्हणजे बायकांच्या बाबतीत खूप हेवी ब्लिडिंग हे कारण सांगितलं, गोवर कांजण्या टायफॉइड सांगितलं, नागिन सांगितलं, थोडक्यात काय कोणत्याही गोष्टीमुळे रक्तदृष्टी झाली, नसांना सूज आली तर त्याची ट्रीटमेंट रक्तदृष्टीची ते करावी लागते आणि त्यामुळे आजाराची ट्रीटमेंट करायला लागते. आता ह्याच्यात मेघ काय येते, शारीरिक कोणत्याही मूळ व्याधी आहे त्याची ट्रीटमेंट करतोय, त्यासाठी पंचकर्म वमन विरेचन बस्ती करतोय, ती शरीर शुद्धी एका बाजूला करतोय, पण ह्या शारीरिक आजाराचा परिणाम डोळ्यावरती आलाय, त्या शारीरिक आजाराचा परिणाम नसांना सूज आली किंवा नसा सुकायला लागले तर त्याच्या डोळ्याची त्या नसांची ट्रीटमेंट ही तितकीच महत्वाची आहे. आयुर्वेदानं जसं शरीर शुद्धीला पंचकर्म सांगून ठेवलं, वमन विरेचन बस्ती ते दोन प्रकार नस्य, तसंच डोळ्याच्या आजारांसाठी सेपरेट काही क्रियाकल्प किंवा अशी पंचकर्मासारखे ज्या प्रोसिजर सांगून ठेवलेत त्याला क्रियाकल्प किंवा उपक्रम म्हणतात. तर मग त्याच्यात काय काय येतं, पिंडी आहे, पिंडी म्हणजे ओल्या वनस्पतीचं वाटण डोळ्यावरती आहे, विडालक आहे, कोरड्या वनस्पतींचं चूर्ण डोळ्यावर लावायचं आहे, अंजन आहे, वेगवेगळी अंजन डोळ्यात घातली झाली आहेत, अच्छोतन म्हणजे वेगळ्या औषधांचे ड्रॉप, काडे तेल तुप डोळ्यात टाकणं आहे, डोळ्यावरती धार आहे त्याला नेत्र सेक म्हणतो आपण, ह्या नसांना जी सूज येते त्याच्यासाठी चेहऱ्यावरती वेगळी लेप सांगून ठेवले त्याला मुखलेप म्हटले, आपण आयुर्वेदात मुख प्रक्षालन पाद प्रक्षालन सांगून ठेवले, जे चक्षुष्य म्हणून सांगितले म्हणजे दृष्टीवर्धन करणारे मुख प्रक्षालन पाद प्रक्षालन आहे ते आहे, जळू लावणं आहे, गंडूश आहे, सर्दी असेल तर मग त्यात शारीरिक पंचकर्म करून मग ह्या सगळ्या गोष्टी करणे येतात, शिरोदार आहे, शिरोवेष्टन आहे, ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा उपक्रमाचा शारीरिक व्याधीनुरूप पंचकर्म वापरून डोळ्याच्या क्रियाकल्पाचा उपयोग केला तर आपल्याला नसा सुकणे आणि सुजणे ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदाने च्या माध्यमातून मात नक्की करता येऊ शकते.
0: बरोबर. पुढच्या आठवड्यात आपण वेगळ्या विषयावर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी बोलणार आहोत, या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261 98225261.
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 7:55 झाली आहेत.
3: श्रोते हो, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती आता आपण ऐकूया ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून.
4: नमस्कार श्रोते हो, नवरात्रातली पंचमी तिथी, या पंचमी तिथीचं कोल्हापूरकरांसाठी फार मोठं अपरूप. आजच्या तिथीला आई आपल्या प्रिय सखीला अर्थात त्र्यंबोलीला भेटायला निघाली. कामाक्षाला मारून करवीर क्षेत्राला सोडून लांब टेकडीवरती जाऊन बसलेल्या टेंबलाबाईची समजूत घालायला निघालेली अंबाबाई जाताना वाटेमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी रचलेल्या शाहू मिलचं वैभव पाहते, टाकाळ्याच्या तीरावरती तीर्थाचं आचमन घेते आणि त्यानंतर थेट त्र्यंबोलीच्या मंदिरात पोहोचते. आपल्या एखाद्या जीवाभावाच्या सखीला भेटावं तशी गळाभेट घेऊन त्र्यंबोलीची भेट घेते आणि नंतर छत्रपतींच्या उपस्थितीत, कुमारिकेच्या उपस्थितीत कुष्मांड भेदनाचा सोहळा तिथं पार पडतो. कैक युगापूर्वी कोल्हासुराला दिलेलं वचन देवी जगदंबा खरं करून दाखवते आणि भक्तजनांना प्रेमानं भेट देत आई पुन्हा एकदा मंदिरात येते. आज देवीची गजारूढ पूजा साकारली जाते. हत्तीवर बसून आई टेंबलाबाईला गेली हा आनंद सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर रात्री पुन्हा एकदा पालखी सोहळा होऊन आजचा मंदिर प्राकारातला सोहळा संपन्न होईल.

0: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून आत्ताच आपण ऐकलीत.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवरून.
2: वाडीला आलात तर भेट द्याच गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.

0: श्रोते हो, या शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त डॉक्टर श्री गणेश कामत आणि डॉक्टर आशिष नलवडे यांनी दिलेली माहिती, आणि त्याचबरोबर नवरात्री निमित्त स्त्री शक्तीचा जागर याविषयी माहिती। तेव्हा अवश्य एका शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, ललिता पंचमी निमित्त त्र्यंबोली देवी आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवी या भेटीचा सोहळा आज संपन्न होत आहे. आज सकाळी 9:30 तोफेची सलामी दिल्यानंतर त्र्यंबोली यात्रेच्या सोहळ्यासाठी श्री अंबाबाईची पालखी पारंपरिक मार्गानं त्र्यंबोलीच्या भेटीसाठी निघेल. त्याचवेळी लवाजम्यासह पारंपरिक पद्धतीनं फुलांनी सजवलेली तुळजाभवानी मंदिरातील पालखी भवानी मंडपातून यात्रेसाठी बाहेर पडेल. गुरुमहाराजवाडा येथील गुरुमहाराजांची पालखी देखील याच दरम्यान बाहेर पडेल. शिवाजी पुतळा, बिंदू चौक, उमा टॉकीज, बागल चौक, ताराराणी विद्यापीठ, टाकाळा मार्गे या पालख्या टेंबलाई टेकडीवर येतील. भेटीच्या प्रवासादरम्यान टाकाळा खण इथं अंबाबाईची पालखी प्रथेनुसार विश्रांती घेण्यासाठी म्हणजेच विसाव्यासाठी थांबते. टेंबलाई टेकडी परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यात्रा काळात वाहतूक मार्गात बदल केला आहे. टेंबलाई उड्डाणपुलाकडून बटालियन मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद केला आहे. तावडे हॉटेलकडून टेंबलाई उड्डाणपूल मार्गे कागलकडे जाणारी वाहनं शिरोली नाक्यावरून तावडे हॉटेल सरनोबतवाडी मार्गे पुढे जातील. टेंबलाई पुलावरून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ये जा करणाऱ्या बसेस तावडे हॉटेल मार्गे मार्गस्थ होतील. त्र्यंबोली देवी यात्रा विशेष KMT बसेस टाकाळा सिग्नल चौक, टेंबलाई रेल्वे फाटक, टेलिफोन टॉवर इथं येतील आणि त्याच मार्गानं परत जातील. उजगाव फाट्याकडून टेंबलाई मंदिराकडे येणारी वाहनं सरनोबतवाडी मार्गे किंवा तावडे हॉटेल मार्गे परत जातील. शाहू टोलनाका, शिवाजी विद्यापीठ, हायवे कॅन्टीन चौक मार्गे कोयास्को चौक, ताराराणी चौकाकडे येणारी सर्व अवजड वाहनांना हायवे कॅन्टीन चौक या ठिकाणी प्रवेश बंद आहे. त्या वाहनांनी सायबर चौक, इंदिरासागर चौक मार्गे रिंग रोडनं मार्गस्थ व्हावं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, ट्रॅफिक ई चलन न भरणाऱ्या वाहन चालकांविरोधात सर्वोच्च न्यायालयानं कडक भूमिका घेतली आहे. थकबाकीची रक्कम भरेपर्यंत त्या वाहनाशी संबंधित ऑनलाईन सेवा गोठवाव्यात असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. केवळ हजारो ई चलन जारी करणं पुरेसं नाही, आकारलेला दंड वसूल करणं देखील आवश्यक आहे. ज्या वाहनांवर ई चलनची थकबाकी आहे ती वाहनं जप्त करावीत. थकबाकीची रक्कम भरेपर्यंत त्या वाहनाशी संबंधित ऑनलाईन सेवा गोठवाव्यात. थकीत वाहतूक दंड पूर्णपणे भरल्याशिवाय वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राचं नूतनीकरण केलं जाणार नाही. डुप्लिकेट RC साठी किंवा वाहन मालकाचा पत्ता अद्ययावत केला जाणार नाही. वारंवार नियमांचं उल्लंघन केलेल्या वाहन चालकांचा परवाना नूतनीकरणास बंदी घातली जाणार आहे. वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र दिलं जाणार नाही. अशा वाहनांच्या मालकी हक्काच्या हस्तांतरणावर बंदी घातली जाणार आहे. थकीत दंड असलेल्या वाहनांना कोणत्याही केंद्रातून PUC प्रमाणपत्र दिलं जाणार नाही. परिवहन पोर्टलवर ते काळ्या यादीत टाकलं जाईल, त्यामुळं वाहन मालकाला ते विकणं देखील अवघड होईल.

श्रोते हो, या शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त डॉक्टर श्री गणेश कामत आणि डॉक्टर आशिष नलवडे यांनी दिलेली माहिती, आणि त्याचबरोबर नवरात्री निमित्त स्त्री शक्तीचा जागर याविषयी माहिती। तेव्हा अवश्य एका शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

श्रोते हो, फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनाकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया FDGSI ने जाहीर केल्याप्रमाणे ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो. त्या अनुषंगानं ऑक्टोबर महिन्यात दर गुरुवारी स्त्रियांची मोफत स्तन तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला देण्यात येईल. मुलींना वय वर्षे 15 ते 26 यामध्ये मोफत HPV लस देण्यात येईल. मोफत स्तन तपासणी आणि लसीकरण हे यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यशोमंगल क्लिनिक महाद्वार रोड खरी कॉर्नर कोल्हापूर इथं साकारण्यात येईल. यासाठी संपर्क 0231 262 07 22.

श्रोतेहो थोडंसं इकडे लक्ष द्या. सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा. गप्पा गाणी या कार्यक्रमात शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-231-2662-2624. तेव्हा जरूर फोन करा, गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा.

श्रोतेहो, जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत सेवा माझे योगदान या उपक्रमातून करिअर मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी छत्रपती शाहू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंबा इथं जिल्हा रोजगार समन्वय समितीचं समन्वयक संजय पेंडसे यांनी जिल्ह्यातील उद्योगांमधील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केलं. 17 ऑक्टोबरपर्यंत करिअर मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमाचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केलं.

0: श्रोतेहो अवशायिका, येत्या रविवारी म्हणजे 18 ऑक्टोबरला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात महिला आणि बालसुरक्षा याविषयी ऍडव्होकेट शुभांगी निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: आर्टिकल 39D प्रमाणे पुरुष आणि महिलांना एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन मिळायला हवे. आर्टिकल 42 प्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांना न्यायी आणि मानवी सुरक्षित वातावरण मिळणे. आर्टिकल 51AE प्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या किंवा त्यांचा अपमान करणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत कर्तव्य आहे.
0: तेव्हा अवशायिका 18 ऑक्टोबरला 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लडाखमधील 3,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. लडाखमधल्या सुमारे 3,350 कोटी रुपयांच्या 5 प्रमुख विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुमदारच्या रस्त्याचं राष्ट्रार्पण, 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालसी पारेषणवाहिनीचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान लेह इथल्या सिंधू घाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पांतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. रेल्वेच्या 11,40,000 अधिक कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका उत्पादकतेशी संलग्न बोनस देण्यास काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. या बोनससाठी 2,009 कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आली असून पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी 17,951 रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येईल. बोनससाठी पात्र कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वे मार्गांची देखभाल करणाऱ्यांसह लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ इत्यादी क गटातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. तसंच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला 2026-27 ते 2030-31 अशी आणखी 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना असं नामांतर करण्यात आलं असून त्यासाठी 53,428 कोटी रुपयांच्या निधीलाही यावेळी मंजुरी देण्यात आली. IDBI बँकेच्या धोरणात्मक फेररचनेला आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं मंजुरी दिली आहे. IDBI बँकेच्या मालकीच्या 60.72% हिश्श्याची धोरणात्मक खरेदीदारास विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कॅनडा स्थित फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग लिमिटेडची धोरणात्मक खरेदीदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

देशाच्या कृषी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्याच्या उद्देशानं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीनं आज नवी दिल्लीत महिला शेतकरी दिवस साजरा करण्यात येणार आहे. महिला या कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग असून पेरणीपासून पिकाच्या कापणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात तसंच पशुधनाचं व्यवस्थापन, बियाण्यांचं संवर्धन अशा शेतीशी संबंधित अनेक कामांमध्ये महिलांची महत्वाची भूमिका असते असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केला जात असून विकसित कृषी आणि विकसित भारत घडवण्यात महिला शेतकऱ्यांची भूमिका अशी या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. हा महिला शेतकरी दिवस कार्यक्रम देशातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज साजरा करण्यात येणार आहे. कृषी अन्न प्रणालीमधील महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद या समितीचे अध्यक्ष असतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांच्यातल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. अंटार्क्टिक महासागरातील मासेमारी संदर्भातील सदर्न इंडियन ओशन फिशरीज करारामध्ये भारताच्या सहभागाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक दृष्टीनं ही बाब महत्वाची असून जागतिक मत्स्यव्यवसाय प्रशासनामध्ये भारताची स्थिती अधिक बळकट होणार असल्याचं मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे भारताच्या मासेमारी क्षेत्राचा विस्तार आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होण्याच्या दृष्टीनं एक प्रादेशिक आराखडा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भारताच्या नील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाचे परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारी, द्विपक्षीय संबंध आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. त्याशिवाय परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. तसंच सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य विस्तारण्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. हुरमुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करत असलेल्या सिंगापूरच्या दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यातलं एक व्यापारी जहाज आग लागून बुडालं. या जहाजावरचे सर्व 21 कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले तर दुसऱ्या जहाजाच्या बाह्य आवरणाचं नुकसान झालं. त्यातील 22 कर्मचारी देखील सुखरूपपणे बाहेर पडले. सिंगापूरच्या सागरी आणि बंदर प्राधिकरणानं या घटनेचा निषेध केला असून व्यापारी जहाजांवर सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तर अमेरिकेच्या चिथावणीमुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या जहाजांविरुद्ध निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा इस्लामिक रेव्होल्युशन गार्ड क्रॉपचे नौदलाचे कमांडर अली अजमाई यांनी दिला आहे. हुरमुझची समुद्रधुनी आणि ओमानच्या आखातातून ये जा करणाऱ्या जहाजांनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार परवानगी घेणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियानं पाणबुडीतून डागण्यासाठी तयार केलेल्या क्रूज क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. उत्तर कोरियाच्या लष्करानं देशाच्या पूर्व सागरी हद्दीत या दोन प्रकारच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. दक्षिण कोरियाच्या लष्करानं या चाचण्यांवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आजपासून 18 ऑक्टोबरपर्यंत मध्य प्रदेशातल्या अशोकनगर जिल्ह्याच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि नवीन प्रकल्पांची पायाभरणी करतील तसंच विविध बैठका आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यामध्ये 17 ऑक्टोबरला अशोकनगरमध्ये नवीन टपाल कार्यालयाचं उद्घाटन आणि 18 ऑक्टोबरला शासकीय विधी महाविद्यालयातल्या कौशल्य विकास केंद्राची पायाभरणी सिंधिया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या उत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. कोलकाता आणि इतर भागात उभारलेले सुशोभित मंडप, झगमगणारे दिवे आणि देवी दुर्गेच्या कलात्मक मूर्तींमुळे रस्ते उत्सवी रंगात न्हाऊन निघाले आहेत. यंदा पश्चिम बंगालमध्ये 57,500 ठिकाणी दुर्गापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस आणि प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य उपाय अधिक कडक केले आहेत. दिल्ली महानगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तर खरेदीसाठी प्रत्येकी 1,370 रुपयांची मदत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यासाठी 70 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती दिली. याचा फायदा

0: महापालिकेच्या शाळांमधल्या 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. जपानमधील आयची नागोया इथं नुकत्या झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत संवाद साधणार आहेत. यंदाच्या या क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अव्वल 5 देशांमध्ये स्थान मिळवून भारतानं विविध क्रीडा प्रकारांमधली आपली स्पर्धात्मक क्षमता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशा एकंदर 85 पदकांसह पदक तालिकेत चौथं स्थान पटकावलं. क्रिकेट. हैदराबाद इथं काल झालेल्या चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 24 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजनं दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 223 धावात करू शकला. तत्पूर्वी वेस्ट इंडिजनं 20 षटकात 3 गडीबाद 247 धावा केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप यानं 50 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. भारताच्या संजू सॅमसननं 56, तिलक वर्मानं 43 धावा केल्या. मालिकेतला 5वा निर्णायक सामना येत्या शनिवारी बंगळुरू इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लडाखमधल्या 3000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतना इतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला शेतकरी दिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि 4थ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव. दोन्ही संघांची मालिकेत 2-2 अशी बरोबरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवनविद्या सांगते की तुम्ही पक्ष, जात, धर्म, पंथ, संप्रदाय या गोष्टींचा विचार करण्याऐवजी राष्ट्राचा विचार कराल तर आपलं हे राष्ट्र प्रगतीपथावर जाईल। जर आपल्या या राष्ट्राची प्रगती करायची असेल तर त्यासाठी वेगळं काही करायला नको। प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे। प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे याचा अर्थ पैसे न खाता केलं पाहिजे। जीवनविद्या सांगते की काम करताना तुम्ही ते प्रामाणिकपणे, आवडीनं,

गोडीनं आणि कौशल्यानं करा, कारण आनंद वाटता वाटता आनंद लुटण्याचा तो मार्ग आहे. तुम्ही जे काही काम करता ते काम तुम्ही प्रामाणिकपणे आवडीनं गोडीनं केलं तर त्या कामातून आनंद निर्माण होतो आणि ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता तेही आनंदित होतात. एखाद्या कार्यालयात तुम्ही गेलात आणि तेथील अधिकाऱ्यानं पैसे न खाता प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला होतो की नाही आनंद? अर्थात त्यालाही चांगलं काम केल्याचा आनंद होतो. दोन्ही आहे. इट इज अ रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन युनिव्हर्सल लॉ ऑफ ऍक्शन अँड रिॲक्शन. ही म्युच्युअल रिलेशनशिप आहे, ऍक्शन आणि रिॲक्शन आहे. महाभारत काय आहे तर ऍक्शन आणि रिॲक्शन आहे. रामायण काय आहे तर ऍक्शन आणि रिॲक्शन आहे. आपला इतिहास काय आहे तर ऍक्शन आणि रिॲक्शन आहे. अहो जगाचा इतिहास काय आहे तर ऍक्शन आणि रिॲक्शन आहे. आणि आपलं जीवन तरी काय आहे तर ऍक्शन आणि रिॲक्शन आहे. तुमची ऍक्शन महत्वाची असते, रिॲक्शन ही त्या ऍक्शनप्रमाणे होणार असते हे आपण ध्यानात घ्यायला हवं. लक्षात घ्या की तुम्ही काय देता म्हणजे तुम्ही ऍक्शन काय करता यावर तुम्हाला काय मिळणार हे ठरलेलं आहे. देताना आपण सावध असलं पाहिजे, मग घेताना काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही जे काही करणार तेच उगवणार आहे आणि म्हणून ऍक्शन महत्वाची आहे. मी नेहमी एक सिद्धांत सांगतो, जीवनविद्येचं तत्वज्ञान 10% जरी आचरणात आणलं तरी तुम्ही 100% सुखी व्हाल. 100% आचरणात आणा असा माझा आग्रह नाही. जीवनविद्येचं तत्वज्ञान तुम्ही जर 10% आचरणात आणाल, हे 10% काय तर शुभचिंतन, शुभ विचार, शुभ संकल्प, शुभ कल्पना. तुम्ही फक्त शुभचिंतन करायला, शुभ विचार करायला, शुभ संकल्प आणि शुभ कल्पना करायला शिका, म्हणजे मग तुमच्या जीवनामध्ये सगळंच शुभ शुभ असं होत जाईल. आपल्याला असं दिसून येईल की आज प्रत्येक माणूस निगेटिव्ह थिंकिंग करतो, डिसहार्मोनियस थिंकिंग करतो, डिसकन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग करतो. अत्यंत अनिष्ट चिंतन करण्याची सवय माणसाला इतकी जडलेली आहे की त्यातून त्याची मुक्तताच होत नाही. तो सहज जरी बसला तरी त्याच्या डोक्यात काळजीचे, चिंतेचे किंवा दुःखाचे विचार येतात. थॉट ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड एन्झायटी टीअर डाऊन अँड डिस्ट्रॉय युअर नर्व्स अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट मेंटल अँड फिजिकल डिसीजेस ऑफ ऑल द काइंड्स, असं म्हटलेलं आहे. जेलसी ज्याला आपण द्वेष म्हणतो, फिअर म्हणजे भीती, वरी म्हणजे चिंता, एन्झायटी म्हणजे काळजी, हे ज्या वेळेला आपण करतो तेव्हा आपल्या शरीरातील नर्व्स अँड ग्लँड्स यांच्यावर त्यांचा परिणाम होतो. त्यांच्यावर परिणाम झाला की आपली शरीर प्रकृती ढासळते. आपल्या मेंदूवर परिणाम होतो, त्याचे दुष्परिणाम जसे आपल्याला भोगावे लागतात तसे ते इतरांनाही भोगावे लागतात. हे कशामुळे होतं तर हे फक्त अनिष्ट चिंतन करण्यामुळे होतं. जीवनविद्या सांगते की हे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही फक्त शुभचिंतन करा, तुम्ही शुभ विचार करा. हे जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतील. नुसतं शुभचिंतन केलं तरी तुमचे प्रश्न सुटतील, तुम्ही जर शुभ विचार केलेत तरी तुमचे प्रश्न सुटतील. डेल कार्नेजी हा एक ग्रीक फिलॉसॉफर काय म्हणतो पहा. तो सांगतो, द ग्रेटेस्ट प्रॉब्लेम

0: In fact, the only problem you have to deal is choosing right thoughts. If you can do this, you will be on the high road to solve all your problems. तुमच्या जीवनामध्ये खरा प्रॉब्लेम, खरा प्रश्न हा एकच आहे आणि तो प्रश्न सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आहे. तो प्रश्न म्हणजे चूजिंग द राईट थॉट्स, म्हणजे चांगले विचार निवडायचे कसे, हा तुमच्या जीवनाचा खरा प्रॉब्लेम आहे, खरा प्रश्न आहे. चांगले विचार निवडायचे, चांगल्या विचारांचं पोषण करायचं, चांगले विचार रुजवायचे आणि चांगल्या विचारांचं संवर्धन करायचं. वास्तविक इतकंच आपण करायचं असतं. हे इतकं करायची काळजी घेतली की तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटतील. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. तांदूळ निवडताना बायका काय करतात? असं होतं का की तांदूळ निवडताना तांदळातले खडे ठेवतात आणि तांदूळ फेकतात? असं होत नाही. त्या काय करतात की खडे फेकतात आणि ताटामध्ये किंवा सूपामध्ये तांदूळ ठेवतात. जसे तांदूळ आणि खडे, तसे विचार हे दोन प्रकारचे असतात. चांगले विचार म्हणजे तांदूळ आणि वाईट विचार म्हणजे खडे. चांगले विचार जो ठेवतो आणि वाईट विचार खड्यासारखे फेकतो तो शहाणा. आज बहुधा सर्वच लोक, म्हणजे गणिताच्या भाषेत सांगायचं तर 99.99% लोक चांगला विचारच करत नाहीत, ते वाईट विचार करतात. आणि आज जगामध्ये जे दुःख आहे त्याचं कारण हेच आहे. दुःखाचं कारण संसार नाही, दुःखाचं कारण बायका मुलं नाहीत. उलट मी तर असं म्हणेन की संसार हेच जीवनाचं सार आहे. जीवनविद्या सांगते की संसारात सुख आहे, पण तो युक्तीनं केला पाहिजे. संसार जर तुम्ही युक्तीनं कराल तर संसारात सुख आहे. युक्तीनं संसार केला नाही, तो जर तुम्ही अज्ञानानं कराल तर संसारात तुम्हाला ठाई ठाई दुःख भोगावं लागेल. म्हणून मी नेहमी सांगतो की ज्ञानाला पर्याय नाही. ज्ञानाला पर्याय नाही, शहाणपणाला पर्याय नाही. तुम्ही शहाणे व्हा, तुम्ही हुशार व्हा, हे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत असतो. लक्षात घ्या की तुमच्या जीवनामध्ये दुःखाचं मूळ अज्ञान आहे. तुमच्या जीवनात जेव्हा जेव्हा म्हणून तुम्हाला दुःख मिळालं तेव्हा तेव्हा त्याला एकच कारण होतं, आणि ते कारण म्हणजे तुमच्या ठिकाणी असणारं अज्ञान. हे जे अज्ञान आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. अज्ञानाची रूपं वेगवेगळी असतात. एकमेकांबद्दल संशय घेणं, एकमेकांबद्दल गैरसमज करून घेणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. मला एकानं विचारलं, आकाशातील ग्रह आपल्यावर परिणाम करतात का? मी त्याला सांगितलं की आकाशातील ग्रह आपल्यावर परिणाम करतात किंवा नाही हा वादाचा विषय होऊ शकेल, पण माणसं एकमेकांबद्दल जो ग्रह करून घेतात ते मात्र एकमेकांवर परिणाम करतात, हे 100% खरं आहे. म्हणून कधीही गैरसमज करून घेऊ नका. ज्याच्याबद्दल गैरसमज झालेला आहे त्याच्याकडे मन मोकळं करा. मन मोकळं करण्यासाठी मन मोठं असावं लागतं. दुसऱ्याचे अपराध पोटात घालण्यासाठी सुद्धा मन मोठं असावं लागतं. असं जर मन मोठं केलं तर तुम्हाला आनंदाची अनुभूती येईल. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

श्रोते हो, चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतहो, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार.

0: श्रोते हो, हे होतं राम कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आई उदे ग अंबाबाई या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत राम कदम यांचं. श्रोते हो, गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क करा.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.
5: समजून इन्व्हेस्टिंग सिम्पल, समजून इन्व्हेस्टिंग सिम्पल.
4: छोट्या रकमेने

श्रोतेहो, हे होतं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आई तुळजा भवानी या चित्रपटातील गीत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-231-2562-2624. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये. गीतबहार या कार्यक्रमात ऐकूया सावरखेड एक गाव या चित्रपटातील गोंधळ गीत.

श्रोतेहो, हे होतं डॉक्टर अपर्णा मयेकर यांनी गायलेलं बाळ कुडतरकर यांचं गीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं आणि अष्टलक्ष्मी या चित्रपटासाठी हे गीत होतं. या गीताबरोबरच आजचा गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: श्रोते हो आवश्यक का येत्या रविवारी म्हणजे 18 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात महिला आणि बालसुरक्षा याविषयी ऍडव्होकेट शुभांगी निंबाळकर यांनी दिलेला माहितीचा भाग पहिला
2: आर्टिकल 39

0: वेतन मिळायला हवे. आर्टिकल 42 प्रमाणे कामाच्या ठिकाणी महिलांना न्यायी आणि मानवी सुरक्षित वातावरण मिळणे. आर्टिकल 51 AE प्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या किंवा त्यांचा अपमान करणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत कर्तव्य आहे.
1: तेव्हा अवशायिका 18 ऑक्टोबरला सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते सकाळचे 9:30 वाजलेत.

श्रोते हो, आत्ताच आपण उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आनंद घेऊया बालगीताचा.

श्रोते हो, बालगीताचा आनंद आपण घेतलात मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दत्तप्रसाद यांनी गायलेली मीना शिंदे यांची रचना, संगीत आशिष मुजुमदार यांचं.

श्रोतेहो, ही होती आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवता या चित्रपटातली रचना. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. यानंतर आनंद घेऊया नाट्यसंगीताचा.

0: श्रोतेहो ही होती प्रल्हानंद शिंदे यांनी गायलेली चंद्रकांत कडू यांची लोकगीतरचना. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: श्रोतेहो, या शुक्रवारी इंद्रधनू या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक हृदय पुनर्जीवन दिनानिमित्त आणि जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त डॉक्टर श्री गणेश कामत आणि डॉक्टर आशिष नलवडे यांनी दिलेली माहिती, आणि त्याचबरोबर नवरात्रीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर याविषयी माहिती. तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 कार्यक्रम इंद्रधनू आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रचना.

श्रोतेहो सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर पण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा. यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
1: फोन 9404408000.
3: वाडीला आलात तर भेट द्याच गोड गोड फॅशन साठी. सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
4: काही बाई अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
5: RBI सांगते, क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
6: श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपण या दुष्काळाचा सामना कसा करणार आहोत याविषयी आमच्याशी बोला आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा. गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02131265624. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी.
7: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: श्रोते हो नमस्कार. आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. विद्यार्थी, तरुण तसंच नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीनं पुस्तकाचं महत्व कळावं आणि वाचनाची सवय लागावी या उद्देशानं हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. या निमित्तानं वाचन संस्कृती याविषयी जीवन साळोखे यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली आमच्या संग्रही असलेली मुलाखत आज आपण ऐकूया.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, सध्या सगळ्यांच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल दिसत आहेत. मोबाईलच्या अधीन गेलेली प्रत्येक पिढी आपण सध्या बघतोय आणि या नादामध्ये कुठेतरी आपल्यापासून पुस्तकं लांब जात आहेत का काय असं मात्र वाटायला लागलेलं आहे. कारण वाचन सुद्धा आपलं सध्या मोबाईलवरच सुरू आहे. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचण्याची जी मजा आहे ती खरं तर खूप वेगळी आहे. ही वाचन संस्कृती कुठेतरी मागं पडताना आपल्याला दिसते. तर याच अनुषंगानं आजच्या मुलाखतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जीवन साळोखे. ते सेवानिवृत्त प्राचार्य आहेत आणि ग्रंथदान आणि वाचन संस्कृती याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर सर्वप्रथम साळोखे सर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: साळोखे सरांविषयी सांगायचं झालं तर ते वाचन संस्कृतीसाठी तर कार्य करतायतच, पण त्याशिवाय ग्रंथदान ही एक वेगळी संकल्पना त्यांनी सुरू केलेली आहे. या शब्दातनंच तुम्हाला समजलं असेल की ग्रंथदान म्हणजे पुस्तकं ते भेट देतात जे गरजू आहेत त्यांना किंवा ज्यांना त्यांना द्याविषयी वाटतात त्यांना देतात. त्यातून वाचन संस्कृती वाढीस लागावी हाच त्यांचा उद्देश आहे. आपल्या गप्पांना सुरुवात करूया साळोखे सर. सर्वप्रथम वाचन संस्कृती मागं पडलीये असं केव्हा जाणवलं?
2: मॅडम, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की खरं तर हा एक उपेक्षित विषय आहे.
1: बरोबर.
2: वाचन हाच
1: हो,
2: आणि त्या अनुषंगानं मला आपण बोलवलं, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मी विद्यार्थी दशेपासून, माझ्या महाविद्यालयीन विद्यार्थी दशेपासून एक चांगला वाचक आहे आणि चांगला वाचक असल्यामुळं त्यातून मी एक चांगला लेखक, कवी आणि पत्रकार म्हणून घडत गेलो. त्याचाच परिणाम म्हणून पुढे शिक्षकी पेशात मी जेव्हा आलो तेव्हा त्याचा मला स्वाभाविकरित्या अत्यंत अनुकूल असा फायदा झाला.
1: बरोबर.
2: आणि माझ्या वाचनाच्या या सवयीमुळं, वाचनाच्या या म्हणजे वाचनातून व्यासंग तयार होत गेला, निर्माण होत गेला आणि मग हात माझा लिहिता राहिला. आणि मग पुढे पुढे माझ्या लक्षात असं आलं की लिहिणाऱ्यांची संख्या वाढायला लागलेली आहे पण वाचणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे. आणि या गोष्टीचा मला विषयात वाटू लागला, खेद वाटू लागला. आणि त्यातून मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, परिणाम असा झाला की याविषयी मी जेव्हा अधिकाधिक विचार करू लागलो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की एक सुशिक्षित वर्गामध्ये सुद्धा वाचनामुळे आपला काय फायदा होतो असा एक वेगळाच विचार करण्याची एक सवय झपाट्यानं वाढलेली दिसू लागली. ही एवढ्यावर थांबलं नाही. न वाचल्यामुळे आपला काय तोटा होतो? नाही वाचलं काय तोटा होणार आहे? अशा पद्धतीचा सुद्धा विचार हा झपाट्यानं पसरू लागला. आणि आपल्याला माहिती आहे असे जे नकारात्मक विचार असतात ते फैलावायला वेळ लागत नाही.
1: बरोबर.
2: आणि मग यातून मला सारखं असं वाटू लागलं, आपण जर वाचक असू, आपण जर शिक्षक असू, आपण जर लिहित असू, वाचक संस्था जी आहे, मी पुन्हा एकदा हा शब्द प्रयोग वापरतो, वाचक संस्था ती मजबूत झाली पाहिजे.
1: बरोबर.
2: एक उदाहरण देतो मी आपल्याला.
1: बोला.
2: महाराष्ट्राला म्हणजे मराठी माणसाला एक वेड आहे ते म्हणजे नाटकाचं.
1: बरोबर.
2: मग हे नाटकाचं वेड जे आहे म्हणजे ते नाटकांनी, नाटककारांनी, नाटक

0: नाट्य कलावंतांनी जपलं आणि म्हणून आज सुद्धा नाट्य रसिक आपल्याला बघायला मिळतो.
1: बरोबर.
0: आता दुसरी गोष्ट सिनेमा. सिनेमाचाही वेड आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे सिनेमानं सुद्धा आपला रसिक जो आहे, प्रेक्षक जो आहे, तो आहेच ना.
1: अगदी.
0: मग वाचनाची भूक का कमी व्हायला लागली, वाचकांची संख्या का कमी होऊ लागली, हा प्रश्न मला सतत भेडसावत राहिला.
1: बरोबर. तुम्ही शिक्षक पेशामध्ये होतात, तर खरं बघितलं तर आपण असं म्हणतो की लहानपणापासून काही सवयी लागल्या की त्या शेवटपर्यंत लागतात. मग विद्यार्थी तुमच्या समोर भरपूर होते, त्यांच्यासाठी ही वाचन संस्कृती प्रबळ करण्यासाठी तुम्ही काय केलं?
0: मी सुरुवातीला वाचनालयांना पुस्तकं देत होतो.
1: बर.
0: म्हणजे सार्वजनिक वाचनालय जी आहेत ती मी देत होतो. हा उपक्रम मी 2006 साली सुरू केला.
1: बर.
0: आता त्याला एक निमित्त घडलं. माझे वडील कैलासवासी विष्णुपंत साळोखे हे उत्तम वाचक होते.
1: बरोबर.
0: म्हणजे माझ्या बालपणी वाचनाची आवड किंवा वाचनाच्या आवडीचं हे जे बीज आहे ते त्यांनीच रोवलं.
1: बर.
0: ते 2006 साली मयत झाले. त्यांच्या स्मरणार्थ मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी करावं. मग पहिल्यांदा थोडासा जो माझा कल होता तो स्मरणार्थ आपण पुस्तकं देऊ. मग मी काय केलं, वाचनालयाला अशा पद्धतीची पहिल्यांदा कागल तालुक्यातल्या वाचनालयाला, स्थानिक वाचनालयाला मी पुस्तकं कार्यक्रम घेऊन म्हणजे समारंभपूर्वक दिली. नंतर हळूहळू अशा 2-3 वर्षात मी जिल्ह्यातली सगळी वाचनालय कव्हर करत गेलो. त्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे एवढ्या पुरतं मर्यादित करून चालणार नाही. आपण काही हौशी कलावंत नाही, आपल्याला निश्चित स्वरूपात काही सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत.
1: बरोबर.
0: मग आता तुम्ही जो प्रश्न केला की लहानपणापासून, बालपणापासून, विद्यार्थी दशेपासून त्याला वाचनाची आवड लागली पाहिजे, त्यासाठी मग शालेय ग्रंथालय समृद्ध झाली पाहिजेत.
1: बरोबर.
0: म्हणजे आपण काय करतो शाळेमध्ये, काय बघतो शाळेचं वैभव म्हणून, तर त्याची इमारत, तिथला स्टाफ कसा आहे, तिथलं फर्निचर कसं आहे, विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पण त्या शाळेचा जो गाभा घटक आहे ते ग्रंथालय आपण बघत नाही, ते वाचनालय किती समृद्ध आहे हे आपण बघत नाही.
1: बरोबर.
0: आणि परिणामी ती मुलंही त्या ग्रंथालयाकडे ओढली जात नाहीत. परिणाम असा होतो की वाचत नाही. वर्तन व्यवहार त्यांचा सुधारायचा असेल तर योग्य पद्धतीचं त्यांनी वाचन केलं पाहिजे. हे वाचन करण्याची सवय ही त्यांच्या विद्यार्थी दशेपासून लागली पाहिजे. हे जेव्हा मला अधिक ठळकपणे जाणवू लागलं तेव्हा मग मी मनाशी ठामपणे ठरवलं की आपले भले ओळखीचे कोण असू देत नसू देत, आपण हे ग्रंथदान हा जो आपला उपक्रम आहे तो शाळा शाळातून आपण राबवू.
1: बर.
0: आणि मग त्या पद्धतीनं मी सेवेत असताना सुद्धा,
1: बर,
0: 2006 साली मी सेवेत होतो, 2013 ला सुरुवातीलाच मी सेवानिवृत्त झालो. म्हणजे सेवानिवृत्त होऊन आता 13 वर्ष होऊन गेली. बर. आता माझ्यात ती हौस नव्हती, आता तो उपक्रम म्हणजे माझा एक ध्यास झाला.
1: बरोबर.
0: की आपण हे करायचं आहे.
1: बरोबर.
0: आणि मग त्या पोटी एका मागोमाग एक मग शाळा मी समूहानं गोळा करू लागलो. एक केंद्र ठरवायचं, तिथं 15-20 शाळा बोलवायच्या.
1: बरोबर.
0: आणि प्रत्येक शाळेला एक 15-20-25 पुस्तकांचे संच त्यांना द्यायचे आणि समारंभपूर्वक द्यायचे, त्यांना बोलतं करायचं, आपण वाचनाचं महत्व सांगायचं, असा तो उपक्रम सुरू झाला. सुरुवातीला लोकांनी त्याची थोडीशी दुर्लक्ष केलं, उपेक्षा केली, पण अर्थात मी नामोहरम झालो नाही किंवा मी दडपून गेलो नाही, मी करत राहिलो हे. आणि असं करता करता करता अशा अनेक गोष्टी होत गेल्या. मग ही संख्या आपल्याला विश्वास बसणार नाही. मी वाटलेल्या ग्रंथदानातून वाटलेल्या पुस्तकांची संख्या ही 18,000 वर गेली.
1: बापरे, भरपूर.
0: विश्वासच बसणार
1: नाही.
0: माझा मला सुद्धा कधी कधी विश्वास बसत नाही, पण मी देत राहिलो. मी त्याच्या नोंदी ठेवत नाही मॅडम. पहिली गोष्ट, मी ठरवलं की पोच घ्यायची नाही व्यवहाराला. मग मी कुठल्या तरी प्रतिष्ठेसाठी, पुरस्कारासाठी हे सगळं करतो असा त्यांना अर्थ ध्वनित होतोच. आणि सगळ्यात मला वाईट काय वाटतं, आमच्याकडे विचारवंतांची संख्या खूप आहे, लेखकांची संख्या खूप आहे, वाचकांची संख्या कमी व्हायला लागली आहे, क्षीण व्हायला लागली आहे. तो विचार त्याच्याकडे आपलं लक्षच नाही कोणाचं. ज्यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक यसा रंगनाथन त्यांचा फोटोच कुणाला माहित नाही. फोटो देतो,
1: बर,
0: त्याच्यानंतर तो लॅमिनेट करून देतोय, त्याच्यानंतर दुसरं एक लॅमिनेट करून पोस्टर काढलंय, त्या पोस्टरमध्ये ग्रंथालय शास्त्राचे

0: पाच तत्व. मला घरातले रागाला येतात, नातेवाईक सगळे नावं ठेवतात, ठेवू द्यात. मी कुठलंही निमित्त, विश्वास कुणाचाच बसत नाही, कसलंही निमित्त असू दे. मी श्राद्धाला सुद्धा पुस्तकं दिली, बारावेला सुद्धा पुस्तकं दिली, म्हणजे असं वस्तुशांतीला वगैरे. तर मी प्रेझेंट देतो पण पुस्तकं देतो, कारण मला माहिती आहे हा 50 लाखाचा बंगला आहे, 10 लाखाचं फर्निचर आहे, बाहेर 10 लाखाची गाडी आहे, पण 25 पुस्तकांचं कपाट नाही. जाता जाता एक गोष्ट सांगतो, महात्मा गांधींची माझी आत्मकथा म्हणजे सत्याचे प्रयोग,
1: बरोबर,
0: हे पुस्तक 2021 साली मी ठरवलं की आपण वर्षभर महात्मा गांधींचे आत्मचरित्राचं पुस्तक, आपण जे ग्रंथदान करतो त्यात याचा समावेश करायचा. त्या पद्धतीने मी करत गेलो. शिवाजी कोण होता या पुस्तकाचाही केला.
1: बर,
0: की छोटी मोठी कसलीही पुस्तकं असू देत की जी चरित्रात्मक आहेत आणि जी विद्यार्थ्यांच्यावर वाचकांच्यावर नेमका चांगला संस्कार करणार आहेत अशी पुस्तकं द्यायला सुरुवात केली. पुढे अण्णाभाऊ साठेंचे 5-5 कादंबऱ्यांचे खंड माझ्या निदर्शनास आले. याचाही कुणाला विश्वास बसणार नाही. मी एकदा 150, एकदा 50, परत 50 अशी इथले शासकीय लेखा भांडार मधून आणले, आणि ते सुद्धा ते का घेतले आणि ते का वितरित केले, तर त्यामध्ये 5 अत्यंत मनोरंजक आणि अतिशय वाचनीय कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या होत्या, त्या दिल्या, जेणेकरून त्या अनुषंगानं का असेना ती मुलं शिक्षक वाचते
1: त्यांच्यापर्यंत,
0: असं एक भाग होता. आणि अण्णाभाऊ साठेंनी अत्यंत वेधक पद्धतीनं त्या काळातलं ते समाज जीवन मांडलेलं होतं, ते सुद्धा यावं हा त्यामागचा हेतू होता.
1: बरोबर. एकंदरीत वाचन संस्कृती मागं पडण्याला कारण काय असेल असं वाटतं तुम्हाला?
0: बरोबर आहे तुमचा हा प्रश्न,
1: कारण हे बघा मागं पडली म्हणूनच चळवळ सुरू झाली असं म्हणूयात.
0: आता गेल्या 25-30 वर्षात मॅडम आपण जर बघितलं तर वाचनाची आवड ही टप्प्याटप्प्याने कमी होत चाललेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये वाचन केलं, आता बघाशी मी सांगितलं माझा काय फायदा होतो, वाचन केलं नाही म्हणून माझा काय तोटा होतो, ही भावना वेगाने वाढू लागली. त्याचबरोबर शिक्षणाचं माध्यम जे आहे ते हळूहळू इंग्रजी भाषेकडे वळू लागलं,
1: बरोबर,
0: आणि बघता बघता ते इतकं वाढलं की आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आपल्याला ठिकठिकाणी दृष्टीस पडतील.
1: अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट, मुलांना इतका व्हास्ट पोर्शन आला किंवा अभ्यासक्रम आला, वेळेला कधीतरी आपणही त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही हे वाचा, असंही आहे
0: अवांतर वाचन. बरोबर. टीव्ही आला, साधारणतः आपल्याकडे 1980-82 पासून टीव्ही वेगानं, म्हणजे गावोगावी गल्लोगल्ली आला टीव्ही.
1: बरोबर.
0: त्या टीव्हीचा आणि त्यानंतर गेल्या ह्या 10-20 वर्षामध्ये मोबाईल, जो प्रसार अतिशय वेगानं झाला, त्याचा परिणाम म्हणून वाचनाची आवड ही झपाट्यानं कमी होऊ लागली.
1: बरोबर.
0: आता अवांतर वाचन किंवा भाषिक कौशल्य वाढण्यासाठी वाचन केलं पाहिजे हा एक जो विचार आहे ते रुजवण्यात सुद्धा आपल्याला अपयश आलं ते एक याला कारणीभूत आहे. भाषिक कौशल्य वाढली पाहिजेत, मग भाषिक कौशल्य वाढली पाहिजेत यासाठी सजग आणि सतर्क कोण पाहिजे? शिक्षक पाहिजे.
1: आणि मला असं वाटतं जोडीनं पालकही
0: हो. शिक्षक आणि पालक जेव्हा वाचते होतील तेव्हा विद्यार्थी वाचते होतील,
1: मग त्यांच्यापर्यंत ही चळवळ कशी पोहोचली?
0: मग आता हे करत असताना मी सामुदायिकरित्या, म्हणजे अर्थात मला जेवढं जमेल आर्थिकदृष्ट्या झेपेल त्या पद्धतीनं मी करत होतो. एका वर्षी मी साधनाचा बाल विशेषांक होता दिवाळीचा, तो मी माझ्या शाळेमध्ये माध्यमिक विभागाकडे 7-7.5 मुलं आहेत त्यांच्यासाठी मी 800 दिवाळी अंक घेतले, डायरेक्ट पुण्याहून मागवले. त्यांनी माझं अभिनंदन केलं, त्यांनी मला सवलतीच्या दरात ती पुस्तकं पोच केली. ते मी दिवाळीची सुट्टी सुरू होण्यापूर्वी मुलांना दिले, ही दिवाळीची तुम्हाला भेट, तुम्ही वाचायचं आणि घरातल्यांनाही वाचायला द्यायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा एक हाती आहे माझा उपक्रम, की हा रस्ता असा आहे की इथं स्पर्धाही नाही आणि गर्दीही नाही, म्हणून मी हा निवडला.
1: बरोबर.
0: मग पहिल्या टप्प्यामध्ये खूप लोक मला किती वर्ष करणार आहे, किती वर्ष चालणार आहे, सेवा संपली की थांबतोय आपोआप, पण ह्या बाबतीत मी अजिबातच थांबलो नाही. 350 शाळा महाविद्यालय त्याहून अधिक वाचनालय यांना मी ही पुस्तकं देऊ शकलो ग्रंथदेणी या उपक्रमातून, याचं मला खूप

0: समाधान आहे. याचं कारण असं आहे, हा एक माझ्या मानसिक समाधानाचा
1: बरोबर
0: आणि मी बाबा ही शिक्षकी पेशा मी स्वीकारला, मी लिहितो, पुस्तक निर्मिती होते माझ्या हातून, याचाही मला या दृष्टीनं
1: बरोबर
0: मला हे समाधानाचा भाग वाटतो.
1: बरोबर. पुस्तकं निवडताना किंवा आता तुम्ही वेगवेगळ्या वयोगटासाठी हे ग्रंथ दान करता, कुठल्या पद्धतीची पुस्तकं निवडली जातात?
0: हे सगळं करत असताना माझ्या लक्षात असं आलं की चरित्रात्मक पुस्तकं आपण दिली पाहिजे. तर मग शिवाजी महाराज असतील, फुले असतील, अगदी माझ्यासारख्याचं म्हणणं असं की महापुरुष जे आहेत त्या महापुरुषांची चरित्र देणं मला गरजेचं वाटू लागलं. सध्याच्या पिढीला तोंड देण्यासाठी, त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी ही जी अशा पद्धतीची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं त्यांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: आणि ही पुस्तकं जेव्हा तुम्ही दान देता, आता शाळा महाविद्यालय ह्याचं तर काही विहे नाही,
0: बरोबर,
1: पण जेव्हा वैयक्तिक कुणाला पुस्तकं तुम्ही जर दान देत असाल तर त्यासाठी तुम्ही काय ठरवता नियम की कुणाला पुस्तक द्यावं, या व्यक्ती तुम्हाला सापडतात कशा?
0: मी असं ठरवलं की रोज एक पुस्तक द्यायचं मला भेटणाऱ्या प्रत्येकाला. माझ्या हाती पिशवी असली, बॅग असली किंवा काही नसलं तरी हातात ते पुस्तक असायचं. आता हे पुस्तक कसलं असायचं सामान्यतः, तर हे चरित्रात्मकच असायचं. आता महिला भगिनी आमच्या ओळखीच्या आहेत, परिचयाच्या, आपला विश्वास बसणार नाही, त्यांना मी पाककलेची सुद्धा पुस्तकं दिली.
1: बर.
0: वेगवेगळ्या त्यांच्या ज्या कला असतात, म्हणजे शिलाई आहे किंवा आणखी काय आहे तसली, म्हणजे जी उपयुक्त ठरतील ती सुद्धा पुस्तकं दिली. आता हे सगळं करत असताना मी पत्रकार म्हणून या समाजात वावरत असताना बऱ्यापैकी माझं निरीक्षण आहे, अवलोकन आहे, आणि त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, मान्यवर वाचकांना,
1: बरोबर,
0: ह्या सगळ्यांना मी पुस्तकं देत राहिलो. डिक्शनरी सुद्धा मी दिली. आता इंग्रजी डिक्शनरी देण्यापाठीमागचा हेतू काय की डिक्शनरी वाचणं म्हणजे शब्द संग्रह जो आहे तो वाचणं हे सुद्धा एक ती कला आहे.
1: बरोबर.
0: तो सुद्धा एक प्रशिक्षणाचा भाग आहे.
1: बरोबर.
0: कारण डिक्शनरीतनं तो शब्द शोधून काढणं हवा तो.
1: ते
0: सुद्धा त्या मुलांना कळलं
1: पाहिजे ऍक्च्युली. कारण पूर्वी सहज ही डिक्शनरी वापरली जायची, पण हल्ली मुलांना तेही समजत नाही. कारण काय म्हणतो, तसं हातात साधन आहे, स्पेलिंग टाकलं की त्यांना अर्थ कळतो
0: असं नाही, त्यामुळे काय म्हणतो. बरोबर आहे.
1: पण ती डिक्शनरी बघत असताना इतर अनेक शब्द त्यावेळेला डोळ्याखालनं जायचे, त्यामुळे आपोआप शब्द संग्रह वाढत होता.
0: वाढत होता.
1: बरोबर.
0: बरोबर. आता अगदी गेल्या वर्षीची गोष्ट सांगतो. माझ्या वाचनात आपल्या भारतीय संविधानाची जी प्रत आहे इंग्रजी, त्याची मराठी रूपांतर, त्याचं फार मोठं आहे ते, म्हणजे दिवाळी अंकाचा साईज, दिवाळी अंकाच्या आकाराचं, आणि साधारणतः 3.5-3.5 पानाचं आहे ते पुस्तक पुठ्ठा बाइंडिंग मध्ये. तर त्या प्रती मला मिळाल्या. मग त्या प्रती मी नागपूरहून मागून घेतल्या. मग मी त्याची लिस्ट केली कुणाला द्यायचं. त्यामध्ये सगळे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, त्यानंतर विधिज्ञ, त्या सगळ्यांना ते देत गेलो मी. आता त्या पाठीमागचा माझा हेतू काय की ही भारतीय संविधानाची जी मराठी प्रत आहे ती त्यांनी वाचावी, जेणेकरून या देशाचा राज्यकारभार कसा चाललेला आहे आणि कशा पद्धतीनं चाललेला आहे हे त्यांना कळावं. गेल्याच वर्षी या जिल्ह्यातल्या 100 शाळातल्या 100 मराठी विषय शिक्षकांना किशोर मासिकाची मी 1 वर्षाची वर्गणी भरली. मग आता ही का भरली मी? तर मी किशोर मासिकाच्या त्या तिथली अधिकृत व्यक्ती होती त्यांच्याशी मी बोललो. ते म्हणाले एवढं नाहीये म्हणले, आम्ही पाठवतो म्हटले, पण मग मी असं करतोय म्हटलो, माझं काही मला नाव देऊ नका त्यात, मी माझ्या गावातूनच ती फॉर्म सगळ्यांची एमओ करणार आहे मनी ऑर्डर. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठी अध्यापकांची एक संघटना आहे, त्यांच्याकडून ती नावं मिळवली आणि त्यांना कल्पना दिली असे असे तुम्हाला अंक येतील, मी तुमची वर्गणी भरलेली आहे, फक्त आल्यानंतर मला एक फोन करा, एवढंच. सुरू झाले अंक ते जुलै ऑगस्ट पासून कालच्या सुरू झाले. मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगितलं, मला किशोर मासिकाचा हा अंक खूप आवडतो पण दुर्दैवानं पोचत नाही आणि माझी अपेक्षा त्यांना सांगितली. मग पुढच्या वर्षी तुम्ही स्वतःची वर्गणी भरा, आणखी एका आपल्या सहकार्याची किंवा विद्यार्थ्याची भरा, एवढीच माझी विनंती आहे.
1: बरोबर.
0: कसं आहे, थँक्यू म्हणू नका, तशाच पद्धतीचं 3 लोकांचं काम करा,
1: काम करा, खरं
0: त्यांना उपयोगी पडा आणि त्यांना सांगा ही चेन पुढे चालू ठेवा,
1: चालू ठेवा. खूप छान,
0: तसंच आहे
1: अगदी,
0: आणि ही चांगुल मनाची चळवळ.
1: बरोबर. एखादा विशेष प्रसंग काही लक्षात राहिलेला?
0: पन्हाळा तालुक्यात हमालाचं वाचनालय म्हणून आहे,
1: बर,
0: दळवेवाडी म्हणून गाव आहे. तर तिथल्या वाचनालयाला मी 2-3 वेळा पुस्तकं दिली, ती लोक

0: तिथली म्हणजे ती कोल्हापुरात थांबली करतात, तिथे त्यांनी ते वाचनालय आपल्या गावात चालू केलं.
1: बर,
0: मी वर्तमानपत्रातून ते वाचलं होतं, मी माहिती घेतली, माझा प्रत्यक्ष परिचय नाही. आणि मग त्यांना पाठवल्यानंतर ती लोक आले मोटरसायकलनं, एका मोटरसायकलून तिघ जण आले.
1: बर,
0: मग ते आले, त्यांना पुस्तकं दिली मी, खूप त्यांना आनंद झाला.
1: मुळात ही कल्पनाच किती वेगळी आहे, म्हणजे मला आम्हालाही हे माहित नव्हतं. मला असं वाटतं जे श्रोते ऐकतायत त्यांनाही हे माहिती
0: असेल
1: की असंही वाचनालय आहे.
0: मी कधीच मानधन घेतलं नाही, मला व्याख्यानासाठी बोलवतात, अनेक ठिकाणी मी जातो, मी आपला हात जोडून सांगतो ठीक आहे, फक्त पुस्तकाबद्दल मला जास्त बोलायला सांगा. आज ज्याची नितांत गरज आहे.
1: खरं.
0: आणि तुकारामांचा अभंग माझ्या कायम डोळ्यासमोर आहे, बोलाची कडी बोलाचं भात खाऊन या तृप्त झाले कोण आहे. नुसती पोपटपंची करून आणि शोभास कार्यक्रम करून वाचन संस्कृती वाढणार नाही आणि वाचक संस्था सुद्धा मजबूत होणार असं माझं प्रांजळ मत आहे. आणि म्हणून त्यासाठी ग्रंथदाना उपक्रम माझ्या दृष्टीने महत्वाचा वाटतो. विद्यार्थी वाचते झाले, शिक्षक वाचते झाले, पालक वाचते झाले, तर स्वाभाविकरित्या समाजामधलं जे वातावरण आहे ते त्यामुळे सुधरू शकेल अधिक चांगलं. आपल्या निदर्शनाशी संस्कार हे जसे कुटुंबातून होतात पण ते वाचनातून होतात. आणि मग योग्य पद्धतीनं वाचनाची सवय त्यांना लावण्यासाठी योग्य पद्धतीची पुस्तकं सुद्धा त्यांना आपण दिली पाहिजेत.
1: अगदी खूप छान बोललात तुम्ही की वाचनातून खूप काही मिळतं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जर आईबाबांनीच मोबाईल न घेता पुस्तक घेतलं तर आपोआप मूल सुद्धा पुस्तक घेतं. आणि तुमच्यासारखे मी तरी म्हणते की असे विचार करणारे आहेत जे वाचन संस्कृतीसाठी खरंच वाचन चळवळ करतायत असं म्हणूयात आपण. आणि या माध्यमातून पुस्तकं अगदी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतायत, तुमच्या ग्रंथदान या माध्यमातून सुद्धा.
0: माझे स्वतःचे 5 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत पण माझ्या प्रकाशकांनी सांगितलं आता कविता संग्रह आम्ही छापणार नाही, चूक नाही, वाचतच नाही. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. शहरामध्येच नव्हे, ग्रामीण भागातल्या कुठल्याही नाक्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा स्टँड परिसरात तुम्ही जर गेला आणि तिथली तरुणाई जी भाषा वापरते ती जर आपण ऐकली तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल छाती पिटण्यात काय अर्थ आहे. भाषेची शुद्धी आणि भाषेचं वैभव जर आपण ठेवणार नसू तर तिला मातृभाषा तरी का म्हणायची.
1: आपले जे श्रोते ऐकतायत त्यांना काय सांगाल?
0: मी एकच सांगणार, तुम्ही जर ऐकत असाल, अगदी मनापासून ऐकत असाल, तर ही कृतीत आणणं गरजेचं आहे. हे माझं एकट्याचं काम नाही.
1: बरोबर, वारसा जपला गेला
0: पाहिजे. मला रिटायर होताना, सेवानिवृत्त होताना एकट्याने प्रश्न केला की सर तुम्ही आता रिटायर होऊन चालला, तुम्ही आम्हाला काय सांगाल? तर मी सांगण्यासारखं काही नाही, कारण माझ्यासमोर शिक्षक अतिशय म्हणजे सुशिक्षित नुसता नाही तो बुद्धिजीवीच घटक आहे. तर मी एकच सांगेन की आपण देण्याची भूमिका घ्यावी आणि ते देत असताना शिक्षकी पेशाला अतिशय यथार्थपणे जर योग्य ठरणारा असा जर उपक्रम असेल तो तो ग्रंथदान आहे. आणि मी अशी चमकदार वाक्य वापरणार नाही की जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही वगैरे. हे म्हणून म्हणलो भाषण माझी उपयोगाची नाही. तुम्ही वाचन दैनंदिन किती करता स्वतःला प्रश्न विचारा. मी नवीन पुस्तक कुठलं वाचलं, मी किती वेळ माझा मोबाईल बाजूला ठेवू शकतो, मी किती लोकांना वाचनासाठी प्रवृत्त करू शकतो. ज्या मराठीमध्ये केवळ मराठी भाषेमध्ये दिवाळी अंकांची केवढी वैभवशाली 100 अधिक वर्षाची परंपरा आहे. आपल्याकडे किती लोक दिवाळी अंक घेतात? असू दे, किंमत जास्त आहे, अमुक आहे, तमुक आहे, अनावश्यक किती आपला खर्च असतो दसरा दिवाळीला. कपाटाच्या कपाट आपली कपडे न भरलेली असतात तरी सुद्धा आपण कपडे खरेदी करतोच ना, फराळावर खर्च करतो.
1: बरोबर,
0: पण पुस्तक एकही घेणार नाही. मॅडम कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या घरातला बुजुर्ग माणूस जातो त्या घरातलं वर्तमानपत्र बंद केलं जातं, कारण वाचक राहत नाहीत, आता वर्तमानपत्र हातात घेत नाही. भले त्या माध्यमामध्ये दोष जरी असला तरी आपली म्हणून एक जबाबदारी आहे ना.
1: खरे,
0: ती जबाबदारी आपण नाकारून चालणार नाही.
1: अगदी.
0: आज जे सगळं अतिशय विस्कळीत अतिशय हे सगळ्याला कारणीभूत काय आहे, सर्व प्रकारच्या प्रदूषणाला जर कारणीभूत काय असेल तर वाचनाची उपेक्षा आणि वाचनाचा अभाव. हे आपण वाचन करत नाही, योग्य पद्धतीचं वाचत नाही आणि त्यासाठी वाचलं पाहिजे.
1: खूप छान. तर साळुखे सर, तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. वाचनासाठी चळवळ करणारी एक व्यक्ती, खरं तर खूप चांगली ओळख

0: तुमच्यासाठी सुद्धा असेल असं मला वाटतंय तुमच्या आयुष्यामध्ये. तर श्रोते हो, मला असं वाटतंय की आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर वाचन किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना कळलंय. ही मुलाखत ऐकून आपण आपल्यासाठी जरी वाचायला सुरुवात केली तरी सुद्धा या मुलाखतीचा उद्देश पूर्ण होणार आहे असं मला वाटतं. तर साळोखे सर, आज तुम्ही इथं आलात आणि वाचन संस्कृती आणि तुमची ग्रंथदान ही संकल्पना याविषयी आम्हाला सांगितलं याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: अत्यंत आभारी. धन्यवाद.

0: वाचन संस्कृती याविषयी जीवन साळोखे यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली आमच्या संग्रही असलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोतेहो, आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. माहिती मनोरंजन.

0: जन संगीत संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। सकाळचे ठीक 11 वाजलेत।

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आनंद बक्षी यांच्या गीतानं. संगीत शिवहरी यांचं, श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं गीत आहे चांदनी या चित्रपटातलं.

Yeah.

श्रोते हो, हे होतं जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं उदित नारायण, साधना सरगम आणि जतीन यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं जतीन ललित यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत अन्नू मलिक यांचं.

श्रोते हो, हे होतं कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट दामिनी. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उदित नारायण यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना, संगीत शिवहरी यांचं आणि चित्रपट डर.

श्रोते हो, हे होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीत नदीम श्रवण यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मदन पाल यांची रचना, संगीत जतीन ललित यांचं. अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत आहे राजू बन गए जेंटलमॅन या चित्रपटातलं.

श्रोतेहो, हे होतं कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट खामोशी. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महबूब यांची रचना, संगीत इस्माईल दरबार यांचं. हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं गीत गायलं आहे कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी.

श्रोतेहो, हे होतं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं महबूब यांचं गीत. संगीत होतं इस्माईल दरबार यांचं आणि चित्रपट हम दिल दे चुके सनम. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया जावेद अख्तर यांची रचना, संगीत अन्नू मलिक यांचं. डुप्लिकेट या चित्रपटातलं गीत गायलं आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी.

श्रोते हो, डुप्लिकेट या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक दिवस आपल्यासाठी काही ना काही विशेष घेऊन येत असतो. काही दिवस इतिहासाच्या सुवर्ण पानांवर आपलं नाव कोरतात, काही दिवस महान व्यक्तींच्या स्मृती जागवतात, तर काही दिवस समाजाला नवी दिशा नवे विचार देणारे असतात. आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण दिनविशेषाबद्दल माहिती देत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. 15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस ग्रामीण भागातील महिलांच्या कष्टांचे त्यांच्या योगदानाचं महत्व पटवून देणारा दिवस. मैत्रिणींनो, शेती, अन्न, सुरक्षा, कुटुंबाचं पालनपोषण आणि ग्रामीण विकासात या महिलांचं योगदान अनन्यसाधारण आहे. शिवाय पशुपालन, वनसंपदा व्यवस्थापन, शेतमजुरी यामध्ये ग्रामीण महिला महत्वाची भूमिका बजावतात. असं जरी असलं तरी त्यांचं कार्य अनेकदा दुर्लक्षित राहतं. त्यानुषंगाने ग्रामीण भागातील महिलांच्या हक्कांची, त्यांच्या समस्यांची दखल घेत या दिवसाची सुरुवात केली गेली आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि प्रगतीच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी विविध योजना धोरणं राबवली जातात, जेणेकरून त्यांच्या हक्कांपासून वंचित राहणार नाहीत. मैत्रिणींनो, हा दिवस ग्रामीण महिलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे, त्यांचे अधिक चांगले भविष्य घडवण्याचाही संकल्प करण्याचा दिवस आहे. चला तर ग्रामीण स्त्रीच्या कष्टांना सलाम करूया, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करूया आणि तिच्या स्वप्नांना नवी भरारी देण्याचा संकल्प करूया.

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपण विविध विषयांवर माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. असावे घर ते आपले छान ही एक अशीच आपली मालिका. घराबाबत सर्वच मुद्द्यांवर या मालिकेतून आपण प्रकाश टाकत असतो. मैत्रिणींनो, घर म्हणजे सुखदुःखात आपुलकीचा ठाव घेणारं. घराला

0: मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमातून आपण विविध विषयांवर माहिती आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. असावे घर ते आपले छान ही एक अशीच आपली मालिका. घराबाबत सर्वच मुद्द्यांवर या मालिकेतून आपण प्रकाश टाकत असतो. मैत्रिणींनो, घर म्हणजे सुखदुःखात आपुलकीचा ठाव घेणारं. घराला प्रेमानं आणि आपुलकीच्या माणसांनी घरपण लाभत असतं. अशा या आपल्या घराला आपण आपल्या आवडीने सजवतो. हे घर सुंदर तर असावंच, पण तितकंच आपलंही असावं, मायेचं असायला हवं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या भागातून आपण सुंदर घर की आपलं घर यावर सविस्तरपणे प्रकाश टाकणार आहोत. याविषयी माहिती देणार आहेत डॉक्टर रेणुका चुटके. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. असावे घर ते आपुले छान या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. सुंदर घर की आपलं घर आज याविषयी आपण बोलणार आहोत. मैत्रिणींनो, घर म्हणजे केवळ विटा मातीच्या भिंती नाहीत, तर घर म्हणजे आपुलकीने आणि आठवणींनी सजलेली एक सुंदर भावना असते. या सुंदर घराला आपण आपल्या पद्धतीने सजवून कसं आपलं घर बनवू शकतो, काय गोष्टींचा समावेश असायला हवा, सुंदर घर म्हणजे नेमकं काय आणि आपलं घर म्हणजे नेमकं काय, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रेणुका चुटके चक्रदेव यांना. स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: कशा आहात रेणुका ताई?
1: छान.
0: किती वर्ष झाले तुम्ही या फील्डमध्ये आहात, प्रॅक्टिसमध्ये आहात?
1: जवळपास 14 वर्ष, आणि त्याच्यातली 12 वर्ष इन टू टीचिंग आणि रिसर्च असं.
0: बरं, छान अनुभव आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याचाही आहे आणि स्वतः कन्सल्टन्सी करता, त्यात मार्गदर्शन अधिकांना मिळतं. तर सुंदर घर की आपलं घर याविषयी छान माहिती आता आम्हाला मिळणार आहे. तुमच्या मते सुंदर घर म्हणजे नेमकं काय?
1: माझ्या मते सुंदर घर म्हणजे फक्त बाहेरून किंवा इंटिरियरच्या दृष्टीनं किंवा लोकांनी खूप छान म्हणणं, तुमचं घर खूप सुंदर आहे वा, फोटोग्राफ छान आलेले आहेत घराचे, त्याला सुंदर घर फारसं म्हणता येणार नाही. आर्किटेक्चरची डेफिनेशन जर आपण पाहिली तर व्हिज्युअली सुंदर असणं गरजेचं आहेच, पण त्याच्यासोबत सुंदरता ही फक्त केवळ पाहण्याची गोष्ट नसून अनुभव करता येणारी जी गोष्ट आहे ती महत्वाची आहे. म्हणजे घरात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला जागा कशी जाणवते, प्रकाश कुठून येतो, एखाद्या खिडकीतून हवेची झुळूक येते का, बाहेरचं एखादं सुंदर दृश्य घराचा पार्ट बनतोय का, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे घराला सुंदर बनवण्यात. त्याच्यानंतर घरातली हालचाल कशी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ते घर तिथे राहणाऱ्या, रोज तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीसाठी पर्याप्त आहे का, त्यांच्यासाठी ओके आहे का, त्यांचं लाईफ आणि लाईफस्टाईल त्याच्यातनं सुधारताय का, कम्फर्ट देताय का. आपण खूपदा बघतो की दोन घरं किंवा आपल्या पाहणीतली अशी बरीच घरं असतात जिथे मार्बल फर्निचर आहे, अगदी लेटेस्ट स्टाईलचं डिझाईन आहे, आणि दुसरं एखादं घर जे छोटस आहे, टुमदार आहे, पण हे जे मार्बलचं घर आहे त्याच्यामध्ये लाईट लावावं लागतोय अगदी प्रकाशाच्या वेळामध्ये, आणि सतत पंखा किंवा एसी चालू करावं लागतोय, पण याच्याऐवजी जे साधं टुमदार घर आहे तिथे नॅचरल सनलाईट आहे, हवा छान येते, व्यवस्थित आहे, नीटनेटक आहे. तर या दोनमधनं मग आपण सुंदर कशाला जास्त म्हणू?
0: बरोबर,
1: हा भाग आहे. म्हणजे सुंदर घर म्हणजे सुंदर दिसणारं घर नाही, पण सुंदर तेनी जगता येणारं घर.
0: हो, असं अनेकांची विचार असतात, मोठं महागडं घर म्हणजे सुंदर घर.
1: मोठेपणा, महाग आणि सुंदर या तीन तशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आहे. खर तर म्हणजे हा सोसायटीचा फॅक्ट आहे की आपल्या घरातनं किंवा आपल्या पोझिशन्स मधनं आपली सुबत्ता आणि आपलं स्टेटस कळतं. घर हे त्याचं पहिलं रिफ्लेक्शन आहे. मोठ्या जागेचाही चुकीचा वापर होऊ शकतो, आणि कधी कधी अगदी छोट्या किंवा कमी जागेत ही पर्याप्त जीवनशैली साठी डिझाईन करता येतं. आणि आर्किटेक्चरमध्ये सगळ्यात महत्वाचं, इंटिरियरमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की अवेलेबल स्पेसचा योग्य प्रकारे वापर.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे मोठं घर आपल्याला अधिक जागा नक्कीच देऊ शकतं, महागडं घर नक्कीच आपला पैसा किंवा आपली पोझिशन रिफ्लेक्ट करू शकतं, पण चांगलं डिझाईन त्याला सुंदर बनवतं.

0: आणि चांगलं डिझाईन देण्यासाठी आपल्यासारखे आर्किटेक्ट लोक नक्कीच इतरांना मदत करत असतात. जेव्हा सुंदर घर आपलं घर बनवायचं असेल तर आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातून कुठले मुद्दे महत्वाचे ठरतात की त्या घरामध्ये त्या सोयी असायला पाहिजेत?
1: सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा डिझाईन करतो तर ते डिझाईन करत असताना आपण कोणासाठी करतोय हा पहिला प्रश्न असतो. आणि केल्यावर अगदी 6 महिने कोणी तिथे राहताय असं नाही, त्या फॅमिली स्ट्रक्चरचा किंवा त्या सेटअपचा पूर्ण स्टडी करून साधारणतः 5 वर्षांनी काय होईल, साधारणतः 10 वर्षांनी काय होईल, यांच्या फॅमिलीत काय चेंजेस येऊ शकतात किंवा डिझाईनमध्ये काय चेंजेस येऊ शकतात, आसपासच्या एरियामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, त्याप्रमाणे यांचं जे काही आपण डिझाईन आत्ता प्रपोज करतो आहे ते चांगलं असावं, सुटेबल असावं आणि अडॅप्टेबल असावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता जर एखादी स्त्री तिथे असेल जी 40-ची आहे, तुम्हाला माहितीये की 10 वर्षांनी ती सिनियर सिटीजन, 20 वर्षांनी सिनियर सिटीजन होणार आहे 60-व्या वर्षी, तर त्या चेंजिंग सिनारिओचं आपल्या डिझाईनमध्ये किती कन्सिडरेशन आहे. कोणी नवीन लग्न झालेलं असेल कपल तर त्यांना काही वर्षांनी मुलं होणार, त्याची सोय आपल्या याच्यात झालेली आहे का? कोणी मिडल एज असतील ज्यांचे आई वडील वृद्ध आहे पण सध्या बाहेर आहे पण नंतर ते राहून त्यांच्याकडे राहायला येणार, तर मग ते आहे का? त्या घरांमध्ये सण समारंभ कोणत्या लेवलचे होतात, होतात की नाही, देवघराचं काय स्वरूप आहे, म्हणजे आपल्या पर्टिक्युलरली भारतीय जीवनशैलीमध्ये या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे. आणि त्याच्याने ते डिझाईन जो अनालिसिसचा पार्ट असतो, त्या घरात मुव्हमेंट कशी आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे, एखादा जर असा कोणी असेल की ज्याचं सतत घरी येणं जाणं ऑफिसच्या कामाने ऑफिस कनेक्टेड आहे, मग त्यावेळेला बाहेर तुम्हाला क्लायंट भेटायला त्यांच्यासाठी जागा वेगळी हवी आहे का की तुम्ही त्यांना डायरेक्ट हॉलमध्ये आणणार आहे, हे सगळे कन्सिडरेशन्स खूप महत्वाचे ठरतात. आणि त्याच्याचसाठी डिटेल अनालिसिस तुम्हाला ज्या कोणासाठी करायचा आहे तो गरजेचा असतो, कारण त्याच्याशिवाय तुम्ही त्यांना म्हणजे बरोबर जे सोल्युशन आहे ते देऊ नाही शकणार. असं
0: कारण अनेक क्लायंट जेव्हा आर्किटेक्टकडे जातात तर आपल्या मनातल्या गोष्टी तर सांगतात पण आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून बघता तुम्हाला ते मुद्दे त्यांना समजून सांगावे लागत असतील.
1: समजावून सांगावे लागतात, कधी कधी त्याच्यातला एक बजेटचा ऍस्पेक्ट असतो. सगळीकडे एअर कंडिशनर्स गरजेचं आहे का, त्याच्यानंतरचा भाग आहे की त्याचं बिल इतके दिवसांनी इतकं येईल, सोलरचं प्रोव्हिजन असेल तर ठीक आहे नाही तर करता येईल ते सांगता येणं, पॉवर कट झाला तर तुम्ही हे मॅनेज कसं कराल. एखाद वेळेला सगळ्यांकडेच आजकाल हेल्प्स असतात, मेड असतात, पण अगदी तुम्ही अगदी पांढरं केलं आणि जर 15 दिवस हेल्प नाही राहिली, मेड नाही राहिली, तर तुम्ही ते मेंटेन करू शकाल का? हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे जो प्रॅक्टिकल आहे, म्हणजे बनवताना सुंदर तुमचं ते होऊ शकतं पण नंतर ते मेंटेन करता येणं पण तितकंच महत्वाचं आहे सुंदरतेकडे नेण्यासाठी. हो,
0: इतक्या सहजतेने तुम्ही इतकं छान सांगताय ना की आता या गोष्टी समजायला लागल्या आहेत की सुंदर घर म्हणजे अवाजवी वस्तू किंवा अवाजवी सामान घरात साचवणं नाही, तर ते आपल्याला पुढच्या दृष्टीने किती सोयीचं ठरतं ते महत्वाचं आहे. आता घराला आपलं घर बनवणारी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे तुमच्या आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून?
1: आपलं घर म्हणजे प्रत्येक कुटुंबाची ही आपल्या घराची व्याख्या जी आहे ती वेगळी आहे. जर आपण भारतीय संस्कृतीकडे बघितलं तर आपले वाडे हे सगळ्यात सुंदर उदाहरणं आहेत की जिथे त्यांची सुंदरता तिच्या लाकडी नक्षीकामात होती, भव्य दरवाज्यांमध्ये होती, ओसरी होती, अंगण होतं, देवघर माजघर या सगळ्या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग होता. म्हणजे आपण तिथून आता खूप दूर आलेलो आहे, आपण परत वापस नाही जाऊ शकत, त्याच्यामुळे आता आपल्याला काय हवंय आणि आपण कशा प्रकारचं आयुष्य, म्हणजे आता हेल्थ अँड वेलबिंग हा एक खूप महत्वाचा मुद्दा झालेला आहे. आपल्या घरामध्ये जर अंगण असेल, जर बाल्कनी असेल तर त्याचा योग्य वापर आपण करतोय का, हा एक ऍस्पेक्ट आहे. आणि घरातील स्त्रियांना ते घर कसं हवं आहे, त्याच्यातनं त्यांचं प्रोटेक्शन होत आहे का. जागेची व्हॅल्यू ही आकारात मोजण्यापेक्षा अनुभवात मोजणं जास्त महत्वाचं आहे.
0: बरोबर, म्हणजे दैनंदिन क्रिया करतानाही ती किती सूट होतंय आपल्याला, किती
1: म्हणजे अगदी मोठे किचन्स, म्हणजे आता सगळे म्हणतात प्रत्येक बाईला किचन कितीही काही झालं तरी तिचं अगदी तिची ती हक्काचं असतं, तिची टेरिटरी असते, तर प्रत्येकीला वाटतं की मोठा किचन असावं असं असावं, म्हणजे फ्रीज दूरच घेईल मी पुढच्या वेळेला करील तेव्हा, मग सिंक मी दोनच, असं प्रत्येकाचं काहीतरी असतं. तर त्याच्यामध्ये पण चालताना तिची मुव्हमेंट किती होत्या, म्हणजे शेगडीपासून फ्रीज पर्यंत, फ्रीज पासून

पासून सिंक पर्यंत आणि अजून काही गोष्टी ठेवण्याच्या याच्यामध्ये ती किती पावलं चालते आणि ते पावलं चालताना तिची दमछाक होते का, हा पण डिझाईनचा एक खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. ते करत असताना तुम्हाला म्हणजे जर ती बाई वाढणार असेल तर डायनिंग तिथून किती दूर आहे, म्हणजे ती अगदी पोळ्या करून तिथपर्यंत चालून तिची दमछाक होत असेल आणि एक्झिस्टिंग गॅस्ट्रोची पोळी जर जळून जात असेल तर ते डिझाईन महत्वाचं नाहीये. त्याच्यासाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हा सगळा एक खूप महत्वाचा भाग आहे जो आपल्याला कन्सिडर करायला हवा.

0: आता एक महत्वाचा प्रश्न रेणुकाताई, घर सजवताना सौंदर्य आणि उपयोगिता याचा समतोल कसा साधता येईल?
1: सौंदर्य आणि उपयोगिता ह्या खरं तर दोन विभिन्न गोष्टी नाहीच आहेत. दे आर पार्ट ऑफ वन कॉइन, देर आर टू साइड्स ऑफ दॅट वन सेम कॉइन. मला खूप त्याला हौस आहे वेगवेगळ्या गोष्टी आणून त्या ठेवायच्या एक्झिबिशन्समधनं. आजकाल ऑनलाईनमुळे इतकं सोपी झालेलं आहे सगळं. त्याच्यातली कोणची वस्तू आपण उपयोगी ठेवतो, म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण कॅटेगराइझेशन करू शकलो या दर्शनीय भागात घरातल्या काही अगदी म्हणजे जो कोर प्रायव्हेट एरियाज म्हणतो आपण बेडरूम वगैरे साईडच्या आणि काही सेमी पब्लिक एरियाजमध्ये, तर त्याचा डिस्प्ले योग्य त्याने केला तर त्या करतील, उपयोग होतील.
0: बरं, आता आपण याबद्दल बघूया की छोटं घर आहे पण वस्तू पण सुंदर हवी आहे घरामध्ये डेकोरेशनला आणि त्याचा उपयोग सुद्धा होणं गरजेचं आहे. तर छोट्या घरासाठी कशा पद्धतीची रचना असायला हवी ज्याच्यामुळे आपल्या घराचं फील येईल?
1: जे आपण छोट्या छोट्या याच्यातनं सुरू करू, तुमचं फ्लोरिंग कसं आहे? अगदी डार्क असेल तर तुमची रूम अगदी छोटी वाटेल. भिंतींवरचा जो कलर आहे तो कसा आहे, तो डार्क असेल तर परत तुमची रूम छोटी वाटेल. तर हा एक बेसिक चेंज आहे. तिसरी गोष्ट आहे तुमचं लाइटिंग. लाइटिंग कसं आहे, प्रकाश जास्त पडला तर नॅचरली जागा मोठी वाटते. त्याच्यानंतर आता आपण आधी पडदे जे लावायचो ते अगदी दरवाजाच्या वरती बारनी, पण आता सिलिंग हाईटला आपण जर लावले तर त्यांनी ती फ्लोअर पर्यंत लेंथ दिसते, त्यांनी रूम जास्त मोठी वाटायला लागते. आणि युजेबल एरिया आपल्याला कसा हवा आहे त्याच्यामध्ये, तर वॉल माउंटेड गोष्टी काही करता येतील का, मॉड्युलर फर्निचर करता येईल का, फ्लेक्सिबल फर्निचर करता येईल का, या सगळ्या गोष्टींचा थोडा थोडा विचार जर झाला तर ती उपयोगिता त्या जागेची वाढते आणि छोट्या जागेमध्ये जास्त साधता येतं.
0: बरोबर, मोठं घर असलं तर जागा मोठी तर आपण अनेक प्रकारे सुंदरतेच्या वस्तू सजवू शकतो, त्याचा उपयोगितेचा आनंदही घेऊ शकतो. तर कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जागा आहे म्हणून खूप घेतल्या जाईल का, हाही विचार करणं गरजेचं ठरेल का?
1: इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सोसायटी आणि कल्चर या चार गोष्टींचा समतोल म्हणजे आपलं घर आहे. म्हणजे माझं घर सुंदर बनवताना, मोठं बनवताना, काम करत असताना खूप आवाज येतोय, माझ्या घराच्या बाजूला वृद्धाश्रम आहे किंवा असं काही आहे ज्याने त्रास होतोय, आणि त्या घर बांधण्याच्या प्रोसेसमध्ये जर असं असेल आणि बापरे एकदाचं संपवावं हे किंवा गेल्यावर हा इतकं मोठं घर बांधलं माझं पूर्ण प्रकाश चालला गेला, हा एक ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. दुसरं की घर बांधत असताना आपण किती पैसा त्याच्यामध्ये ओततो आहे, कारण तुम्ही कितीही लेटेस्ट टेक्नॉलॉजी मी वापरतोय म्हटल्यावर एव्हरी डे न्यू टेक्नॉलॉजी इज कमिंग, सो व्हॉट एव्हर यू आर डुईंग इज गोइंग टू बी ओल्ड बाय द टाइम यू. तर म्हणजे तुम्ही ते खरंच गरजेचं आहे का? त्याच्यातनं होणारे कार्बन एमिशन्स, त्याच्यातनं होणारा पर्यावरणाचा लॉस, सिमेंटचा किती वापर, बाकी गोष्टींचा किती वापर, हा सगळा एक विचार व्हायला हवाय.
0: हे जे मुद्दे लक्षात घेतले तर कशा पद्धतीने मग कोणते मुद्दे लक्षात घेऊन ते घर बांधायला हवं?
1: आपल्या घराचं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट हा असावा की आपण ज्या ज्योग्राफिकल झोन मध्ये राहतो आहे त्या ज्योग्राफिकल झोनला सुटेबल असणारं घर आपण बांधतो आहे का. म्हणजे तिच्या ज्या काही मेजर क्लायमेटिक सायकल्स आहेत त्याच्यामध्ये हे घर मला

0: व्यवस्थित ठेवेल का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं असतं की आजकाल बरेच लोक वास्तूमध्ये विश्वास ठेवतात, त्याच्यामुळे वास्तूचा एक ऍस्पेक्ट महत्वाचा होऊ शकतो. तिसरा बजेट, प्रत्येकाला असं असतं की माझं घर हे मी खूप वेगळं बांधणार आहे, छान बांधणार आहे, आणि ते करत असताना बजेटचा विचार हा खूप महत्वाचा आहे की मला जे बांधायचं आहे, आज मी काम सुरू केलंय तेव्हापासून 1.5 वर्ष, साधारण 2 वर्ष तुमचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये मला इतके इतके खर्च लागणार आहे, ते करत असताना मटेरियल डायनॅमिक्स, मार्केट डायनॅमिक्स आणि माझं पण काही जे काही चेंज होऊ शकतं, तर त्याच्यासाठी हे बरोबर डिसिजन आहे का? तर बांधताना या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. जर माझी बाल्कनी रस्त्या म्हणजे असं प्रोजेक्शन रस्त्याच्या साईडनी येत आहे, तर काही तिथे ऑब्स्ट्रक्शन्सची गरज आहे का? मी घर बांधत असताना किती झाडं कापल्या गेली आहे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. कापल्या गेली आहे किंवा खराब झाली आहेत, आणि मग त्याच्यासाठी मी काय करू शकतोय का? माझं घर त्याला अकोमोडेट करू शकतंय का? माझं घर किती कार्बन इमिशन्स करताय हा एक विचार प्रत्येकाला करायला हवाय. की इलेक्ट्रिसिटी आजकाल पूर्ण HVAC सिस्टम्स आहेत, तर त्याच्यासाठी फायर फायटिंग आजकाल महत्वाचं झालेलं आहे छोट्या याच्यामध्ये, तर त्याच्या सिस्टम्स आपण लावतोय का घरामध्ये, आणि त्या लावत असताना योग्य प्रकारचं कन्सल्टेशन आपल्याला मिळत आहे का, आणि त्या सगळ्या दृष्टीने आपलं घर रेडी होत आहे का? पार्किंग कधीच विचार नव्हता केला 25-50 वर्षापूर्वी की पार्किंग विकत घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी पण आहे, तर त्याच्यासाठी आपण पर्याप्त जागा ठेवतोय का? काय आहे हे सगळं,
1: म्हणजे एकंदरीत हे मुद्दे जर लक्षात घेतले तर नक्कीच सुंदर घरही राहील आणि आपलं घरही होईल, म्हणजे ती भावना आपली आपल्या मनामध्ये तयार. आता तुम्ही बजेटचा एक मुद्दा घातला होता मध्ये, तर बजेटचा विचार कसा ठरवायचा? कारण पुष्कळसे प्रश्न बजेटवरच थांबतात.
0: हो, पण असं याच्यासाठी ब्लँकेट उत्तर नाहीये. प्रत्येकाचं बजेट विचारून तिथून रिव्हर्स जाणं सोपी होईल, म्हणजे ते करेक्ट आन्सर राहणार नाही की जर मी म्हटलं की बजेट, अर्थात मटेरियलचे लेबरचे रेट्स हे साधारणतः मार्केटमध्ये अवेलेबल असतात, माहिती असतात सगळ्यांना प्रॅक्टिशनर्सना, आणि त्याच्यावरनं एक साधारण आपल्याला अंदाज येतो. कधी कधी असंही होतं की बनवलेलं महाग पडतं, पण तात्पुरती वेळ निभवण्यासाठी किंवा थीम मध्ये बसलं किंवा कशात बसलं, तर आपण थोडस विकत आणि थोडस बनवलेलं असं घेतलं तर साधारणतः आपल्याकडे स्कोप असतो कुठे,
1: पण आपण आपल्या बजेटमध्ये आपण करू शकतो,
0: अगदी करू शकतो. आणि खरं तर एक ऍस्पेक्ट हा पण आहे की ज्यांच्याकडे सगळं आहे किंवा ज्यांच्याकडे बजेटला काही प्रश्न नाहीये तिथे तर खूप देता येतं, पण जिथे हा कन्स्ट्रेंट आहे तिथे उत्तम प्रकारे करून देणं याच्यासारखं चॅलेंज नाही. आणि जर तसं झालं आणि तुम्हाला क्लायंटने मी सॅटिस्फाईड आहो आणि इतक्या कमी याच्यात तुम्ही इतकं करून दिलं असं म्हटलं, तर त्याच्यासारखी पावती पण नाही.
1: बरोबर. आता इतका सुंदर विषय आपला, आपलं घर सुंदर घर, तर आता आपल्या सजावटीमध्ये आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा स्पर्श जर झाला तर प्रत्येकालाच ते आवडेल आहे, तर थोडक्यात त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण आता जागेचा अभाव आहे, लोक फ्लॅटमध्ये राहतात, पण आपल्याला ती संस्कृती ही जपायची आहे, तो टच पण आपल्याला द्यायचा आहे. पूर्वीच्या काळी ओसरीवर आपण बसायचो किंवा वाळवणाला एक वेगळी स्पेशल जागा असायची, पण आता तो तर प्रकार नाही आहे, तर या छोट्या घरात आपण हे कसं साध्य करू शकतो?
0: तर आपण आपल्या परंपरेला जो लुक देऊ शकतो, तर आता आपल्या घरांमध्ये बाल्कनी आहे, बाल्कनीला आपण थोडस काही डिझाईन करून करू शकतो का? सकाळच्या चहा, आधी जे काही अंगणात व्हायचं वाळवण वगैरे, तर सकाळी आपण थोडस बाहेर निसर्गात जाऊन बसू शकतो का? लॉबी एरिया आहे आजकाल, कॉमन एरियाज जर अपार्टमेंटचा विचार केला तर आहे, तर आपण असं काही करू शकतो का? आजकाल कितीतरी घरांमध्ये अपार्टमेंट्समध्ये परत झोपाळे फॅशनमध्ये आलेले आहेत, अगदी पितळी कडीचे वगैरे, तर ते आपण कुठे आपल्याकडे तो एलिमेंट एखादा छोटासा झोपाळा आपण आणू शकतो का? फ्लोरिंगचा विचार झाला पाहिजे की विट्रिफाईड टाइल्स सुंदर दिसतात, स्वच्छ दिसतात, ग्लॅमरस दिसतात, पण आपल्याला अजून काही बघता येईल का त्याला ऑल्टरनेटिव्ह? आपण असे काही कॉन्शियस डिसिजन्स घेऊ शकतो का जे सध्या आपल्याला थोडेसे वेगळे वाटतात आहे, पण पुढच्या आपल्या आयुष्याच्या दृष्टीने, आपल्या मटेरियल लाईफच्या दृष्टीने, आपल्या हेल्थच्या दृष्टीने ते चांगले आहेत. केरळमध्ये अजूनही तसा त्यांचा तो लाल दगड वापरला जातो, गोव्यातली घरं किती वेगळी आहेत, तर आपण तिथचं जे हवामान आहे या सगळ्या गोष्टींचा थोडासा एक परत विचार करून, अगदी जी ट्रेंडमध्ये आहे त्याच्यापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं आहे. आणि खरं तर असं जर क्लायंटनी सांगितलं की नाही मला फॅशनमधलं नकोय, मला ट्रेडिशनल हवंय आणि मला जे चांगलं हवंय असं म्हटलं, तर प्रत्येक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर खुश होईल, कारण

0: प्रत्येकाची अशी सुप्त इच्छा असते की अरे वा असं काही छान करून द्यावं. त्याच्यामुळे बजेट अशा भौतिक वस्तूंमध्ये टाकण्यापेक्षा या छोट्याशा डिझाईन डिसिजन्स मध्ये चांगल्या प्रकारचा दगड वापरणं, चांगल्या कंपनीचे इलेक्ट्रिकल फिक्स्चर्स, सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने चांगलं मटेरियल इथे जर घातलं तर त्याची लॉन्गिटिव्हिटी राहते. या ज्या छोट्या वस्तू आहेत डेकोरेशनच्या, त्या आपल्याला हळूहळू जमवता येतात. तर जास्त इन्व्हेस्टमेंट इथे जर केली तर ते महत्वाचं आहे.
1: आपण जेव्हा बाहेरून घरी येतो तर घरात आल्यानंतर ते एक प्रसन्न वातावरण, कुठेतरी ती जुनी आठवण, आपल्या बालपणीच्या आठवणी, आपण ज्या घरात राहिलेलो आहे असा फील अशा या तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांवरून नक्कीच येऊ शकतो आणि आपण तो त्याचा अनुभव घेऊ पण शकतो. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलंय. आता जाता जाता सुंदर घर विरुद्ध सुखकर घर याबद्दल काय सांगाल?
0: सुंदर घर विरुद्ध सुखकर घर, तर सुंदर घर म्हणजे जे फक्त पाहुण्यांना दिसतं आपण हे करतो, पण सुखकर घर खरं जे आहे जिथे तिथे राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःसारखं त्यांच्या मनासारखं आनंदी राहता यावं असं घर, जिथे त्यांच्या रुटीनला जागा आहे, जिथे त्यांच्या नात्यांना जागा आहे आणि तिथे त्यांच्या आठवणींना जागा आहे आणि त्यांच्या संस्कृतीसाठी पण जागा आहे. नसेल तर ती निर्माण करणं हे आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्सचं काम आहे. हे दोन्ही महत्वाचे ठरतात. सुंदर घर डोळ्यांना आवडतं पण सुखकर घर घरात राहायला बरं वाटतं. सुखकर घर म्हणजे मला संध्याकाळी किंवा कुठूनही घरी जायची सतत सतत ओढ वाटावी, ते घर खरं सुखकर घर. आणि वस्तू आपल्याला शेल्टर देते, वास्तू आपल्याला शेल्टर देते, पण सुखकर घर आपल्याला त्या शेल्टरमध्ये असणारा कम्फर्ट देतं आणि घर पण आपल्याला बिलॉंगिंगनेस देतं. शेवटी कधी अगदी खूप आनंदाच्या दिवशी मला घरी जावंसं वाटलं पाहिजे, काही दुःख किंवा हे असेल तरी पण घरी जाऊन मी शांत होईल असं वाटायला
1: हवं,
0: असं फील यायला हवं.
1: बरोबर. आणि सर्वस्वी आपण कशा पद्धतीने आपल्या मनातल्या भावना घर बांधण्याच्या दृष्टिकोनातून आर्किटेक्टला सांगतो आणि आर्किटेक्ट ही इच्छा आपली पूर्ण करून देतो, तेही बजेट सांभाळून किंवा जागा किती मोठी आहे त्यानुसार, तर खऱ्या अर्थाने ते सुंदर घर आपलं घर म्हणू शकतो.
0: घर शेवटी कसं आहे की आपण बांधलेलं नसतं, ते आपण जगत असतो, अनुभव घेत असतो आणि आठवणी त्या घरात ज्या तयार होतात त्यांनी त्याला घर पण येतं आणि तेच घर सुंदर घर असतं.
1: वा खूप छान. तर असावे घर ते आपले छान या मालिकेमध्ये आपण सुंदर घर की आपलं घर हा एक आगळा वेगळा टॉपिक घेतला आणि छान पद्धतीने तुम्ही त्याबद्दल बोललेले आहात. नक्कीच आपल्या मैत्रिणींना आपला हा संवाद, आपली ही मुलाखत आवडेल अशी आशा करूया. तर डॉक्टर रेणुका चुटके आपण इथे आलात आणि छान मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: महेंद्र सिंग धोनी चित्रपटातील तू आता है सिनेमे.

मैत्रिणींनो, असावे घरते आपुले छान या मालिके अंतर्गत डॉक्टर रेणुका चुटके यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत आणि विषय होता सुंदर घर की आपलं घर। मैत्रिणींनो, वळूया आपल्या आता पुढल्या मालिकेकडे। मैत्रिणींनो, प्रत्येकामध्येच कलागुण असतात। आपण आपल्या अवतीभोवती बघतोच छान कलेच्या माध्यमातून करिअर करत असलेल्या त्या कलेला पुढे नेणाऱ्या मैत्रिणींना। आवडीतून छंद जन्माला येतो, छंदातून कला बहरते आणि कलेतून व्यक्तिमत्वाला नवी ओळख मिळते। आणि अशा मैत्रिणींच्या कलेचा प्रवास कलाविश्व या मालिकेतून आपण जाणून घेत असतो। आज देखील अशाच एका कलाकार मैत्रिणींना भेटणार आहोत। कथक नृत्यांगना प्रियल गडकर यांच्या कलेचा हा प्रवास आता जाणून घेऊया। त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी आपल्या या मैत्रिणीनं। ऐकूया त्यांची ही मुलाखत।

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या कलाविश्व या मालिकेमध्ये अशाच एका छानशा मैत्रिणीला आमंत्रित केलं आहे आणि त्या आहेत कथ्थक नृत्यांगना प्रियल गडकर. तर आज आपण त्यांच्याच विषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या संपूर्ण कथ्थक या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर प्रियल गडकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: प्रियल. ते तुम्ही एक कथ्थक नृत्यांगना आहात. कथ्थक ही एक नृत्याची शैली आहे जी अतिशय कठीण आहे असं मला वाटतं, पण तेवढीच सुंदर सुद्धा आहे. तर कशी काय आवड निर्माण झाली तुम्हाला, कसं वाटलं हे कथ्थक शिकावंसं?
1: लहानपणापासून मला नृत्याची खूप आवड होती. म्हणजे मी जेव्हा 3-4 वर्षाची होती तेव्हा तेच टीव्ही समोर उभं राहून आणि कॉपी करून नृत्य करणं आणि त्याला बघून बघून करणं. तर माझ्या आईला वाटलं की हिला काहीतरी आवड आहे. तेव्हापासनं आईनी मला एका समर कॅम्प मध्ये घराजवळच होतं तर तिथे मला टाकलं म्हणजे क्लासेस साठी. आणि 2 महिन्याचा तो समर कॅम्प होता, पण ज्या गुरु होत्या श्रीमती पूजा तिवारी त्यांनी माझ्या आईला सांगितलं की नाही नाही तिला फक्त तुम्ही हॉबी सारखं नका करू, हिला अजून पुढे शिकवा, कारण तिच्यात तो एक हुनर मी बघितला आहे. म्हणजे तुम्ही तिला घ्यायला येत नाही तेव्हापर्यंत ती लहान मुलांसोबत म्हणजे आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला जात नाही, ती मोठ्या मुलींच्या मागे उभे राहून शिकत राहते. तर तिच्यात ते एक आवड आहे आणि त्याला तुम्ही म्हणजे समोर कंटिन्यू करा. आणि तेव्हापासनं मग माझा हा प्रवास सुरू झाला. 5-6 वर्षाची असेल तेव्हापासनं माझी सुरुवात झाली. त्याच्या पहिले मला गायनच्या शिक्षणासाठी आई बाबांनी क्लास लावला होता. म्हणजे सूर ताल तेव्हापासनं 3 वर्षापासनं तो प्रवास सुरू झाला होता. पण त्याच्यानंतर आईनी बघितलं की नृत्यात जास्ती तिला आवड आहे, तर त्याच्यानंतर मग त्याच्यात माझं सुरुवात झाली.
0: पण मग कथ्थकच नृत्य हे कसं काय निवडलं तुम्ही?
1: खरं सांगू तर काही माहित नव्हतं की कुठला फॉर्म असतो काय असतं, फक्त ते सुरुवात झाली आणि मग ते कळत गेलं आणि मग
0: ते होत गेलं.
1: म्हणजे आपण
0: प्रियलताई, कथ्थक नृत्य हे जे आहे हे दिसायला खूप सुंदर दिसतं, पण ते तेवढंच कठीण सुद्धा आहे, हो ना? कारण त्याच्यात भाव असतात, लय असते, ताल असतो, सूर असतात, आणि त्या त्यानुसार आपल्याला चेहऱ्याचे एक्सप्रेशन सुद्धा द्यावे लागतात. तर हे कसं काय जमतं किंवा हे कसं सगळं जमवून घेता तुम्ही?
1: हे सगळं मी खरं सांगू तर साधना आहे, प्रॅक्टिस. म्हणजे जेव्हा मी 5-6 वर्षाची होती तेव्हा मला त्याच्याबद्दल काहीच कळत नव्हतं, पण शिकता हळूहळू म्हणजे माझे जे आता गुरु आहे श्री मोती शिवरे त्यांच्याकडे मी कंटिन्यू केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मागचं काय अर्थ असतो, म्हणजे कथ्थक म्हटलं की फक्त डान्स नाहीये, कथ्थक म्हणजे कथा,
0: अगदी
1: कथा करणारा. तर फक्त म्हणजे हात हालवणं या पाय चालवणं असं नाहीये, त्याच्यामधून तुम्ही नृत्यातनं कसं आपलं सांगता आहे तर ते होतं. आणि ते प्रॅक्टिस करता करता त्याच्यात म्हणजे आता जसं आता लहान माझ्याकडे पण स्टुडंट्स येतात तर पेरेंट्स नेहमी प्रश्न असतात की किती वेळात शिकून जाईल. आपण जे शास्त्रीय नृत्य म्हणतो जितके आपले 8 आहे प्रकार, त्याच्यात असं काहीच नाही. जितकं तुम्ही प्रॅक्टिस, जितकं तुम्ही साधना करत जाल, जितकं शिकत जाल तितकं ते वाढत जाईल. म्हणजे मी आत्ता पण म्हणेल की तुला काही येतं तर मी म्हणेल नाही, मला आत्ता पण माझे गुरूंची गरज आहे. आता पण मी परफॉर्मन्स बघून

0: म्युझिक ऐकून शिकतेच आहे, त्याचं काही शेवटच नाही आहे. तर हे सगळं प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यात झोकून देणं आहे आणि एन्जॉय करत आणि पेशन्स. आजकालच्या रील्सच्या जमान्यात 30 सेकंड 60 सेकंडामध्ये तो आपल्याला वर्षोन्वर्ष हा जेव्हा आपण कला शिकतो मग ते आपल्याला थोडं थोडं यावं लागतं. म्हणजे आता मोठे मोठे गुरु जे आहे ज्या 80 वर्षाच्या पण झाले आहेत त्या पण म्हणतात, आत्ता पण म्हणतात की मी हे याच्यात शिकतेच आहे.
1: खरंच
0: ते हे नाही म्हणत की अरे आम्ही गुरु झालोय आणि आम्हाला सगळं येतं. नाही, जितकं तुम्ही त्याच्यात वाहत जाल तितकं तुम्हाला त्याच्यात ते कळत जाईल.
1: खरंच आणि त्याच्यातनं मिळत जाईल.
0: आणि तितकं त्याचं सौंदर्य जे आहे ते कळत जाईल. ते मला खरं सांगू तर 10वीत 12वीत पण मी होती तर तेव्हा कळत नव्हतं.
1: बरोबर.
0: पण जसं जसं आपण त्याच्यात आतमध्ये जात जातो आणि मोठं होत जातो आणि त्याचा अर्थ कळत जातो, म्हणजे की अच्छा असं म्हणजे त्याच्या मागचा कारण काय. या एका प्रस्तुतीला देताना आता मी जस्ट बँगलोरला माझा एक कार्यक्रम झाला, तिथे आम्ही मीरावर मी केलं. मीरा तर मला वाटलं मीरावर काय होऊ शकतं, हे तर भक्तीच रस आहे.
1: बरोबर.
0: पण जसं जसं ते गाणे शोधणं पासनं मग त्याच्यात काय स्टोरीज होत्या ते सगळं वाचन करत करत मग आपण त्याच्यात मग तो एक निघतो की हा तो एक मीरा मध्ये आपण एका तासाचा पण कार्यक्रम कसा करता येईल ते म्हणजे कळतं असं.
1: खरंच. आणि मग ते सगळे रस आपल्या अंगात उतरवावे लागतात आणि ते चेहऱ्यातनं दुसऱ्यांना दाखवावे लागतात.
0: हो
1: खरंच, म्हणजे ही खूप मोठी कस लागते इथे.
0: कस लागते म्हणजे जसं मी म्हटलं ना अभ्यासच आहे, म्हणजे त्याच्या कहाणी पहिले वाचणं मग त्याचे म्युझिक शोधणं मग त्याच्यामध्ये काय आपण करू शकतो मग त्याचे स्टेप बनवणं मग त्याच्यावर पायाचे काम आणि मग ते समोर निघून येतं.
1: खरंच. पण या सगळ्यांमध्ये भाव हे खूप जास्ती महत्वाचा.
0: भाव खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण आता कितीही बोललो की नृत्य आपल्यासाठी डेफिनेटली आपण आपल्यासाठी करतोच पण कुठे ना कुठे ऑडियन्स साठी करतो, रसिक साठी करतो. त्यांना काही कळलंच नाही तर त्याचा काय अर्थ आहे. तर भाव तर खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे की जे आपण फील करतोय ते समोरच्यांना फील, म्हणजे त्याला जसं आमच्या आता ह्याच्यात म्हणतात रस, तर भाव आमचे आणि जे समोर जे ऑडियन्स म्हणजे इफ मी अडते या मला असं वाटतंय की मला कृष्ण मिळावा तसंच ऑडियन्सला पण वाटलं पाहिजे. म्हणजे एकच आहे जे मी फक्त करून दाखवते पण त्यांनी जे फील केलं ते रस आहे. जसं आता जस्ट एक मी बघितलं पुतनावर, त्यांनी पूर्ण प्रोडक्शन पुतनावर केलं होतं.
1: अच्छा.
0: तर म्हणजे किती काही गोष्टी करू शकतात एका तासात फक्त पुतनाला दाखवणं, म्हणजे काय काय त्यांनी दाखवलं असेल.
1: खरंच.
0: असं म्हणजे
1: इथेच खरी कसोटी लागते त्या नृत्याची त्या शैलीची. खरंच. आणि अतिशय सुंदर सुद्धा दिसतं ते दिसायला. बरं प्रियल, ते तुम्ही जेव्हा हे नृत्य करता किंवा याचा सराव करता तर तुमचा सराव कसा असतो, म्हणजे साधारण किती वेळाचा तुमचा दिनक्रम कसा असतो या सरावाचा.
0: जसं आता मी टीचर आहे, म्हणजे टीचर आहे तर माझं सगळ्यात मेन माझे स्टुडंट असतात की त्यांना किती छान शिकवावं, कारण ही आपली पुढची पिढी. जसं आता कलेमध्ये म्हणतात गुरु शिष्य परंपरा, जे माझ्या गुरुंनी मला शिकवलं तेच मी त्यांना देणार आणि तेच ते पुढे घेऊन जाणार. खरं सांगू तर आता इतक्या ह्याच्यात खूप नाही होत, पण हा 1-1.5 तास पर्यंत रोज मी माझी प्रॅक्टिस करते आणि बाकी मग क्लासेस मध्ये मग आमचे काही प्रोग्राम्स असतात त्याची वेगळ्यानी प्रॅक्टिस आणि मग बाकी गोष्टी जसं आता मी तुम्हाला म्हटलं वाचन, त्याचं म्युझिक शोधणं ते पण एक प्रकारची प्रॅक्टिसच असते आणि त्याच्यात तसं म्हणजे माझा वेळ त्याच्यात जातो. म्हणजे लहानपणापासून मला खूप आवड होती आणि माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझ्या आई आणि बाबा दोघेही वर्किंग असल्यामुळे ते संडे टू संडे मला घेऊन जायचे, कारण लहान असताना. मग नंतर मग बाकी ऑटो पण लहान असताना त्यांनाच मला घेऊन जाणं आणि घेऊन येणं होतं. पण ते 20 किलोमीटर घेऊन जाणं आणि घेऊन येणं दोन्ही गोष्टी म्हणजे होत्या आणि त्यांनी माझ्यावर मेहनत केली म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आहे. नाहीतर त्यांनी नाही केलं असतं की इतकं 20 किलोमीटर कुठे आम्ही घेऊन जाऊ.
1: म्हणजे घरच्यांच्या सोबतीशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही, ते अगदी खरं आहे. आणि त्याचा अनुभव किंवा त्याचा प्रत्यय तुम्हाला सुद्धा आलाय, कारण घरच्यांची साथ ही प्रत्येक वेळी आपल्याला हवीच असते. तर प्रियलताई, कथक या नृत्यशैलीची वैशिष्ट्य काय असू शकतात?
0: कथक हे एक शास्त्रीय नृत्य आहे आणि सगळ्यात ह्याच्यात मेन जे आकर्षण म्हणतो आपण ते आहे चक्कर. एक जे नृत्यांगना असते ती एका जागेवर जी चक्कर घेते तो खूप ऑडियन्सला आकर्षित करतं, ते याच शास्त्रीय नृत्यात आहे. त्याच्यात कथक नृत्याची जी घुंगरू आहे

0: ते खूप वेगळे आहे. म्हणजे कथ्थक नृत्यांगना जितक्या असतात ते स्टार्ट करतात जे लहान मुली ते 25 पासनं, मग 50, मग 100, मग असे करून 200-250 एका पायात, तर असं मिळून 500 घुंगरू पर्यंत ते पायात घालून आणि त्याच्यात पायाचे काम म्हणजे पैर का काम असं कथ्थक मध्ये म्हणतात ते फक्त पायाने दाखवतात. ज्याच्यात बॉडीचं आपलं काही संचालन नसतं, फक्त पायानी तबला आणि घुंगरूची अशी जुगलबंदी आपण म्हणू शकतो. तो एक कथ्थकचा एक वेगळा पहिलू आहे. आणि चक्कर तर मी तुम्हाला सांगितले, आणि कथ्थक म्हणजे कथा करणारा, तर फक्त एक म्युझिक वाजतं आहे, बिना बोलता फक्त भावांनी कसं एका कथाला सांगू शकतो तसं एक कथ्थक नृत्यांगना सांगते. जे कुठलीही गोष्ट असू शकते, जसं फेमस आहे सीताहरण आहे, द्रौपदी चीरहरण आहे, त्यांना ते बिना काही बोलता बिना शब्दांचं फक्त संगीत सुरू आहे आणि फक्त भावानी आणि हात्याच्या मुद्रांनी हस्तकांनी आणि कॅरेक्टर्स घेऊन ते पूर्ण गोष्ट पूर्ण कथा ऑडियन्स समोर दाखवू शकतात.
1: खरंच खूप छान. तर प्रियलताई, अनेक वर्ष तुम्ही या नृत्यकलेत काम करताय, या प्रवासात अनेक अडथळे आले असतील की ज्यामुळे आपण खचूनही गेला असाल, तर अशा अडथळ्यांवर तुम्ही कशी मात केली?
0: पहिले तर मी त्याच्यासाठी सगळ्यात जास्ती माझ्या जे घरच्यांना आहे त्यांना धन्यवाद करेल, माझे गुरूंना धन्यवाद करेल. आणि आता माझं लग्न झालं आहे तर सासरच्यांना पण तितकं सपोर्ट केलं, त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद करेल. म्हणजे त्यांनी पण मला तितकं सपोर्ट केलं आणि माझ्या सगळ्या कार्यक्रमांना येऊन बघणं आणि मला सपोर्ट करणं, त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला आहे. पण हो, नक्कीच आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. तर जसं पहिलं होतं की जेव्हा मला कळलं की मी प्रेग्नंट आहे आणि माझं जे काम आहे ते नृत्य आहे आणि पूर्ण अंगावरच आहे, तर मी कसं करेल? तर माझा पहिला प्रश्न होता की मी आत्ताच नागपुरात आली आहे आणि मी आत्ताच जस्ट स्टार्ट केलं आहे आणि त्याच्यात मग मी असं डिसिजन घेईल तर माझं तर पुढचा करिअर कसा होईल? तर मग त्याच्यासाठी बेसिक डॉक्टरांनी म्हटलं की नाही नाही, तुझं एज कमी आहे, जे नृत्य आहे ते खूप लहानपणापासून करते आहे आणि तुझ्या बॉडीला त्याची सवय आहे, तर तुला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तू हे कर आणि सगळं चांगलं होईल. आणि त्याच्यात माझ्या फॅमिलीनी मला तितका सपोर्ट केला, मेन इज सासरच्यांनी पण तितका सपोर्ट केला. आणि तुम्हाला खरं सांगते, मी 9 महिन्यापर्यंत डान्स केला आहे. म्हणजे डिलिव्हरीच्या 3-4 दिवसा पहिलेचा पण माझ्याकडे व्हिडिओ आहे. बस डिलिव्हरी झाल्यानंतर फक्त 2.5 महिना मी ब्रेक घेतला असेल या आराम केला असेल आणि मग परत सुरू केलं, कारण मी नागपुरात नवीन होती तेव्हा एकदम. ज्यांनी मला खूप संधी दिली आणि त्याच्यामुळे मी म्हणजे खूप प्रोग्राम्स केले, खूप काम केलं.
1: प्रवास छान झाला,
0: छान झाला
1: आणि अडथळे आले पण
0: छोटा छोटा येत राहतात आणि ते आपण समोर त्याच्यावर जात राहतो.
1: तर प्रियलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: गीत आहे काहे छेड छेड मोहे.

0: तर मैत्रिणींनो, चला तर या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. कला विश्व या मालिकेमध्ये प्रियल गडकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर प्रियल, ते वळूया आपल्या मुलाखतीकडे. तर असं कुठला एखादा स्टेज प्रोग्राम किंवा असं एखादं सादरीकरण जे आठवतं का, की जे तुम्हाला खूप आवडलेलं होतं?
1: हो, नुकतंच मी आता त्या बँगलोरला खूप मोठा शो केला जो तिकीट शो होता, आणि त्याच्यात मी होती आणि बँगलोर वरनं एक अजून नृत्यांगना होती. तर आम्ही दोघींनी मिळून राधा आणि मीरा, तर तिने राधा म्हणजे राधाचं प्रेम कसं आणि मीराची भक्ती कसं आहे एकच गोष्ट, पण वेगळ्या वेगळ्या मी आणि दोघी एकच आहे असं सादरीकरण आम्ही केलं. त्याच्यानंतर एक गीत रामायण, तर गीत रामायणवर जास्ती जे सादरीकरण जे असतं ते ग्रुप असतं, पण मी त्याच्यावर सोलो परफॉर्मन्सेस खूप जागेवर केले आहे, जे एक दीड तासाचं सोलो पूर्ण गीत रामायण मी प्रस्तुत केलेलं आहे. आत्ताच वर्ल्ड रामायण कॉन्फरन्स झाली होती 2016 वर्ल्ड रामायण कॉन्फरन्स, तिथे मी भरत, फक्त भरतवर म्हणजे गीत रामायण आणि काही रामायणचे, हिंदी रामायणचे असे गाणे घेऊन परफॉर्मन्स केला होता.
0: खरंच खूप छान. म्हणजे काही काही सादरीकरण असं असतं की जे नेहमी लक्षात राहतं. हो ना. आणि मग मला असं वाटतं की यामध्ये वेशभूषा ही सुद्धा खूप महत्वाची राहत असेल.
1: कथक नृत्य म्हणा तर वेशभूषांवर आपण जे पारंपरिक आपली वेशभूषा असते तेच आपण घालतो. थोडासा बदल म्हणजे जसं राम दाखवायचा आहे तर एक वरतून ऑरेंज सारखा शैला घेऊन घेतला असं, पण नॉर्मली पारंपरिकवरच मी तुम्हाला म्हटलं ना कॅरेक्टर्स आम्ही स्टॅब्लिश करतो, पण कॉस्ट्युम पारंपरिकच म्हणजे जे आमचं घागरा चोली असते या अनारकली ते घालूनच आम्ही करतो, पण कॅरेक्टर स्टॅब्लिश करतो.
0: अच्छा.
1: मी तुम्हाला म्हटलं गीत रामायण मी करते एकटी, तर वेशभूषा एकच आहे, कॅरेक्टर त्याच्यात डिफरंट आहे.
0: खरंच. आता जसं तुम्ही रामायणाचं पण एक सांगितलं की तुम्ही रामायणाचे पण अनेक भाग केलेले आहेत, तर रामायणातलं सर्वात जास्ती काय आवडलं?
1: सगळ्यात जास्ती मी असं म्हणेल की जो पहिला आपला भाग आहे तोच का सुंदर आहे, बाकी सगळे आहेच, पण पहिला जो आहे तो खूप, जसं राम जन्म लाग सखी वर आपण करतो, या लव कुश

0: रामायण गाती, स्वयंवर झाले, ते गाणे जे आहे म्हणजे त्याच्यावर नृत्य करायला खूप आवडतं आणि खूप छान वाटतं.
1: खरंच प्रियलताई, तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
0: मला अनेक पुरस्कार मिळाले आहे. पहिले तर मी दूरदर्शन ग्रेडेड आर्टिस्ट आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप असते, तर ती मला दोन्ही भेटली आहे, ज्युनियर आणि सिनियर स्कॉलरशिप. जी CCRTची स्कॉलरशिप असते, मिनिस्ट्री ऑफ कल्चरची, ती मला मिळाली आहे. आपले जे लोक बाहेर जातात त्यांच्यासाठी म्हणजे कल्चरल रिलेशनशिप असतं ICCR, तर श्रीलंकाच्या तिथे मी कोविड मध्ये माझं त्याच्यासाठी सिलेक्शन झालं होतं, ऑनलाईनच झालं, पण तिथे त्याच्यासाठी पण मी परफॉर्म केलं आहे.
1: आता तुमचे पुढे काही स्वप्न असतील ना परत भविष्यात की मला हे करायचं आहे, तर काय सांगता येईल? म्हणजे
0: मला नृत्याला समोर घेऊन जायचंय. म्हणजे आता आपल्या वेळी पण आणि आताच्या वेळी पण शिक्षण आहेच, अभ्यास आहे, टेन्थ आहे, ट्वेल्थ आहे, असं कलाला हॉबी सारखं का करतो? म्हणजे डान्स म्हणजे हॉबी, गाणं म्हणजे हॉबी, हॉबी नाही, त्याला आपण कसं प्रोफेशनली पण करू शकतो ते गाईड करायचंय. म्हणजे प्रमाण त्याचं कमी आहे की आपण डान्समध्ये पण काही करिअर करू शकतो.
1: खरंच आता मी तुम्हाला ते विचारणारच होती की येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगणार याबद्दल, कारण एक करिअर म्हणूनही ते याकडे पाहू शकतात.
0: आणि ह्याच्या मागे पण मी म्हटलं ना, शास्त्रीय नृत्य म्हणजे नृत्य फक्त नाही, त्याच्या मागचा अभ्यास, त्याच्या मागचं की हे आपण का करतो आहे, रिझन, त्याच्या मागचं कारण काय आहे, ते पण आपल्याला. आणि एसे लिहायला आपल्याला ABCD पासून सुरुवात करावी लागते. तसंच शास्त्रीय नृत्य कुठलाही असो, कथ्थक असो, भरतनाट्यम असो, जितकेही आपले आर्ट आहे फॉर्म्स, तर त्याची ABCD शिकवतात. तो कसं बनतो तिथपासनं तुम्हाला एज्युकेशन म्हणजे देतात, आणि ते खूप सुंदर जर्नी आहे. त्याला असं करू नका की ऑब्व्हियसली ABCD लिहायला वेळ लागतोच आपल्याला, तर ह्याला पण वेळ लागतो. मी खूप बघते की खूप लोकांचं पेशन्स संपून जातं की तेच सुरू आहे क्लासमध्ये, तेच सुरू आहे, पण तेच कारण आपण एक बिल्डिंग बनवणार आहे.
1: बरोबर.
0: त्याची नीव आहे, ती नीव आपण एकदम पक्की ठेवली की मग ते बिल्डिंग फटाफट बनेल. पण ती नीवच चांगली नाही ठेवली. एका वर्षात तुम्ही म्हणाल की मी स्टेज परफॉर्मन्स देईल, तर म्हणजे कथ्थकचं शक्य नाही.
1: बरोबर.
0: तुम्हाला थोडं हळूहळू तेच करून मग तुम्ही पुढे जाल त्याच्यात. तर माझं जे स्वप्न तुम्ही मला विचारलं, तर मला शास्त्रीय नृत्याचं कॉलेज या युनिव्हर्सिटी बनवायची आहे, ज्याच्यात जितकेही जे कलाकार आहे त्यांना करिअर अपॉर्च्युनिटी तर असेल, पण त्यांना एका जागेवर सगळं मिळेल.
1: बिलकुल.
0: ते लायब्ररी असो, म्हणजे आता आमच्या अभ्यास सांगितला मी, तर गाण्याचे पुस्तक असतात, डान्सचे पुस्तक असतात, ऍक्टिंगचे पुस्तकं असतात, म्हणजे ते सगळे एका जागेवर. तुम्हाला इफ रेकॉर्डिंग करायचे तर रेकॉर्डिंग स्टुडिओ, तुम्हाला परफॉर्मन्स करायचं तर ऑडिटोरियम, तुम्हाला शिकायचंय, म्हणजे एका जागेवर सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि तितकीच अपॉर्च्युनिटी फायनान्शियली आणि अशा पण खूप अपॉर्च्युनिटी कमी आहे. म्हणजे नृत्य म्हटलं या गाणं म्हटलं तर हा तू अरे आपलीच आहे ना, एक गाणं म्हणून दे या, एक नृत्य करून दाखवून दे, पण त्याची साधना, त्याचं मागचं किती एफर्ट्स असतात ते तो कोणाला म्हणजे कळत नाही. तर त्याच्यावर मला काम करायचंय. जे लोकांना खरंच करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी काहीतरी मोठं असं बनवायची इच्छा आहे.
1: खरंच खूप छान स्वप्न आहे तुमचं, आणि मला असं वाटतं तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण
0: होईल,
1: कारण हे सगळ्या कलाकारांसाठी पाहिलेलं स्वप्न आहे.
0: हो
1: की नाही?
0: हो.
1: तर प्रियलताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि कथ्थक नृत्यातील तुमच्या प्रवासाबद्दल आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. थँक्यू.

मैत्रिणींनो, कला विश्व अंतर्गत कथक नृत्यांगना प्रियल गडकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, नवरात्र म्हणजे भक्ती सुगंध.

मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आता मी राखी पाटील आपली इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: हुआ है। इन परियोजनाओं से कई लोगों का सफर आसान होगा, कहीं बिजली की सुविधाएं बेहतर होगी, कहीं पानी की उपलब्धता बढ़ेगी और हमारी प्राचीन विरासत के संरक्षण को भी नई ताकत मिलेगी।
1: या पायाभूत सुविधांबरोबरच लडाखमध्ये आर्थिक समृद्धी यावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदी म्हणाले। या विकासकामांमध्ये लेह इथल्या कुशोक बकुला रिम्पोची विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या 298 किलोमीटर लांबीच्या निम्मू पदुम दारचा रस्त्याचं लोकार्पण, 9 मेगावॅट क्षमतेच्या हानू लघु जलविद्युत प्रकल्पाचं आणि 66 केव्ही दुहेरी सर्किट असलेल्या 10 हानू खालत्सी पारेषण वाहिनी याचा समावेश आहे। याशिवाय लेहमधल्या सिंधू घाट इथं भारतातल्या पहिल्या पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यानाचं तसंच हिमसरोवर प्रकल्पाअंतर्गत 40 गावांमध्ये विकसित केलेल्या 40 जलस्रोतांचं उद्घाटनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे दिव्यांग झालेल्या आदिवासी नागरिकांना कृत्रिम अवयव आणि इतर मदत सरकार करत आहे आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या दिशेनं काम करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत दूरस्थ पद्धतीनं कृत्रिम अवयव वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। भारताने गेल्या दशकभरात संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत मोठा टप्पा गाठला असून आज जगभरातल्या सुमारे 100 देशांमध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादनांची निर्यात करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते। भारतानं 2025-26 संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत 38,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दारुगोळ्याच्या विविध प्रकारांच्या निर्मितीत भारतानं 90% जास्त स्वावलंबन साध्य केलं असून लष्कराच्या शस्त्रसामग्रीत 175 प्रकारच्या दारुगोळ्यापैकी 159 स्वदेशी असल्याचं ते म्हणाले। गेल्या दशकभरात देशाच्या संरक्षण क्षेत्रानं केवळ आपल्या क्षमतांचा विस्तार केला नाही तर राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या दृष्टिकोनातही महत्वाचा धोरणात्मक बदल घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करून आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबरच जागतिक सुरक्षा संरचनेत भारताची भूमिका अधिक बळकट करणारी संरक्षण परिसंस्था उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली, त्याला 25 झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होतोय। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी।
2: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात। या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित केली जाते, त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही, त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं। भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत। महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत। जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादल आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत। देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी, गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत। या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं। 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं। 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला। देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या। सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं, मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला। काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे।
1: हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत

आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तमिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही. तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि ग्राहकांना साखरेचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली. आता साखर व्यापाऱ्यांना फक्त 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली. नवी दिल्लीत 10 ऑक्टोबर रोजी काँक्रोच जनता पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो आणि रेल्वे सेवांवर बंदी घालून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर बिनशर्त आणि स्पष्ट माफी मागितली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर पूर्ण बंदी घालू नये असे निर्देश न्यायालयानं दिले होते. या आदेशाचं उल्लंघन झाल्याप्रकरणी याचिका दाखल झाली होती. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजितनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. देशातल्या डेटा सेंटर्सच्या शाश्वत वाढीसाठी राज्यांना नियोजन करण्यासाठी नीती आयोगाच्या फ्रंटियर टेक हबनं डेटा सेंटर मूल्यांकन आराखडा प्रसिद्ध केला आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतातल्या डेटा सेंटर परिसंस्थेला बळकट करणं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संगणन आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा पूर्ण करायला मदत करणं हा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लडाखमध्ये 3350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साठ्यावर केंद्र सरकारचे निर्बंध. आणि 23 वर्षाखालच्या कुस्ती स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजित मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ. एसआयआर विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि 23 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सरकारने साठाविषयक नियमांमध्ये सुधारणा केली आहे. आता साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांपर्यंतच साखर साठवून ठेवता येईल. हे नियम आजपासून येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सुधारित नियमांनुसार कोलकाता आणि त्याच्या विस्तारित महानगर क्षेत्रासाठी तसंच आसाममध्ये साठ्याची मर्यादा 2000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ होऊन करसंग्रह 13,38,000 कोटी रुपये झाला आहे. 1 एप्रिल ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कंपन्यांनी प्रत्यक्ष करापोटी 5,99,000 कोटी रुपयांचा भरणा केला. तो 20.58% पेक्षा जास्त आहे. व्यक्तिगत करदाते आणि

0: हिंदू संयुक्त कुटुंबाद्वारे करभरणाही 5.83% वाढून 6,92,000 कोटी रुपये झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 ईशा दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी वक्फ विषयक कायद्यात केलेल्या सुधारणांविषयी.
1: इस्लामिक कायद्याअंतर्गत धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी देणगी म्हणून दिलेल्या मालमत्तेला वक्फ असं म्हणतात. या जमिनीची मालकी अल्लाकडे हस्तांतरित केली जाते, त्यानंतर कोणालाही त्यावर मालकी प्रस्थापित करता येत नाही. त्याचं व्यवस्थापन वक्फ बोर्डाकडे असतं. भारतात सुमारे 9,40,000 एकर एवढ्या जमिनी अशा प्रकारे वक्फ मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात 2,00,000 एकराहून जास्त क्षेत्रावर 36,701 वक्फ मालमत्ता आहेत. जगातल्या सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात असून देशात सेनादल आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत. देशात अनेक ठिकाणी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाबाबत त्रुटी गैरप्रकार किंवा घोटाळे झाल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या मालमत्ताच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक 8 ऑगस्ट 2024 रोजी मांडण्यात आलं. 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने आणि 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने ते संमत केलं. 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यावर वक्फ सुधारणा कायदा अस्तित्वात आला. देशोदेशी विशेषतः मुस्लिम बहुल देशांमध्ये वक्फबाबत वापरल्या जाणाऱ्या नियमांचाही आधार घेऊन या सुधारणा करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देण्यात आलं, मात्र सरसकट स्थगिती द्यायला न्यायालयाने नकार दिला. काही तरतुदी वगळता हा कायदा देशभरात लागू झाला आहे.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेच्या विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या वेगळ्या याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांनाही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल देबागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटीसा बजावल्या. जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. परदेशी नागरिक विषयक कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईत 10 ऑक्टोबरला आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात इम्रान खानने भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं होतं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजीत मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरक

भारतानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्यपदक आहे. यापूर्वी विश्वजीतनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्यपदक पटकावलं होतं. इन्स्पायर मानकतर्फे आयोजित राष्ट्रीय आंतरशालेय विज्ञान आणि तंत्रज्ञान स्पर्धेत महाराष्ट्रातल्या 7 विद्यार्थ्यांना सुपर 60 मध्ये स्थान मिळालं आहे. अहिल्यानगरची श्रद्धा लोंढे हिने सादर केलेल्या दृष्टीहीनांकरता AI आधारित शिक्षक सहाय्यक या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळालं आहे. विज्ञान विषयक संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे इन्स्पायर मानक हा उपक्रम राबवण्यात येतो. पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी ठरणारं गोसेखुर्द धरण 100% भरलं आहे. मध्य प्रदेशातल्या पावसामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू राहिल्यानं धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. धान्य खरेदी, साठवणी आणि विक्री प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या 186 शासकीय

पदक मिळालं आहे. विज्ञान विषयक संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे इन्स्पायर मानक हा उपक्रम राबवण्यात येतो. पूर्व विदर्भाची जीवनवाहिनी ठरणारं गोसेखुर्द धरण 100% भरलं आहे. मध्य प्रदेशातल्या पावसामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू राहिल्यानं धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली, त्यामुळे भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये पिण्याचं पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. धान्य खरेदी, साठवणी आणि विक्री प्रक्रियेत त्रुटी आढळल्यामुळे भंडारा जिल्ह्यातल्या 186 शासकीय धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आज होणाऱ्या सुनावणीत केंद्र चालक आपली बाजू मांडतील. समाधानकारक खुलासा देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र चालकांविरोधात कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वार्षिक आधारावर 21.8% वाढून 454,574 युनिट्सवर पोहोचल्याचं सियाम या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 3,73,347 युनिट्स इतकी होती. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी वाहनांची घाऊक विक्री 13.5% वाढून 24,63,000 युनिट्सवर पोहोचली असून गेल्या वर्षी याच काळात ती 21,70,000 युनिट्स इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. प्रत्यक्ष कर महसुलात 13.21% वाढ. एसआयआर विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. धर्मांतर केलेल्या मागासवर्गीयांना आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. आणि 23 वर्षांखालच्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रेको रोमन प्रकारात विश्वजीत मोरेची विक्रमी रौप्य पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

युववाणी या कार्यक्रमात मी समृद्धी शनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक, प्रेरणादायी विचारवंत आणि देशातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान असे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस आहे. अबुल पाकीर जैनुल आब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम इथं झाला. साध्या कुटुंबातून आलेल्या कलाम यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि ज्ञानाच्या बळावर भारताच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची विशेष आवड होती. त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. डॉक्टर कलाम यांनी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत काम करताना भारताच्या उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली. तसंच DRDO मध्येही त्यांनी काम केलं. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातील त्यांच्या योगदानामुळेच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख मिळाली. 25 जुलै 2002 रोजी डॉक्टर कलाम यांनी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनाचे दरवाजे विद्यार्थी आणि तरुणांसाठी खुले ठेवणारे राष्ट्रपती म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली. त्यामुळे त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच जनतेचे राष्ट्रपती असंही म्हटल्या गेलंय. डॉक्टर कलाम यांचा तरुणांवर विशेष विश्वास होता. मोठी स्वप्न पहा, ज्ञान मिळवा आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा, हा त्यांचा संदेश होता. विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड्स आणि इंडिया 2020 यासारख्या त्यांच्या पुस्तकांनी देशातील अनेक तरुणांना प्रेरणा दिली. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी विश्रांती घेतली नाही. ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहिले आणि देशाच्या भविष्यासाठी तरुणांची भूमिका अधोरेखित करत राहिले. 27 जुलै 2015 रोजी शिलॉंग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असताना डॉक्टर कलाम यांचे निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे वैज्ञानिक आणि शिक्षक अशीच त्यांची ओळख राहिली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मोठी स्वप्न साकार करता येतात असा संदेश आपल्याला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जीवनातून मिळतो. मित्रांनो, आपण ऐकत आहात नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम समृद्धी सोबत. आता ऐकूया सांजवेळ ही मालिका आपली मैत्रिणी संपदा शेनमारी हिच्या सोबत.

सांज वेळ या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 15 ऑक्टोबर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. त्यांचं नाव उच्चारताच मनात त्यांच्या प्रती आदराची गर्वाची भावना उत्पन्न होते आणि त्यांचं जीवन कार्य आणि प्रेरक प्रवास डोळ्यांपुढे उभा राहतो. या थोर शास्त्रज्ञाचं अंतराळ क्षेत्रातलं योगदान आणि देशाप्रती केलेलं कार्य आणि त्याच देशाच्या जडणघडणीतलं अतुलनीय महत्व याची पुरेपूर माहिती आपण सर्वांनाच आहे. त्यामुळे आज या मालिकेत त्यांच्या या जीवन प्रवासाविषयी मी बोलणार नाहीये. आता नक्कीच प्रश्न पडला असणार की APJ अब्दुल कलाम यांचा उल्लेख केलाय आणि त्यांच्याविषयी नाही बोलणार असं का? कारण

0: मित्रांनो, आज मी सांगणार आहे त्या सॅटेलाइट विषयी जो निर्माण केला आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आणि त्यांचं प्रेरणा स्रोत होते ते म्हणजे एपीजे अब्दुल कलाम। म्हणजे आज आपण एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासाविषयी नाही तर त्याच जीवन प्रवासानं प्रेरित झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी घडवलेल्या कलाम सॅट V2 या उपग्रहाच्या निर्मितीच्या सत्य जीवनातल्या प्रेरक अशा घडामोडीविषयी जाणून घेणार आहोत। मग चला तर, कलाम सॅट V2 हा भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेला जगातील सर्वात हलका उपग्रह आहे आणि हा उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं 24 जानेवारी 2019 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C-44 रॉकेटच्या मदतीनं अंतराळातही पाठवला। कलाम सॅट V2 हा उपग्रह भारतातीलच एका खास प्रकल्पाचा भाग होता ज्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थी आणि तरुण शास्त्रज्ञ सहभागी होते। म्हणजे विद्यार्थ्यांना आणि तरुण नवतंत्रज्ञांना अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना उपग्रह निर्मितीचा भाग बनवत त्यांच्या ज्ञानाला कौशल्याला चालना दिली गेली। एपीजे अब्दुल कलाम यांना प्रेरणास्थानी मानत बनवलेल्या या उपग्रहाचा प्रकल्प स्पेस किड्स इंडिया या संस्थेनं चेन्नईमध्ये राबवला ज्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांनी आणि युवा शक्तीनं योगदान दिलंय। कलाम सॅट V2 च्या डिझायनिंग, सर्किट डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग आणि चाचणीसाठी अनेक विद्यार्थी आणि तरुण संशोधकांनी मेहनत घेतली। विद्यार्थी एकत्र येऊन सर्व हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सर्किट डिझाईन, रेडिओ कम्युनिकेशन आणि चाचणीसाठी काम करत होते आणि टप्प्याटप्प्यांनी काम करत उपग्रह त्यांनी आकारास आणला। सर्वात आधी त्यांनी संशोधन आणि संकल्पनेवर काम केलं। त्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतराळातील उपग्रहांचे प्रकार, त्यांचे कार्य, वय आणि आकार याबाबत माहिती गोळा केली। त्यानंतर त्यांनी लहान हलक्या वजनाचा नॅनो उपग्रह बनवण्याचा निर्णय घेतला। मग त्याच्या डिझायनिंग वर काम सुरू झालं आणि उपग्रहाचा आकार 10x10x10 cm ठरवला गेला आणि त्याचं वजन सुमारे 1.26 किलो इतकं कमी ठेवण्याचा प्रयत्न केला। यात सौर पॅनल, बॅटरी, रेडिओ ट्रान्समीटर आणि आवश्यक सर्किट बोर्डही बसवले गेले आणि हे हार्डवेअर म्हणजे रेडिओ संचारासाठी आवश्यक उपकरणं, बॅटरीज, सर्किट्स विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्यात आणि त्यासाठीही वापरण्यास टिकाऊ पण हलक्या वजनाचं साहित्य वापरलं गेलं। मग सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग वर काम केल्या गेलं। उपग्रहातील उपकरणांचे नियंत्रण आणि डेटा संकलनासाठी सॉफ्टवेअर विकसित केलं गेलं। रेडिओ सिग्नलचा वापर करून पृथ्वीवर डेटा पाठवण्याचा प्रोग्राम लिहिला गेला आणि अशा प्रकारे उपग्रह यशस्वीपणे निर्माण केल्यानंतरचा टप्पा म्हणजे चाचणी। त्यासाठी वातावरण बदल, कंपन आणि अंतराळातील परिस्थितीशी सामना करण्याच्या अशा विविध पर्यावरणीय चाचण्या घेण्यात आल्या आणि या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून निर्मिलेल्या या उपग्रहानं सर्व चाचण्या यशस्वीपणे पार केल्यात आणि विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनंही पाठिंबा दिला, मदत केली। कारण ते फक्त विद्यार्थी नव्हेत तर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेनं घडणारे भारताचे नवे शास्त्रज्ञ आहेत।
1: म्हणूनच त्यांनी निर्मिलेल्या कलाम सॅट V2 या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक सुविधाही इस्रोनं या भावी शास्त्रज्ञांना दिल्या आणि इस्रोनं PSLV C-44 रॉकेटच्या चौथ्या टप्प्यावर कलाम सॅट V2 उपग्रह हा बसवला आणि 24 जानेवारी 2019 रोजी हा उपग्रह श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपितही केला गेला। आणि मित्रांनो, एक आनंददायी बाब म्हणजे या उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेत नेण्यासाठी कोणतेही शुल्क इस्रोनं विद्यार्थ्यांकडून घेतले नाही आणि या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची मोठी प्रेरणा मिळाली। मित्रांनो, भारतीय विद्यार्थ्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून बनवलेला कलाम सॅट V2 उपग्रह हा 2 महिन्यांसाठी अंतराळात कार्यरत राहिला पण त्याचा मोठा ठसा हा विज्ञान क्षेत्रात आणि भावी शास्त्रज्ञांच्या रूपातल्या त्या विद्यार्थ्यांवरही उमटला। मित्रांनो, आज जर कलामांनी प्रत्यक्ष या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना बघितलं असतं तर गर्वानं त्यांचा ऊर किती भरून आला असता, हो ना? त्यांच्या आदर्शांना डोळ्यांपुढे ठेवत नवीन पिढी अंतराळ क्षेत्रात उत्तुंग झेप घेत जणू दाखवून देत आहे की होय, आम्हीही आता विज्ञानाचे अग्निपंख लावून कलामांनी दाखवलेल्या वाटेनं जात नक्कीच अंतराळ काबीज करणार आणि भारताचं नाव आता अंतराळ पटलावरही कोरणार।

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत आपली मैत्रीण संपदा शिंदे हिच्या सोबत. आता ऐकूया अनुभवाचे बोल ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्या सोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या सर्व युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या अनुभवाचे बोल या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, एखादी कल्पना डोक्यात येते, आपण तिचं डिझाईन करतो, पण तीच कल्पना जेव्हा प्रत्यक्षात उभी राहते आणि लोक तिचं कौतुक करतात, तेव्हा त्या कामाचं समाधान काहीतरी वेगळंच असतं. पण स्वतःची कंपनी चालवताना फक्त कल्पकता असून चालत नाही, टीम, बजेट, वेळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. आणि आजच्या अनुभवाचे बोल या मालिकेत आपण भेटणार आहोत अशाच एका कलाकाराला, म्हणजेच तुषार प्रधान यांना. अप्लाइड आर्ट आणि पेंटिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ग्रे प्रोडक्शन ही स्वतःची कंपनी सुरू केली. त्याचप्रमाणे प्रोडक्शन डिझाईन, आर्ट डिरेक्शन आणि नागपूरमधील स्कल्पचर्स आणि ब्युटिफिकेशनचे बरेचसे प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहेत. तसंच मित्रांनो, दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या झाकींचं निर्मितीमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. तर चला, यांच्या या प्रवासाबद्दल आणि अनुभवांबद्दल जरा त्यांच्याशी गप्पा मारूयात. तुषार, तुमचं अनुभवाचे बोल या मालिकेत हार्दिक स्वागत आहे.
2: थँक्यू, धन्यवाद समर.
1: सगळ्यात पहिला प्रश्न माझा की अप्लाइड आर्ट आणि पेंटिंगचं शिक्षण घेताना पुढे नेमकं काय करायचं याबद्दल तुम्ही आधीच विचार केला होता की मग प्रॅक्टिकल वर्क करताना तुम्हाला या गोष्टी समोर येत गेल्या?
2: खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय समर तू. आपण सुरुवातीला जेव्हा चित्रकलेत आवड राहते त्यावेळेला चित्रकलेत शिक्षण हेच मुळात तेव्हा कठीण होतं माहीत होणं.
1: बरोबर.
2: मूळ माझं गाव यवतमाळचं, तिथं चित्रकलेला लहानपणीपासून आवड होती. पण चित्रकलेत शिक्षण राहत हे 8वी 9वी 10वीला समजलं.
1: ओके.
2: आणि त्यानंतर जेव्हा समजलं तर नेमकं याच शिक्षण पूर्ण झाल्यावरती या डिग्रीचे दरवाजे नेमके कुठल्या ठिकाणी बंद होतात हे तेव्हा खरं म्हटलं तर माहिती नव्हतं.
1: ओके.
2: पण आपण जी गोष्ट करतोय, मूर्ती शिल्प किंवा एक प्रोजेक्ट टॅकल करण्याची कौशल्य, तर हेच कुठेतरी आपल्याला कंटिन्यू करायचं हे नक्की होतं.
1: ओके.
2: पण या प्रश्नाचं खरं उत्तर की शिक्षण घेताना आपल्याला प्रोडक्शन डिझाइनर व्हायचं आहे का हा शब्द त्यावेळेला माहिती नव्हता. कदाचित ह्या डिझिग्नेशनचं जे रूपांतरण आहे हे नागपूरला शिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा समजलं. जेव्हा मुंबईत काही वेळ राहिलो त्यानंतर समजलं की या कार्याला, या पदाला अशा पद्धतीने म्हणतात.
1: अरे वा, म्हणजे एक्सपेरिमेंटल बेसवर तुम्ही शिकत गेलात आणि शिकता शिकता एक पदवी सुद्धा मिळून गेली. वा, खूपच छान. तर मला सांगा की बीएफए नंतर प्रोडक्शन डिझायनर किंवा आर्ट डिरेक्शन तुम्ही वळलात, पण या क्षेत्रात नेमकं काय करावं लागतं हे तुमच्या एखाद्या प्रोजेक्टच्या अनुभवावरून तुम्ही आम्हाला सांगू शकता का?
2: नक्कीच. बघा, एक आहे व्यक्ती आर्टिस्ट आणि एक व्यक्ती आहे डिरेक्टर.
1: ओके.
2: आर्ट डिरेक्टर जो स्वतः त्याच्या हाताने परफॉर्म करतोय तो त्याचा आर्टिस्ट आहे.
1: बरोबर.
2: आणि जो ते त्या आर्टिस्ट कडून परफॉर्म करून घेतोय तो त्याचा आर्ट डिरेक्टर आहे.
1: ओके.
2: आता आर्ट डिरेक्टर आहे म्हणजे नक्की तो काय करतोय? पहिल्यांदा तर त्याची कल्पना आणि डोळे विकसित होणं मला वाटते सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी वाली गोष्ट आहे.
1: ओके.
2: तो जर हे चित्र कल्पना करू शकत असेल, ते चित्र तो रेखाटू शकत असेल, तर ते चित्र तो लोकांकडनं, आर्टिस्ट कडनं तो पूर्णही करून घेऊ शकत असेल.
1: ओके.
2: एक किस्सा आहे छोटासा की मला कुठेतरी विचारलं होतं एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान की तुमचं एमएफए झालंय का, म्हणजे आर्टिस्ट साठी ते शिक्षण झालंय का, असं मला त्यांनी विचारलं.
1: ओके.
2: त्यावर त्यांना म्हटलं मी की माझं एमएफए नसेल झालं तर मी काय आर्टिस्ट नाही आहे का?
1: बरोबर.
2: मी तर म्हणतो बीएफए नाही झालं तरी आर्टिस्ट आहे.
1: बरोबर.
2: हे शिक्षण प्रणाली जी आहे तर त्याच्या अगोदरही आर्टिस्ट होते, मग आजच्या पेक्षाही तगडे काम करणारे ते आर्टिस्ट होते.
1: बरोबर.
2: तर ती शिक्षण बीएफए झालं आहे किंवा एमएफए झालाय म्हणून तो आर्टिस्ट आहे किंवा आर्ट डिरेक्टर आहे हे मला वाटते कुठेतरी कंपल्शन नसावं. त्याच्यात तो दृष्टिकोन आहे का आणि

0: ती काम करायची तयारी
1: कुवत आहे
0: आहे,
1: ना,
0: कुवत आहे का हे बघून मला वाटते ते डिरेक्शन तिला मिळालं पाहिजे. मग हा
1: बरोबर.
0: डिरेक्ट बीएफए जो पासआउट झाला त्याला ग्राफिक डिझायनर म्हटलं जाईल किंवा पेंटिंग आर्टिस्ट म्हटलं जाईल. आर्ट डिरेक्टर ह्याचं कुठलं शिक्षणच नाही मुळात
1: बरोबर.
0: खरं म्हटलं म्हणजे. हे ज्या दोन पदासाठी माणूस झटतो त्याचा कुठला असा कोर्स नाही ना की हा कोर्स पूर्ण केला म्हणजे तुम्ही आर्ट डिरेक्टर झाले किंवा हा
1: नक्कीच.
0: कोर्स पूर्ण केला म्हणून प्रोडक्शन डिझायनर झाले. तो एक प्रवास आहे आणि तो प्रवास केवळ प्रॅक्टिकल वर्क केल्यानंतरच आहे. आणि बरेचसे जर चांगले एक्झाम्पल बघितले तर आर्ट डिरेक्टर कसे तयार झाले तर ते चांगल्या प्रचलित मोठ्या आर्ट डिरेक्टरला कधी त्यांनी असिस्ट केलं आहे आणि त्याच्यानंतर ते काही वेळाने स्वतः त्यांनी स्टँड घेतला अशा पद्धतीने ते आतापर्यंत प्रणाली चालत आली आहे.
1: ओके. म्हणजे पदवीपेक्षा स्किल्स या महत्वाच्या. जसं आता तुम्ही म्हटलं की एखादी कल्पना मनात असते पण प्रत्यक्षात काम करताना त्यासाठी बजेट किंवा मर्यादा, वेळेची टाइम लिमिट ह्या त्यामध्ये गोष्टी येणाऱ्या साहजिक असतातच. तर अशा वेळी तुमची मूळ कल्पना जी आहे त्याला धक्का न लागू देता आपलं काम क्वालिटी वाईज इम्प्रूव्ह करत नेणं, यासाठी तुम्ही नेमके कसे काम करता याबद्दल जरा आम्हाला सांगा.
0: तसं म्हटलं तर ही वादविवादाची स्पर्धा आहे. बजेट आणि कला हे एका पाट्यात न बसणाऱ्या दोन गोष्टी आहेत.
1: बरोबर.
0: कारण चांगलं प्रत्येकाला चांगलं काम करत असतं पण चांगला बजेट कोणाचकडे नसतो.
1: नक्कीच.
0: इव्हन शासनापासून तर निम्न शासनापासून तर खाजगी कामांपर्यंत सगळ्यांच्या कल्पना मोठ्या असतात
1: हो.
0: पण त्या मोठ्या कल्पनेसाठी बजेट छोटा असतो. पण तेच चॅलेंज आहे
1: हा
0: आणि आर्ट डिरेक्टर कडे ती कल्पकता कुठेतरी असते की तो मीडियाच म्हणजे वेगवेगळ्या मीडियांच्या माध्यमातून म्हणजे समोरच्याची कल्पना असेल की त्याला मे बी मेटल मध्ये तो पुतळा पाहिजे असेल तर त्यावेळेला त्याची गरज समजून तो त्याला फायबर मध्ये सजेस्ट केला आहे जेणेकरून
1: बरोबर.
0: त्याचंही काम झालं आणि बजेट मध्ये तो घटना घडली तर पूर्ण होऊ शकतं. त्यानंतर बजेट जसं शासन एखादं जेव्हा कल्पना काढतो तेव्हा ते सब्जेक्ट आपल्याला सांगतात पण ते चित्र तयार झाल्यानंतर जर तुम्हाला बजेट सांगण्याची संधी मिळाली. मी तुम्हाला दोन उदाहरण सांगू शकतो की आता एकता परेडसाठी मिनिस्ट्री ऑफ होमनी चित्राच्या अनुसार एक बजेट मागितला
1: ओके.
0: आणि सेम सीन मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी केला होता की त्यांनी पहिले बजेट मागितलं तर त्यानंतर डिझाईन फायनल झालं.
1: अच्छा ओके.
0: आता या केसमध्ये कधी कधी आर्टिस्ट धोक्यात येतो.
1: हा
0: चित्र आवडल्यानंतर त्याच्यात लागणाऱ्या जर गोष्टी जर महागड्या असतील
1: हा
0: तर बजेट तर तुमचं वाढणार नाहीये.
1: हो
0: मग ती गोष्ट कशी पूर्ण करणार आहे.
1: हा
0: मग यावेळेला जर देणारा व्यक्ती हुशार असेल आणि तुमच्या चित्रानुसार बजेट दिला असेल तर त्यावेळेस कलाकारात समाधान होऊ शकतं आणि कलाकारात जर समाधान झालं तर त्या गोष्टीलाही तो न्याय देऊ शकतो. पण ही खरंच कल्पकतेची गोष्ट आहे की तुम्हाला मिळालेल्या बजेटमध्ये तुम्ही ती मटेरियल सोबत काय टॅकल्स करतात आणि कशा पद्धतीने ते काम पूर्ण करतात आणि चांगलं काम करून तुमचे पैसे सुद्धा वाचवता तर ही गोष्ट खरंच महत्वाची आहे.
1: अरे वा, खूपच सुंदर. तर मला सांगा की नागपूरमध्ये तुम्ही अनेक स्कल्पचर्स आणि ब्युटिफिकेशनचे प्रोजेक्ट हे केलेले आहेत, तर सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण कुठलं आर्टवर्क लावतो तर त्यावेळेस तिथल्या लोकल लोकांची मनस्थिती किंवा तुमच्या कामातला एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टींना सांभाळून तुम्ही कसं एखादं आर्टवर्क उभं करता, तुमच्या एक्सपिरियन्सवरून तुम्ही काय सांगाल?
0: नागपूरमध्ये एक चांगल्या प्रचलित महिला उद्योजक आहेत दीप्ती देशपांडे मॅडम म्हणून.
1: ओके.
0: तर हस्तांकित म्हणून त्यांची फर्म आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही बरीचशी नागपूर ब्युटिफिकेशनची कामं केली आहेत
1: अच्छा.
0: ज्यात फुटाळा लेकचं म्युझिकल फाउंटेनच्या म्युरलचं काम केलं आहे. पार्टी फ्लोअर्सच्या म्युरलचं काम केलं आहे.
1: ओके.
0: कोराडी मंदिरातले धातूंचे जे शिल्प आहे त्याचं काम केलं आहे.
1: अच्छा.
0: आणि आत्ताच नुकता हल्ली जो अशोक स्क्वेअरला जो 40 फूट हाईट वर लागले जो राजमुद्रा आहे ना तर त्याचं पण काम आताच पूर्ण केलं आहे.
1: अरे वा.
0: तर हे करत असताना की आम्ही तर ते काम उतरवत होतो पण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठेतरी त्या करत होत्या
1: अच्छा ओके.
0: आणि लोकांमध्ये कुठल्याही त्या गोष्टीची कॉन्ट्रोवर्सी न होता इवन त्या प्रत्येक जसे संत आहेत पाडीला जे संतांचे फ्लायओव्हर लागले तर कितीतरी श्रीपाद आणि मॅडम इतका अभ्यास केला होता त्यावर की प्रत्येक संतांचं नाव त्याचं स्पेलिंग त्याचा डॉट त्याचा अनुस्वार त्यांनी जे काव्य दिले असेल त्याचं स्टेटमेंट. कारण एखादी गोष्ट जर चांगली झाली तर कदाचित त्याला लोक अप्रिशिएट करणारे कमी असतील
1: हो,
0: पण
1: पण
0: ती
1: चूक
0: जर गोष्ट
1: झाली
0: चुकली तर त्याच्यावरती बोट ठेवणारे 100 जण असतील.
1: बरोबर.
0: तर
1: नक्कीच.
0: त्याच्यामुळे चांगलं काम करण्यापेक्षाही महत्वाची गोष्ट राहते की चुकीचं काम तुम्ही नाही करता आणि त्याला तुम्ही न्याय देतात. म्हणजे ही खरंच सगळे फक्त कलाकाराच्या हातातली ही गोष्ट नाहीये. कलाकार तर ती गोष्ट करतात पण त्या समत अशीही काही मंडळी पाहतात जी जबाबदारीने एक थर्ड पर्सन म्हणून त्याचं चेक करतात सगळं डिटेलिंग आणि ते जर चेक करणारी मंडळी तुमच्या टीम मध्ये असतील तर तुमचे काम सुंदर पण होईल आणि ऑथेंटिक पण होईल.
1: बरोबर. शेवटी हे सगळं काम टीम वर्कचं आहेच.
0: नक्कीच.
1: येस. तर मला सांगा की दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या झाकीची निर्मिती करण्यासाठी जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तर या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं

0: तर हा एक्सपिरियन्स कसा होता आणि याच्यातून तुम्हाला नेमकं काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कुठल्या नवीन वाटा तुमच्यासाठी ओपन झाल्या?
1: 2021 ला पहिला चित्ररथ झाला
0: बरोबर.
1: महाराष्ट्राच्या संत परंपरा या विषयावरती. आपल्या नागपूरची जी कंपनी आहे शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड,
0: अच्छा.
1: तर त्यांच्या माध्यमातून संधी पहिल्यांदा आम्हाला आली आणि त्यांच्या वतीने म्हणजे त्या कंपनीचा आर्ट डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा जेव्हा ही बोलणी चालली होती सांस्कृतिक विभागाशी आपल्या, तर साधारणपणे आपलं डिझाईन फायनल झालं होतं आणि मला समोरून एक कॉल होता की तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल की नितीन देसाई हे चित्र उतरवतील.
0: अच्छा, ओके.
1: आणि त्यावरती आपल्याला प्रतिक्रिया द्यायची होती की एकतर आपण येस और नो,
0: बरोबर.
1: तर तो कॉल ठेवला आणि मी आमच्या टीमशी डिस्कस केला. तर तो मला वाटते माझ्यासाठी खूप मोठा पहिला स्पार्क होता की नरेश सरांनी विचार म्हटलं होतं की बघ म्हणे आपण कितीही मेहनत केली म्हणे या गोष्टीवरती, तर म्हणे की शेवटी तर नाव त्यांचं होईल म्हणे.
0: बरोबर.
1: मला ऍब्सोल्युट त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, खूप मोठी असते आणि त्यांच्यासोबत काम करणे मोठी गोष्ट होती.
0: बरोबर.
1: पण यांनी जो एक पॉइंट सांगितला की आपल्याला आपल्या विभागाचा आर्ट डिरेक्टर पाहिजे, दॅट्स मेक मी किक.
0: येस.
1: आणि तात्काळ त्यांना समोर फोन केला की नाही ही गोष्ट जर त्यांच्या कॉम्पिटिशन सिलेक्ट होऊ शकते तर आम्ही पूर्ण जिद्दीने प्रयत्न करू की त्या कलाकृतीला न्याय द्यायचा आणि ती उतरव सुद्धा.
0: ओके.
1: आणि ती गोष्ट त्यांनी मान्य केली. सांस्कृतिक विभागाचे जे संचालक होते विभीषण चवरे सर, त्यांनी आमच्या करिअर मध्ये एक मोठं योगदान दिलं आहे.
0: त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला काम पूर्ण दिलं.
1: म्हणजे मी सांगतो लोकांचा त्या फील्ड मध्ये 30 वर्षाचा अनुभव होता.
0: बरोबर.
1: आणि आमचा तेव्हा 30 वर्ष अनुभव पण नव्हता, त्यामुळे हे म्हणणं खूप चुकीचं होईल की त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं. आणि आपल्यापेक्षा वयानी मोठ्या असणाऱ्या व्यक्तींसोबत जेव्हा कॉम्पिटिशन असते तर तेव्हा ती कॉम्पिटिशन नसते. मला असं वाटतं की त्यांच्या अनुभवातून आपण त्या गोष्टी शिकून आपला ऍड ऑन करून त्याला जस्टिस द्यायला पाहिजे त्या कामाला.
0: बरोबर.
1: आणि जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
0: वा वा. तर
1: 26 जानेवारीचा जेव्हा चित्ररथ तो झाला तर सेकंड इयरला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 7 लेटर जाहीर केले.
0: अच्छा.
1: की ज्यात मुंबई फिल्म सिटीचे बरेचसे आर्ट डिरेक्टर प्रोडक्शन डिझायनर होते इन्क्लुडिंग नितीन देसाई सर, चंद्रशेखर मोरे सर, जेजेचे प्रोफेसर. आणि त्यावेळेला आपलं डिझाईन अगेन फायनल झालं.
0: अच्छा, ओके.
1: आणि ते वातावरण आणखी कॉम्पिटेटिव्ह झालं कारण सर प्रोफेसर प्रोडक्शन डिझाईन ऑलरेडी मार्केटमध्ये चांगला स्टँड आहे, त्यांच्या बरोबरीने तुम्ही डिझाईन देताय तर ते जितकी मेहनत करता त्यापेक्षा दुप्पट मेहनत करणं आपल्याला गरजेचं होतं.
0: बरोबर, नक्कीच.
1: आणि अगेन रक्षा मंत्रालयाला जेव्हा त्याच्या मिटिंग झाल्या तर आपलं डिझाईन फायनल झालं.
0: ओके.
1: आणि आपल्याला ती पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली.
0: अरे वा वा वा वा. असंच तुमचं काम समोर चालत राहो याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आता येऊयात जरा आपण ग्रे प्रोडक्शन कडे. तर स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला आणि सुरुवातीला काम मिळवणं किंवा स्वतःची ओळख निर्माण करणं यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग काय होतं?
1: शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण काय करतो की जॉब मिळवा म्हणून CV बनवतो.
0: बरोबर.
1: आणि मग त्याच्यात सगळं आपल्या काय स्किल आहे, काय शिक्षण आहे, काय टूल्स आहे, अनुभव आहे, ते सगळं त्यात ऍड करतो.
0: बरोबर.
1: मी CV नाही बनवला कधी.
0: अच्छा.
1: कारण क्लिअर होतो करू तर फक्त आपण स्वतःच करू नाही तर नाही करू.
0: अरे वा.
1: तर त्यात सुरुवात होत असताना ही घटना एक महत्वाची होती. 2021 ला चित्ररथाच्या माध्यमातून आणि चित्ररथ पूर्ण केल्यानंतर रोशन माझा पार्टनर जो आहे त्याच्यासोबत ती गोष्ट वारंवार डिस्कस होती. फ्रीलान्सर म्हणून आम्ही काम करत होतो सगळे जण, मी, तुषार प्रधान, रोशन इंगोले, श्रीपाद भोंगाडे आणि कृष्ण सालवटकर, सगळे जण आम्ही क्लासमेट. कंपनी सुरू व्हायच्या अगोदरही आम्ही कॉलेजमध्ये असताना बरीचशी सामूहिकरित्या कामं केली आहेत. ग्रुपने बरेचशी काम फ्रीलान्सिंग केलं आहे. तर त्या फ्रीलान्सिंग मधून हा जेव्हा चित्ररथ झाला आणि त्यानंतर एक अनुभव आला, तर एक घटना आहे छोटीशी. कॉलेजच्या सहलीला आमच्याकडे सर्वांकडे पैसे नव्हते.
0: अच्छा.
1: तर आम्ही एकदा ठरवलं की एका आठवड्यासाठी आपण बाहेरची कामं करू आणि सहलीचे पैसे काढू.
0: ओके.
1: तर ती कामं करत असताना रविवार पहिला दिवस होता, आमच्याकडे एकही रुपया नव्हता आणि शनिवारी आम्ही नाही का मॅडमकडे 60,000 रुपये कॅश नेऊन दिले.
0: ओके.
1: तर त्यावेळेला कुठेतरी समजलं 6 दिवसात जर आपण 60,000 रुपये कमवले तसं तेव्हा कठीण होतं. कारण घरून आले 3-4 हजारात महिन्यात तो महिना भागवत होता. पण तेव्हा समजलं तर अशा पद्धतीने जर आपण सामूहिकरित्या काम केलं तर कामाचं नियोजनही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि आपण चांगली त्यात ग्रोथ करू शकतो. मग पुढे 1-2 वर्षाचा वेळ गेला त्यात की सगळ्यांनी त्यांचं मास्टर्स पूर्ण केलं आणि मग एकत्र जमलो तेव्हा आम्ही सगळ्यांनी एक
0: डिसिजन घेतला
1: की आपण स्वतःचं काम करू.
0: अरे वा.
1: आणि सगळ्यांचा एका नावावरती आम्ही ठाम झालो.
0: ओके
1: आणि त्या ग्रेच्या नावाने मग ते प्रोडक्शन झालं,
0: हाँ
1: एक प्रोप्रायटरशिप कंपनी झाली
0: हाँ
1: आणि त्याचंच आता एक LLP पण तयार झाली, ग्रे
0: ओके
1: जेनेसिस LLP म्हणून. आणि अशी दोन्ही या कंपनीच्या माध्यमातून आता ही सगळी कामं

0: करतोय. अरे वा वा वा, खूपच सुंदर. तर मला सांगा, जर आजकाल एखादा तरुण जो आर्ट या फील्डमध्ये काम करतो आहे आणि त्याला स्वतःची कंपनी किंवा प्रोडक्शन डिझायनर आर्ट डिरेक्टर म्हणून समोर फील्डमध्ये काम करायचं आहे, तर त्याला तुम्ही काय बोलण्याचं मार्गदर्शन कराल?
1: मार्गदर्शन हा मोठा शब्द होऊन जाईल समोर. मी त्याला काही गोष्टी शेअर करू शकतो
0: ओके, नक्कीच.
1: जेणेकरून त्याच्या कामात पडेल. मुळात स्वतःची कंपनी नाही का, हा शब्द खूप सुंदर आहे,
0: ओके.
1: पण त्या शब्दाला लागलेल्या चिकटून असलेल्या ज्या जबाबदाऱ्या आणि भानगडी आहेत
0: हा,
1: त्याची कोणाला कल्पना येणार.
0: नक्कीच.
1: म्हणून कसं की आपल्या स्वतःच्या नावाने ते भाव हे सगळ्यांना वाटतं, पण ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण कॉलेजमध्ये कधीच शिकत नाही. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला पेंटिंग चांगलं जमतं आणि म्हणून आपण पेंटिंगचं एक कंपनी एस्टॅब्लिश करू, या गोष्टीत खूप फरक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जमणे आणि त्याची कंपनी रन करणे, या
0: नक्कीच.
1: दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं खरंच बघा, दुसऱ्या कंपनी जॉब करणे ही काही तुच्छ गोष्ट नाही आहे, लहान गोष्ट नाही आहे, ती एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा की आज समजा आपण एक फेमस ऍडव्हर्टायझर आहेत, होऊन गेले पियुष पांडे सर,
0: ओके. हा,
1: त्यांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे
0: नक्कीच.
1: आणि खूप फेमस आहेत, पण तेही जॉबच करत होते ना. ओगिलवी या कंपनीत ते जॉबच करत होते, पण तरी त्यांचं नाव मोठं झालं. म्हणजे मुळात त्या करणाऱ्या व्यक्तीत जर मध्ये पोटेन्शियल असेल, तर तो त्याची स्वतःची कंपनी असेल किंवा नसेल तरी त्याचं नाव होईल.
0: नक्कीच.
1: मग आपल्या स्वतःची कंपनी म्हणून जेव्हा काम करायचं आहे, तर आर्टिस्ट सोबत सोबतच आपल्यात ऍज अ लीडर म्हणून त्या गोष्टी आहेत का आणि खरंच त्या आहेत का, ह्या जर असतील तर आपण मला वाटते त्या अनुषंगाने स्टेप्स घ्यायला पाहिजेत. अदरवाइज या क्षेत्रात तीन संघर्ष आहे. पहिला संघर्ष हा आहे की तुम्हाला नाही का त्याची कामं मिळायला पाहिजे,
0: येस.
1: म्हणजे तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत की तुम्हाला कामं मिळाले पाहिजे. दुसरी मोठा संघर्ष आहे की ते काम तुम्ही त्या वेळेत जबाबदारीने चांगल्या क्वालिटीत पूर्ण करायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि तिसरी, या दोघांपेक्षा सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे जिथे कुठेतरी मराठी माणूस खचतो, ती गोष्ट म्हणजे त्याची रिकव्हरी.
0: येस.
1: ह्या दोन संघर्षापेक्षा जो तिसरा मोठा संघर्ष आहे तो जर आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो आणि यदा कदाचित त्या अडचणीच्या कंडिशन मध्ये जर आपण स्टेबल राहून तो सगळं चक्र फिरवू शकलो, तर मला वाटते की मग नंतर मागे पाहायचा तुम्हाला चान्स नाही आहे. हे तीन संघर्ष जर आपण व्यवस्थित पूर्ण केले तर मग स्वतःची कंपनी बनेलही आणि ती चांगल्या प्रमाणात चालेलही.
0: अरे वा. तर तुषार, आता आपण जरा या सगळ्या सिरियस प्रश्नांना बाजूला ठेवूया आणि रॅपिड फायर या राऊंड कडे येऊयात. मला पटपट उत्तर द्यायची की पेंटिंग की प्रोडक्शन डिझाइन?
1: प्रोडक्शन डिझाइन
0: वा. कल्पना महत्वाची की त्याची अंमलबजावणी?
1: तसं दोन्ही, पण कल्पना फील्ड
0: अरे वा. स्टुडिओ मध्ये काम करणं की प्रत्यक्षात फील्ड वर्क?
1: वर्क.
0: तुमच्या कामावर प्रभाव टाकणारा एखादा आर्टिस्ट?
1: सुब्रतो चक्रवर्ती प्रोडक्शन डिझाइनर.
0: ओके. आणि एका वाक्यात तुमच्यासाठी कला म्हणजे नेमकं काय?
1: डेडिकेशन.
0: अरे वा वा वा. तर मित्रांनो, तुषार प्रधान यांच्याशी झालेल्या गप्पांमधून कलेच्या वेगवेगळ्या संधी आणि स्वतःची वाट तयार करताना येणारे आव्हानं यांची आपल्याला बरीचशी ओळख झाली आहे. तर तुषार, तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ग्रे प्रोडक्शनच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू. थँक्यू सो मच.
0: तर मित्रांनो, आपल्या आवडीला योग्य दिशा दिली आणि प्रयत्नांची जोड साथीला लावली तर त्यातून नक्कीच करिअरची नवीन वाट ही निर्माण होऊ शकते. अशाच नव्या वाटांवर चालणाऱ्या व्यक्तींना भेटण्यासाठी आपण पुन्हा भेटूया, पण आता वेळ झाली आहे जरा इथेच थांबायची. तर मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. तुम्ही सगळेजण ऐकत रहा आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्या सोबत. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते सुरेंद्र पाटील. आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबियांची आणि ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम युववाणी. तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शिंगारे आपली रजा घेते.

युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून

आनंद भाटे यांनी गायलेलं बालगंधर्व चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मूळ पद्यरचना आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: रोमन वर्गस्य अन्तिम प्रतिस्पर्धायां रजत पदकं विजित्य नूतनः इतिहासः रचितः इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम कामगार सभा।

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात जागतिक अंध दिनानिमित्त ऐकूया अनंत आमची ध्येया सक्ती याविषयी दिव्यांग मनोज सुरडकर यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आहे जागतिक अंध दिन. दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक अंध दिन साजरा केला जातो. यालाच पांढरी काठी सुरक्षा दिन असंही म्हटलं जातं. दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच दिव्यांगांना समान संधी, सन्मान आणि समर्थन मिळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यालाच पांढरी काठी सुरक्षा दिन असंही म्हटलं जातं, कारण ही पांढरी काठी असते दिव्यांगांच्या आत्मनिर्भरतेचं आणि जीवनातील स्वातंत्र्याचं प्रतीक. आज या दिनाचं औचित्य साधून आपण जाणून घेणार आहोत दिव्यांग मनोज सुरडकर यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाविषयी. मनोज सुरडकर हे म्हाडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं टेलिफोन ऑपरेटर म्हणून गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत आहेत. मनोज सुरडकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मनोज, सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल ऐकायला आवडेल, तर काय सांगाल त्याबद्दल?
1: माझ्या कुटुंबाबद्दल जर बोलायचं झालंच तर सुरुवातीला आम्ही आई बाबा तिघे भाऊ असं होतं, आणि आज घरामध्ये त्याची वाढ होऊन आम्ही 14 लोक आहोत. आणि कुटुंबात सुरुवातीला आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई कमी शिकलेली होती, परंतु तिला एवढं माहिती होतं की दिवस बदलायचे असेल आणि मी दृष्टीबाधित होतो तर माझाही विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अशात आईने त्या पद्धतीने एक जिद्द आमच्यात निर्माण केली आणि तशा पद्धतीचे संस्कार आम्हा सगळ्यांना दिले. आणि बालपणाबद्दल तर एवढंच सांगेन की जसं इतर मुलांचं बालपण असतं तसं माझं नव्हतं. थोडस दृष्टबाधित असल्यामुळे वाटेत थोडेसे काटे अधिक होते, परंतु एकंदरीत भाऊ चांगले सोबत करत होते त्या काळात. ते जे जे खेळ खेळायचे तिकडे मलाही घेऊन जायचे, सहभागी करायचे. त्यांचा मित्र परिवार हा मलाही आपोआप मित्र मानायचा. अशा ते बालपण एकंदरीत छान गेलं.
0: अच्छा, मग बालपणीच्या काळात तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, आठवते का?
1: अडचणींबद्दल एवढंच सांगते की त्या काळात साधन, त्या काळातले जे काही सुविधा होत्या त्या थोड्याशा कमी प्रमाणात होत्या. संपर्क माध्यम कमी होते, रस्ते, हे सगळ्या गोष्टी, सुविधांचा अभाव होता थोडक्यात. परंतु परिवाराची सोबत होती आणि मित्र परिवार, त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती आपल्याला सहज मात करता आली.
0: म्हणजे मग त्या काळामध्ये आई वडील आणि कुटुंबियांनी आपल्याला कशा प्रकारे आधार दिला?
1: एक दृष्टीबाधित म्हटल्यानंतर खूप चॅलेंजेस असतात, समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन असतो. अशात कुटुंबाचं, खास करून आई वडिलांचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच फार महत्वाचं असतं, आणि ते माझ्या बाबतीत झालेलं आहे. मी शिक्षित व्हायला पाहिजे, माझ्यासाठी शाळा शोधणं असेल आणि शिक्षणासाठी संधी निर्माण करून देणं असेल, यात माझ्या आईनं फार मोठी भूमिका घेतली त्या काळात. आणि भावंडांनी जे जे त्यांना शिकायला मिळालं शाळेत ते मला कसं देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे एकंदरीत मला घरातून चांगले संस्कार मिळाले आणि पुढे जाण्यासाठी जिद्द जी काही आपल्यात असायला हवी ती मिळाली आणि एक प्रोत्साहन सातत्याने त्यांच्याकडनं मिळालं.
0: अच्छा, मग जसं तुम्ही मग अशी म्हणालात की तुमच्या भावांचे जे मित्र होते तेच तुमचे पण मित्र बनले, तर मग बालपणी इतर मुलांबरोबर खेळताना किंवा दैनंदिन जीवनात तुम्हाला कोणकोणते अनुभव आले? असे
1: अनुभव तसे खूप आहेत, परंतु बालपण म्हटल्यानंतर अनुभवापेक्षा खेळ वगैरे, आता मला म्हणजे मी दृष्टीबाधित

0: आहे किंवा दिसत नाही हे समजायलाच बराच काळ जावा लागला. म्हणजे अंधत्व काय आहे हे काही कळतच नव्हतं. पडायचो, रडायचो, परत उठायचो, परंतु दिसत नाही वगैरे ह्याची जाणीव होत नव्हती. परंतु तरी सुद्धा जे सगळे मुलं खेळ खेळायचे त्या काळात, ते लपंडाव असेल किंवा विषामृत सारखे आमचे त्या काळातले खेळ असतील किंवा झाडावर चढणे वगैरे असे हे सगळे खेळ जे असे, ते इतर मुलं जेव्हा खेळायचे त्यावेळेला आपल्याला का खेळता येत नाही असं काही काळ वाटत राहायचं. परंतु नंतरला भावाचे मित्र किंवा माझेही काही मित्र त्या काळात झाले माझ्या समवयस, मग ते मला घेऊन खेळायचे. त्यांचं एकच असायचं की बाबा याला राज्य देता येणार नाही लपंडाव मध्ये, मग याला पहिलं करायचं नाही. आणि विषामृत सारखे गेम जे होते त्यात माझ्यावर राज्य येणार नाही असा प्रयत्न ते करायचे. पण त्यातून मला आनंद कसा मिळेल यासाठी ते प्रयत्न नक्की करायचे. असे खूप चांगले त्या काळातले अनुभव, चांगल्या आठवणी त्या काळातल्या आहेत. आपण थोडस वाईट पेक्षा चांगल्यावर थोडस फोकस केलो.
1: ते खूप छान. शिक्षणाची आवड आपल्याला लहानपणापासूनच होती का, आणि तुमची शिक्षणाची सुरुवात कशी झाली?
0: शिक्षणाची आवड तर निर्माण व्हायला थोडासा वेळ जावा लागला. कारण तेव्हा आजूबाजूचे सगळे मुलं, माझेही भावंड शाळेत जायचे, परंतु माझ्या या अशा अडचणींमुळे मी शाळेत जाऊ शकेल नाही ही धारणा माझ्या डोक्यात घर करून होती. परंतु माझ्या आईने शोध चालू ठेवला शाळेच्या बाबतीत माझ्या, आणि मग तारामती बापना आनंद विद्यालय म्हणून तिकडे प्रवेश झाला, आणि मग तिथून माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. शिक्षणाची गोडीही लागली.
1: मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे?
0: मी पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे.
1: अच्छा, त्या काळामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शिक्षणाच्या सुविधा तुम्हाला कितपत मिळाल्या? मग
0: त्या काळात इतक्या काही शिक्षणाच्या सुविधाही नव्हत्या. संस्था ज्या होत्या त्या जेमतेमच होत्या, आणि त्याच्याबद्दल ही जागरूकता फार कमी होती. परंतु एकदा जेव्हा शाळेत प्रवेश झाला, तिथून पुढे ज्या ज्या त्या काळात सुविधा उपलब्ध होत्या, जसं की ब्रेल पुस्तकं म्हणा किंवा गणिताच्या बाबतीमध्ये ज्या गणिताच्या विशिष्ट स्लेट असतात ब्लाइंड लोकांसाठी, त्या याच सुरुवातीला होत्या. बाकी ऑडिओ आणि टेक्नॉलॉजी नंतर नंतरला विकसित होत गेली, तोपर्यंत आमचं शिक्षण थोडस संपत आलं होतं. हा, पण सुरुवातीला ब्रेल आणि हायस्कूलमध्ये ऑडिओ याचा मला भरपूर उपयोग झाला त्या काळात.
1: मग शिक्षण घेताना काही अडचणी तुम्हाला जाणवल्या का हे सगळ्या सुविधा असताना देखील?
0: हो, अडचणी तर पाठ सोडायला तयार नव्हत्या. अडचणी जेवढी जेवढी आव्हानं स्वीकारायचा प्रयत्न केला तेवढ्या तेवढ्या अडचणी असायच्या. परंतु मग त्यावर मात करायची ही जिद्द होती. सुरुवातीला ज्या अडचणी आल्या त्या याच होत्या की ब्रेल प्रेस त्या काळात कमी असायचा. ब्रेल प्रेस कमी असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात त्या पुस्तकं पोहोचवायच्या, मग ते पुस्तकं कधी वेळेवर पोहोचवायचे नाही, ती खूप उशिरा मिळायची. शिक्षक जेवढं शिकवतील तेवढंच लक्षात ठेवावं लागायचं. बाकी नंतर पुस्तकं जेव्हा मिळायची तोपर्यंत खूप उशीर होऊन जायचा. अशा या सगळ्या काही अडचणी त्या काळात असायच्या. मग त्यावर मात कोणीतरी त्या काळात आम्हाला वाचक म्हणून उपलब्ध व्हायचं, किंवा मग जे कोणी आम्हाला भेटायला यायचे दुसरे पालक लोक किंवा मित्र लोक त्यांच्याकडनं पुस्तकं वाचून घेणे असेल, असं सगळं या पद्धतीनं अभ्यास आम्ही त्या काळात करायचो.
1: मग आता जसं तुम्ही सांगितलं की ब्रेल ऑडिओ किंवा तंत्रज्ञान तुमच्या शिक्षण संपत आल्यानंतर विकसित झालं, पण मग ह्या सगळ्याचा उपयोग तुम्ही कसा केला तुमच्या शिक्षणाच्या काळात?
0: माझ्या शिक्षणाच्या काळात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ब्रेलचा आणि ऑडिओचा उपयोग झालेला आहे, आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग मग महाविद्यालयीन शिक्षणाच्या बाबतीत शेवटी शेवटी थोडाफार झाला. आणि जे काही प्रशिक्षण मी घेतली, जसं की टेलिफोन ऑपरेटर जो मी जॉब आता करतो तो कोर्स करण्यासाठी असेल, MSCIT ज्या मला सेवेत असताना कंपल्सरी लागतं ते करण्यासाठी असेल, तेव्हा मग टेक्नॉलॉजी आत्मसात थोडीफार गरजेपुरती त्या काळात करून घेतली. मात्र आता अजूनही तंत्रज्ञानात जे जे काही शिकता येईल आत्मसात करता येईल ते करण्याचा प्रयत्न असतो माझा.
1: त्याची आवड तुम्हाला आता निर्माण झाली आहे?
0: हो, आवडही आहे. आणि मी तर म्हणेन की या टेक्नॉलॉजीमुळे आणि जे जे काही आता जे काही जीवन आम्ही याच्या अगोदर अडचणीत घालवलंय किंवा ज्या ज्या अडचणी फेस केलेल्या आहेत त्याच्या अगोदर, त्या खूप कमी झालेल्या आहेत. आणि इतकं सुलभ सगळं काही झालेलं आहे की त्यामुळे टेक्नॉलॉजी ही आवड तर आहेच, परंतु आता गरजही झालेली आहे.
1: आता तुम्ही सांगितलं की तुमच्या आईने तुमच्या शिक्षणावर भर दिला जेणेकरून तुमचा विकास व्हावा, तर मग शिक्षणामुळे आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला, काय सांगाल त्याबद्दल?
0: शिक्षणामुळे दृष्टिकोन बदलला म्हणजे शिक्षणामुळे एक जिद्द निर्माण झाली माझ्या स्वतःमध्ये की मी काहीतरी करू शकतो. माझ्यात उणीवा आहेत परंतु क्षमताही आहेत. या क्षमतांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन माझा विकसित झाला आणि मीही काही करू शकतो, माझ्या परिवारासाठी असेल, माझ्या स्वतःसाठी असेल आणि पर्यायाने आपल्या देशासाठी असेल, एक देशाचा नागरिक म्हणून ही जिद्द निर्माण झाली. आणि त्या दृष्टीनं मग एक स्वावलंबी जीवन जगण्याचा एक मार्ग तयार झाला शिक्षणामुळे.
1: मग शिक्षण झाल्यानंतर जेव्हा

0: तुम्ही नोकरी शोधत होता, तर नोकरी शोधताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला?
1: एक तर समाजात अंध लोक काही करू शकतात हेच पटत नसतं सुरुवातीला. अंध काही ठरलेल्याच कामासाठी असतात असे काही समाजात धारणा झालेली असते, ते काही करू शकतील किंवा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार नकारात्मक असतो समाजाचा, तो माझ्याही बाबतीत जाणवला. आणि फार कमी जागा सरकारी दरबारी त्या काळात निघायचा, आणि प्रायव्हेट खाजगी क्षेत्रामध्ये तर काही संधीच नव्हत्या आम्हाला रोजगाराच्या बाबतीमध्ये. या सगळ्या अडचणी होत्या आणि त्यासाठी खूप पायपीट करावी लागली, खूप अर्ज करायला लागले वेगळे, खूप आंदोलनही करावे लागले वेळ प्रसंगी.
0: अच्छा, जेव्हा तुम्हाला नोकरी मिळाली तर तो क्षण तुमच्यासाठी कसा होता?
1: अविस्मरणीय आणि खूप आनंददायी तो क्षण होता. कुटुंबाने भरक भक्कम साथ दिल्यामुळे, प्रोत्साहित केल्यामुळे शिक्षण घेतलं होतं आणि आता बरीच वाटचाल करून झाली होती. आता कुटुंबासाठी मी काहीतरी करावं असा सातत्याने विचार डोक्यात असायचा, परंतु काही करता येत नव्हतं ही एक खंत असायची डोक्यात. पण ती खंत दूर झाली, छान वाटलं, स्वावलंबी झालो याचा एक मनापासून आनंद झाला.
0: ओके,
1: हाँ,
0: तुम्ही दूरध्वनी चालक म्हणून म्हणजे अर्थात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात, या पदासाठी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या काय आहेत?
1: एकतर ज्या कार्यालयात मी सेवा देत आहे दूरध्वनीवरून मी माझ्या संस्थेचा आवाज आहे असंच मी म्हणेन.
0: अरे वा,
1: जे कार्यालयात फोन करतात त्या अभ्यागतांना मी संस्थेबद्दल माहिती देतो आणि त्यांना कोणाला बोलायचं असेल त्या अधिकाऱ्यांकडे त्यांचे कॉल हस्तांतरित करतो आणि जेवढी जमेल तेवढी माहिती त्यांना मी माझ्या वतीने उपलब्ध करून देतो.
0: अच्छा, कार्यालयात जेव्हा तुम्ही ही कामं करतात तर त्या स्वतःच्या पद्धतीने पार पाडण्यासाठी कोणत्या तंत्राचा किंवा साधनांचा तुम्ही वापर करतात?
1: आज रोजी वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहेत, त्यांचा मला उपयोग होतो नंबर सर्च करण्यासाठी आणि काही मेसेजेस वगैरे द्यायचे असतील रेकॉर्डिंग त्याच्यासाठी ऑडिओ डिव्हाइसेसचा उपयोग होतो. आणि काही विशिष्ट प्रकारचे कीबोर्ड असतात, नावं वगैरे टाईप करायचे त्या कीबोर्डचाही मला उपयोग होतो.
0: बरं, या सगळ्याच्या सहाय्याने तुम्ही तुमचं काम अतिशय व्यवस्थित पार पाडतात.
1: हो, म्हणजे समाधानकारक पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न आहे.
0: मग कार्यालयात तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला कामाच्या ठिकाणी कशा प्रकारचं सहकार्य मिळतं बरं?
1: खूप छान, म्हणजे सगळे माझा आदर करतात, जमेल तिथे कर्मचारी मला खूप मदत करतात आणि थोडक्यात म्हणजे एक चांगलं पोषक वातावरण निर्माण करतात, त्यामुळे मला त्यांचं सहकार्य मिळतं आणि एक चांगली सेवा मला देता येते.
0: अरे वा, कार्यालयातील एखादा असा अनुभव सांगाल का की ज्यामुळे आपल्याला आपल्या क्षमतेचा अभिमान वाटला आहे?
1: तसे तर खूप आहेत मॅडम, परंतु अलीकडेच काही महिन्यांपूर्वी एक प्रसंग ओढावला होता, तो सांगायला आवडेल मला. की काही मंडळींनी काही लोकांनी पूर्वसूचना न देता आमच्या कार्यालयात फार मोठं आंदोलन केलं होतं आणि
0: बर
1: खूप गर्दी जमवली होती आणि काही कार्यालयाला टाळा लावायचा प्रयत्न केला होता. अशात काय करावं कोणाला काही कळत नव्हतं. मग त्यावेळेला माझ्या काही मित्रांनी सांगितलं की तू काय करू शकतो यामध्ये, पोलिसांना वगैरे फोन करू शकतो का. तर मी लगेच काही जे इमर्जन्सी डायलिंग नंबर असतात त्यावर फोन करून कंट्रोलला फोन करून क्रांतीचौक पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि इथली परिस्थिती कार्यालयाची त्या काळात जी होती ती सांगितली. जोपर्यंत पोलीस बंदोबस्त कार्यालयात पोहोचत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहिलो, त्यामुळे ते आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीने माझ्या कार्यालय प्रमुखांनी संबंधितांनी व्यवस्थितपणे हाताळलं, सगळ्यांचं समाधान झालं आणि तो प्रसंगही निभावला गेला.
0: अरे
1: तर
0: वा,
1: यामुळे मला खूप समाधान वाटतं की त्या काळात मी माझ्या क्षमतांप्रमाणे तत्परता दाखवली आणि माझ्या संस्थेसाठी काहीतरी करू शकलो.
0: अरे वा, खूप छान. मनोज, आज तुम्ही कार्यालयात तर कार्यरत आहातच, पण त्या व्यतिरिक्त दृष्टीहीन व्यक्तींसाठी आपण काही करता का? आणि त्याच्यासाठी पुढे काही करण्याचा आपला मानस आहे का?
1: मी पहिल्यापासूनच या मताचा राहिलेलो की ज्या अडचणी मला आल्या किंवा माझा मित्र परिवार आहे फार मोठा, आम्ही हाच विचार करतो की ज्या अडचणी आम्हाला आल्या त्या आमच्या पुढच्या पिढीला येऊ नयेत. तर त्या दृष्टीने आम्ही सातत्याने काम करत असतो. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ही एक संघटना आम्ही त्यासाठी आमच्या काही जुन्या जाणत्या मंडळींनी त्या काळात स्थापन केली. त्या संस्थेचं काम मी गेली 20-25 वर्ष सातत्याने करतो आहे आणि विभागाचा सचिव म्हणून, राज्याचा सचिव म्हणून या संघटनेसाठी काम करत असताना अंधांच्या शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन क्षेत्रात मी काम केलेलं आहे.
0: अरे वा,
1: हां, आणि करत आहे.
0: खूप छान. मग ह्यातला आपला एखादा अनुभव आपल्याला सांगता येईल काही?
1: म्हणजे चांगले कमी आहेत, थोडेसे चिंताजनक जास्त आहेत की जी जागृती अंध लोकांच्या बाबतीमध्ये पुण्या मुंबई सारख्या किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जेवढी आहे तेवढ्या मराठवाड्यात नाही. आणि माझे 2-3 मित्र आहेत ज्यांना यातून फायदा झालेला असं की बरेच मित्र असे होते

0: है कि तना शिक्षा उपलब्ध नसायचे. अशा दोन तीन मुलांना पुस्तकं घेऊन देणे असतील ह्या गोष्टी मी करू. आणि माझ्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी फॉर्म भरण्याला मदत करतात. ज्या परीक्षा आम्ही रायटरच्या सहाय्याने देतो ते रायटर शोधण्यासाठी मदत होते. आणि वाचून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं दाखवली जातात. यातून एक दोन तीन लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. म्हणजे त्यांचे प्रयत्न होते, त्यांचे मेहनत होती, परंतु जेवढं त्यांना जमेल तेवढं सहकार्य आम्ही केलं आणि त्यामुळे ते कुणी रेल्वेमध्ये लागलं, कुणी अजून वेगवेगळ्या संस्थान लागलं.
1: मग कार्यालयातली जबाबदारी आणि स्वतःची स्वावलंबी जीवनशैली, म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जो काही वेळ देतात किंवा त्यांच्यासाठी जे काही करतात, याचा सगळ्याचा समतोल तुम्ही कसा साधतात?
0: एक तर त्यामध्ये वेळेचं नियोजन महत्वाचं आहे दोन्ही बाबतीमध्ये. कार्यालयातही असेल कुटुंबालाही असेल, जो वेळ द्यावा लागतो त्याची एक गणित करून ठेवलेलं आहे की एवढा वेळ कार्यालयासाठी, एवढा वेळ कुटुंबासाठी.
1: अच्छा.
0: माझं 14 लोकांचं जवळजवळ कुटुंब आम्ही आहोत. आई बाबा, माझे दोन दुभाऊ आणि माझी पत्नी, दोन मुली, माझे पुतणे पुतण्या, एवढे सगळे कुटुंब आहेत. आणि सगळ्यांचा मी लाडका आहे. जे असतात ते
1: वा
0: त्याच्यामध्ये मग वेळ माझा जेव्हा त्यांच्यासाठी जो वेळ असतो तर मग तो त्यांचाच विचार करतो. आणि त्यामुळे त्यांचे एक वेगळं बॉन्डिंग आहे. आणि याच्यामुळेच परिणाम असा होतो की माझ्या कोणत्याही सामाजिक उपक्रमामध्ये माझ्या कुटुंबाचा तर मला मोलाचा सहभाग असतोच त्यांचा, परंतु जी आमची पुढची पिढी आहे, आमची मुलं, तेही या बाबतीत आता जागरूक व्हायला लागलेले
1: वा खूप
0: आहेत.
1: छान. तुम्ही एखाद्या कुटुंबातील प्रसंग सांगू शकाल का की ज्यावेळी परिस्थिती कठीण होती पण तुम्ही ती यशस्वीपणे हाताळली, असा एखादा प्रसंग?
0: तसेही खूप आहेत, परंतु ज्या वेळेला शिक्षणाच्या बाबतीमध्ये शाळा सोडून जायचं होतं त्यावेळेला आई वडिलांपासून भावंडांपासून दूर जाणं ही फार चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्यासाठी. आणि ते काही केल्या मी सोडून जायला तयार नव्हतो. परंतु मग तर आम्ही सगळ्यांनी जो काही आमच्यामध्ये एकोपा आहे, जी काही आमची भावनिक गुंतागुंत, सगळ्यांनी आम्ही एकत्र मिळून या सगळ्या घटनेवर म्हणा किंवा या प्रसंगावर मात केली. सगळ्यांनी मला व्यवस्थित समजावलं, शाळेचं महत्व पटवून सांगितलं आणि शाळेत पाठवलं. हाच एक अविस्मरणीय माझ्यासाठी प्रसंग आहे.
1: अरे तुमच्या दृष्टीने स्वावलंबन म्हणजे नेमकं काय आहे बरं?
0: माझ्या दृष्टीने स्वावलंबन म्हणजे फक्त शारीरिक हालचालीच नव्हे तर एक आर्थिक, वैचारिक स्वातंत्र्य आणि त्या दृष्टीने आपला विकास व्हावा, हे माझ्या दृष्टीने स्वावलंबन आहे. आणि त्या दृष्टीनेच आपण संकल्पबद्ध व्हायला हवं असं वाटत राहत. माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या सहकार्याने, मित्र परिवाराच्या सहकार्याने आणि संस्थेतील जे सहकार्य त्यांच्या सहकार्याने, इतरांनी तसं व्हावं यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात.
1: खूप छान. मग समाजामध्ये दृष्टीहीन व्यक्तींकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, तर त्याच्यात काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं बरं?
0: समाजाने अंध लोकांकडे किंवा कोणत्याही प्रकारच्या दिव्यांग लोकांकडे त्यांच्या अपंगत्वाच्या दृष्टिकोनातून बघू नये. तर त्यांच्याकडे ज्या गोष्टी नाहीत यापेक्षा त्यांच्याकडे काय क्षमता आहेत याकडे बघावं. आणि त्यांच्या क्षमतांना कसं वाढवता येईल, त्यांच्या क्षमतांचा विकास कसा करून घेता येईल, त्यासाठी समाज म्हणून त्यांना जे जे काही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे ते त्यांनी करावं. समाजाने प्रत्येक गोष्टीत जागरूकपणे पाहावं. सोबतच दृष्टिबाधित लोक केवळ नोकरीमध्येच आपलं भविष्य आजमावतात असं नाही, तर कोणी खाजगी क्षेत्रात काम करतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची विक्री करतात जसं की अगरबत्त्या असतील किंवा काय वेगवेगळ्या प्रकारचं स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं, कोणी रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विकतात. अशा ठिकाणी जे जे लोक आपलं स्वावलंबीपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात समाज म्हणून त्यांना सहकार्य सगळ्यांनी करावं आणि त्यांच्या या क्षमतांचं कौतुक करावं, त्यांना प्रोत्साहित करावं असं मला वाटतं.
1: खूप छान. आज आपण बघतो की मोबाईल, संगणक आणि इतर तंत्रज्ञान म्हणजे याचा सगळ्याचा वापर वाढलेला आहे, तर मग दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात याच्यामुळे कोणते बदल झालेले आपल्याला दिसतात?
0: खूप चांगले आणि सकारात्मक बदल मोबाईलच्या किंवा संगणकाच्या उपयोगाने झालेले आहेत. तर आता बऱ्याचशा ॲप्स आहेत, बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत आणि बऱ्याचशा साईट्स आहेत ज्या अंध लोकांचं जीवन अधिक सुलभ कसं होईल या दृष्टीने काम करत आहेत. बरेचसे स्क्रीन रीडर डेव्हलप होत आहेत. त्यामुळे जो बदल आता होतो आहे की एक चांगला नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आता दृष्टीबाधित लोक पुढे यायला लागलेले आहेत. आणि केवळ सरकारी कार्यालयातच नव्हे तर मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये सुद्धा आपली सेवा आता अपंग लोक द्यायला लागलेले आहेत. हा फार मोठा सकारात्मक बदल या टेक्नॉलॉजीच्या उपयोगामुळे झालेला आहे, संशोधनामुळे झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: आजच्या तरुण दृष्टीहीन मुलांनी कोणती कौशल्य

0: आत्मसात करावीत असं आपल्याला वाटतं?
1: तंत्रज्ञान आणि विविध भाषा शिकणे, तसेच व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, अशा कौशल्यांना आत्मसात दृष्टीबाधित त्यांनी करावं, जेणेकरून त्यांचा पुढचा मार्ग सोपा होण्यास त्यांना मदत होऊ शकेल असं वाटतं.
0: अगदी. दिव्यांग व्यक्तींना समान संधी मिळण्यासाठी
1: दिव्यांग लोकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी शासनाने सर्वप्रथम त्यांच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक चांगले कायदे करायला हवेत आणि त्यांना शिक्षणात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. समान पातळीने किंवा आवश्यक त्या पातळीने प्रतिनिधी वातावरण तयार करायला हवं आणि समाजाने सकारात्मक घ्यावं आणि त्यांच्या अपंगत्वापेक्षा त्यांच्या क्षमतांकडे जागरूकपणे पाहावं.
0: मनोज, तर जाता जाता मला तुम्हाला हे विचारायचं की समाजात आणखीन जी काही मुलं मुली आहेत दृष्टीहीन, तर त्यांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगू इच्छिता बरं?
1: मी दृष्टीबाधित जे आहेत नवयुवक युवती पुढच्या भावी काळातले त्यांना एवढंच सांगेन की स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे जमेल ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आशावादी राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा. पालकांना सांगेन की आपल्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा, त्यांच्या क्षमतांकडे जागरूकपणे पहा आणि त्यांच्याकडे अति लक्ष देऊ नका किंवा फार दुर्लक्षही करू नका. जेवढं आवश्यक आहे तेवढंच लक्ष द्या. त्यांचा विकास होण्यासाठी तुमचं एक कुटुंब म्हणून, पालक म्हणून जे काही त्यांना सहकार्य असेल, मार्गदर्शन असेल ते देण्याची तयारी ठेवा.
0: मनोज सुरडकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना आपला हा जो काही प्रवास आहे बालपणापासूनचा ते आजपर्यंतचा, तो किती अडचणींमधून पुढे जाऊन आणि आज किती स्वावलंबनाने तुम्ही जगत आहात हा उलगडलात सगळा प्रवास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम, आपणही मला इकडे बोलवलात. आजचा एक चांगला योग आपण आकाशवाणीने साधला की आज जागतिक पांढरी काठी दिवस, म्हणजे याला जागतिक अन्न दिवसही म्हणतात. आणि ह्या कार्यक्रमाचं औचित्यच हे असतं की अन्नांच्या स्वावलंबनाकडे, त्यांच्या आत्मनिर्भरतेकडे आणि त्यांच्या आत्मविश्वासाकडे समाजाने सकारात्मकपणे पाहावं आणि त्याचं प्रतीक म्हणजे ही आमच्या हातात जी पांढरी काठी दिसते त्या पांढऱ्या काठीचा आज हा दिवस आहे. तर अतिशय चांगला योग साधला. धन्यवाद.
0: धन्यवाद. जागतिक अंध दिनानिमित्त अनंत आमची ध्येयासक्ती याविषयी दिव्यांग मनोज सुरडकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बरेत कामगार बंधू भगिनीनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रवीण दवणे यांचं गीत अजित कडकडे यांनी गायलं होतं, संगीत नंदू होनप. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.
2: समजून इन्व्हेस्टिंग सिंपल, समजून इन्व्हेस्टिंग सिंपल.
3: छोट्या रकमेने

0: फक्त वाचवणार नाही.
1: पैसे वाढवू रे
2: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारकडून सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1500 हून अधिक अंकांनी वधारला. राज्य सरकारनं सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनांचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुस्सा किंवा इतर तत्सम पदार्थ मिसळणं, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचं मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्याची विक्री करायला परवानगी नाही अशी माहिती मुंडे यांनी दिली. याशिवाय मसाल्यात मेटानिल येलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त मनाई असेल. मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिकता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असंही मुंडे यांनी सांगितलं. मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचरा कुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. सणासुदीच्या हंगामात दरवर्षीप्रमाणे यंदा 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट 15% वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं सादर केला होता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर अतिरिक्त भार टाकणं योग्य नसल्याची भूमिका घेत परिवहन मंत्र्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रवाशांवर थेट भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. राज्य शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना अखंडितपणे डिजिटल माध्यमातून मिळण्यासाठी संबंधित विभाग आणि महाआयटी यांनी समन्वयानं काम करावं आणि 26 जानेवारीला डिजिटल सेवा प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं सर्व प्रलंबित कामं 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज वर्षा निवासस्थानी यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला. दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. परवाना न घेता गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. साखर कारखान्यांसाठी यंदाचा गाळप हंगाम आजपासून सुरू करायला मदत दिलेली असताना परवाने दिले आहेत. राज्यातल्या 213 कारखान्यांनी अर्ज केले असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. या अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि गाळप परवान्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता झाली आहे की नाही याची तपासणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर परवान्यांबाबत निर्णय घेतला जाईल असं कोलते यांनी सांगितलं. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यात केवळ 19 कारखान्यांनी या हंगामात ऊस गाळप सुरू केला आहे तर कर्नाटकात अद्याप गाळप सुरू झाला नसल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.

0: सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या या दोन्ही राज्यांमधले शेतकरी उसाला अधिक आधारभूत दर आणि साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याची मागणी करत आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून त्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. हिंदू धर्मातून इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींना मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाच्या लाभांवर आपोआप दावा करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारनं दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या पीठानं हा निर्णय दिला. धर्मांतरापूर्वीच्या जातीमध्ये अनुभवलेला सामाजिक मागासलेपणा धर्मांतरानंतरही कायम राहत नाही, तसंच बिगर हिंदू सामाजिक व्यवस्थेत धर्मांतर केल्यामुळे आपोआप कोणत्याही अधिसूचित मागासवर्गीय समुदायाचं सदस्यत्व प्राप्त होत नाही असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म पाळणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा दर्जा गमावते असं न्यायालयानं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. मृतांमधले सर्व जण मध्य प्रदेशातले रहिवासी आहेत. जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या वर्षी 9% वाढ झाली. या उद्योगातली उलाढाल 2,78,000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज सांगितलं. CCI मुंबईत आयोजित केलेल्या बिग पिक्चर समिट या परिषदेत ते बोलत होते. जगभरातल्या माध्यम कंपन्या आपल्या व्यावसायिक प्रारूपांचं पुनरावलोकन करत आहेत. ही मोठी देशांतर्गत बाजारपेठ, कथाकथनाची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि तरुण सर्जनशील कार्यशक्ती असलेल्या भारतासाठी मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. मात्र यासाठी बौद्धिक संपदेला बळकटी देणं, शाश्वत महसूल मिळेल याची खात्री करणं, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि जागतिक स्तरावर प्रेक्षक तयार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. भारताला 2030 पर्यंत $100 अब्ज उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या वाढीचा दर वार्षिक 9% %15% वाढवण्याची गरज असल्याचं भारतीय उद्योग महासंघानं यावेळी जारी केलेल्या आपल्या श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. या स्थित्यंतरासाठी 36 महिन्यांचं सुधारणा वेळापत्रकही देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या सुधारित उडान योजनेअंतर्गत सोलापूर मुंबई आणि अमरावती पुणे या हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. SIR मधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरं घेणार आहे. BLO या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचाही यात समावेश होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 21 सुवर्णपदकांसह एकूण 85 पदकं जिंकली. 11 सुवर्णपदकांसह देशाच्या पदक तालिकेत एकूण 38 पदकांची भर घालणाऱ्या देशाच्या महिला खेळाडूंचं प्रधानमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं.
1: मैं हमारी बेटियों की खास तौर पर सराहना करना चाहता हूं. भारत ने जो 85 मेडल जीते हैं उनमें से 38 मेडल हमारी विमेन एथलीट्स ने जीते हैं और इनमें 11 गोल्ड मेडल भी शामिल है. और ये मेडल केवल एक संख्या नहीं है, ये नए भारत की एक सशक्त तस्वीर है.

गेल्या दशकभरात भारतानं क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यासाठी मोठे परिश्रम घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. लास वेगास इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा विश्वजित मोरे यानं ग्रेको रोमन प्रकारात विक्रमी रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात केवळ एका गुणाच्या फरकानं त्याचं सुवर्णपद हुकलं. ग्रेको रोमन प्रकारातलं भारताचं हे पहिलंच रौप्य पदक आहे. यापूर्वी विश्वजितनं या स्पर्धेत 2 वेळा कांस्य पदक पटकावलं होतं. आदिवासी बांधवांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या शबरी नॅचरल्स या बँडचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेजिंग आणि डिझाईनला जपानचा प्रतिष्ठित गुड डिझाईन पुरस्कार मिळाला आहे. 9,000 पेक्षा जास्त आदिवासी उत्पादकांना शबरी नॅचरल्स हा ब्रँड रोजगार मिळवून देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा

0: गुड डिझाईन पुरस्कार मिळाला आहे. 9,000 पेक्षा जास्त आदिवासी उत्पादकांना शबरी नॅचरल्स हा ब्रँड रोजगार मिळवून देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या धर्मध्वजारोहणासाठी तयार केलेल्या ध्वजस्तंभाचं आज नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधिवत पूजन केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवात आज ललिता पंचमीनिमित्त देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली. ललिता पंचमीच्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी आपली सखी त्र्यंबुली हिच्या भेटीसाठी निघते अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्तानं देवीच्या पूजेसाठी आज विशेष सजावट करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या माता महाकाली महोत्सवाची सुरुवात झाली. 5 दिवसांच्या या महोत्सवात एकविरा देवीच्या मंदिरातून महाकाली मंदिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी. यंदा दिवाळीतली एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. जळगाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1500 पेक्षा जास्त अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. त्रिकुट प्रसाद अशासाठी की आपल्याला माहिती फक्त आपण कर्वे निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे अंबाबाईचं हे मंदिर मानतो, पण वास्तविक मंदिर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिकोणात्मिका का आदिशक्तींचं आहे.
1: श्रोते हो, येत्या रविवारी 18 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिराचा इतिहास आणि नवरात्रोत्सव याविषयी मंदिर स्थापत्य मूर्तीशास्त्र आणि इतिहास अभ्यासक ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: आणि राष्ट्रीय सुरक्षेचा कणा असतो. रशिया युक्रेनमधील संघर्ष, होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील लष्करी तणाव आणि सौदी अरेबियातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे. त्यातच हिवाळा तोंडावर आल्यामुळे हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण जागतिक घडामोडींमध्ये भारताने दूरदृष्टी ठेवत आपली ऊर्जा सुरक्षा राखण्याचं धोरण ठेवलं आहे. यावर सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आज आपल्या स्टुडिओत आहेत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार
1: सर, पहिला प्रश्न आमचा असा आहे की सध्याच्या वैश्विक परिस्थितीत सगळ्यात मोठा धोका आणि धक्का लागला आहे तो ऊर्जा सुरक्षेला. थोडक्यात परिस्थिती नक्की काय आहे, काय सांगाल?
2: ऊर्जा सुरक्षा ही हे आजच्या जागतिक समुदायापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. विशेष करून ज्या पद्धतीचा संघर्ष हा आखातामध्ये चालू आहे त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचं संकट हे निश्चितपणे भोगावत आहे. आखातामध्ये गेल्या 5-6 महिन्यांपासून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण अशी बनलेली आहे. त्यापूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये लष्करी हस्तक्षेप केला होता आणि मग अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा संघर्ष सुरू झाला. त्यावेळेला इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची नाकेबंदी केली, अमेरिकेने डबल नाकेबंदी केली आणि त्यामुळे जे तेल उत्पादक देश आहेत, विशेष करून जे इस्लामिक देश आहेत, सौदी अरेबिया, युएई असेल, इराक आहे, इराण आहे, कुवेत आहे, या देशांकडनं जगाला जे ब्रेंट क्रूड ऑइल सप्लाय होतं त्या सप्लाय चेन मध्ये डिस्टर्बन्सेस किंवा व्यत्यय निर्माण झाले आणि त्यामुळे अजूनही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं तेलाचा पुरवठा जो आहे तो पूर्ववत झालेला नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये येमेन मध्ये सौदी अरेबिया विरुद्ध हौती या गटामध्ये जो संघर्ष सुरू झाला, सशस्त्र संघर्ष सुरू झाला आणि त्या अंतर्गत जी सौदी अरेबियाची ईस्ट वेस्ट पाईपलाईन आहे ती पण डॅमेज झाली, ती अजूनही दुरुस्त व्हायचं काम बाकी आहे आणि त्यामुळे एकूणच ब्रेंट क्रूड ऑइलच्या ज्या किमती आहेत त्या साधारणतः $60 पासून जवळपास $110 पर्यंत वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे ऊर्जा संकट, ऊर्जाची पुरवठा साखळी या सगळ्यांमध्ये व्यत्यय निर्माण झालाय. जगभरामध्ये महागाई वाढल्यासारखी परिस्थिती आहे आणि अनेक देशांना त्याचा सामना करावा लागतो. काही देशांमधनं एनर्जी लॉकडाऊन आहे. साधारणतः तेलाच्या किमती ह्या 40-50% 60+ देशांमध्ये वाढलेल्या दिसून येतात.
1: युरोपियन देशांचा आणि अमेरिकेचा मोठा दबाव असतानाही आपण म्हणजे भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. भारताच्या या राष्ट्रहित प्रथम धोरणामुळे देशांतर्गत महागाई नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला किती यश आलंय?
2: भारताच्या हे जे धोरण आहे हे प्रामुख्याने परराष्ट्र धोरणात निर्णय स्वातंत्र्यावरती आधारित आहे. आपलं परराष्ट्र धोरण हे आपल्या जनतेच्या, सर्वसामान्य भारतीयांच्या इच्छा आकांक्षांवरती अवलंबून असेल. हे परराष्ट्र धोरण इतर देश ठरवणार नाही. अमेरिकेला काय वाटतं, युरोपियन देशांना काय वाटतं यावरनं भारत कोणतेही निर्णय घेणार नाही. तर भारताचे हितसंबंध कशांमध्ये आहेत, भारतीयांच्या आर्थिक आकांक्षा काय आहेत, त्याच्यावरती आधारित भारताचं धोरण असेल. आणि हेच आपण ज्या वेळेला रशिया युक्रेन संघर्ष 4 वर्षांपूर्वी सुरू झाला त्यावेळेला अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले, रशियन तेलावरती आर्थिक निर्बंध टाकले आणि भारतावरती पण दबाव टाकला. परंतु भारत अशा कोणत्याही दबावाला बळी पडला नाही आणि भारताने रशियाकडनं तेल सुरू केलं. या 4 वर्षांमध्ये ज्या वेळेला रशिया आपल्या 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता तो जवळपास 1व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश झाला. आजही आपली जी प्रत्येक दिवसाची तेलाची गरज आहे, साधारणतः आपण प्रतिदिवशी 50 लाख बॅरल तेलाची आयात करतो, त्यापैकी आजही 28 लाख बॅरल आपण रशियाकडनं घेतो आहोत. आणि याचा परिणाम असा झाला की रशियाकडनं आपल्याला मिळालेलं तेल जे आहे हे याच्यावरती आपल्याला सूट मिळाली आणि ती सूट मिळाल्यामुळे इतर देशांमध्ये तेलाचा जसा भडका झाला तसा भडका भारतामध्ये झाला नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या भारताच्या शेजारी देशांमध्ये तेलाच्या, विशेष करून पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या. तसा प्रकार भारतामध्ये घडला नाही. याचं कारण असं होतं की आपण अखंडितपणे रशियाकडनं तेल घेत गेलो. याचा केवळ भारताच्या अंतर्गत परिस्थितीवरती याचा परिणाम झाला नाही तर जागतिक परिस्थितीवर पण याचा परिणाम झाला. भारत हा रशियाकडनं तेल घेत होता, त्याचं शुद्धीकरण करत होता आणि शुद्ध केलेलं तेल आपण युरोपला देत होतो, अमेरिकेला देत होतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये देखील तेलाच्या किमती वाढल्या नाही. त्यांच्यामध्ये सातत्य, स्थैर्य आणि स्थिरता टिकून राहिली याचं श्रेय पूर्णपणे भारताला जातं.
1: म्हणजे भारताच्या या निर्णयानं जगाला मोठ्या ऊर्जा संकटातून वाचवलं असं म्हटलं तर योग्य ठरेल?
2: ते बिलकुल योग्य ठरेल. याचं कारण असं आहे की जो भारत तेलाचा आयातदार देश म्हणून ओळखला जायचा तो पहिल्यांदा निर्यातदार देश बनला. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत आपण जर्मनी सारख्या देशाला तेल पुरवठादार करणारा भारत हा जगातला पहिला आणि मोठा देश होता. आपण अमेरिकेला तेल पुरवठा करायचो आणि युरोपियन देश ज्या वेळेला रशियाकडनं

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, ऊर्जा सुरक्षा हा कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचा

0: तेल आणि नैसर्गिक गॅस घ्यायचे, त्यांना आर्थिक दुर्गुंधामुळे ते घेता येत नव्हतं, मात्र तेच रशियन तेल ते भारताकडनं घ्यायचे. आणि ते रिफाईंड ऑइल असायचं, त्यामुळे भारताने एकूण जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमतीमध्ये स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
1: भारताच्या या भूराजकीय कौशल्याकडे तुम्ही कसं पाहता?
0: ही भारताची एक फार मोठी डिप्लोमॅटिक विक्ट्री आहे. भारत हा एक असा देश आहे की जो केवळ समतोल साधत नाही, तर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की आता जग काय सांगेल त्याप्रमाणे भारत वागेल असं नाहीये, तर भारत काय सांगेल याच्याप्रमाणे जग आता वागेल, इतकी क्षमता भारताने स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे. भारत हा इतर कोणत्याही देशांच्या दबावापुढे झुकणारा हा देश नाहीये. आणि त्यामुळेच आपण अमेरिकेबरोबरचा सध्या व्यापार करार आहे त्यामध्ये आपण कृषी क्षेत्र असेल, डेअरी, फिशरी असेल, आपण मुक्त करण्यामध्ये स्पष्टपणे नकार दिलेला होता. आणि त्यामुळे भारत आता एकूणच आपण कोणत्याही प्रकाराला दबावाला झिडकारून टाकण्याची क्षमताही भारतामध्ये आहे. आणि याच्यात स्वाभाविकपणे भारताचा प्रभाव हा जागतिक राजकारणावरती वाढताना आपल्याला दिसून येतो. आज जवळपास जगातल्या सगळ्यात महत्वाच्या संघटनांचा, संस्थांचा भारत हा सदस्य देश आहे. आणि त्यामुळे जागतिक शांतता प्रक्रियेमध्ये असेल, काही संघर्ष सोडण्यामध्ये असेल, अनेक देशांकडून भारताच्या मध्यस्थीची मागणी पण केली जाते.
1: रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांविरुद्ध कारवाईची भूमिका घेणाऱ्या अमेरिकेनं नुकताच थेट रशिया विरुद्धचे निर्बंध शिथिल करण्याचा करार केलाय. या व्यतिरिक्त देखील काही पावलं उचलली आहेत, या मागची कारण मीमांसा कशी कराल?
0: एकूणच आज जर आपण अमेरिकेची अंतर्गत परिस्थिती पाहिली तर ती फार काही सकारात्मक आहे असं नाहीये. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा साधारणतः 30 ट्रिलियन डॉलर आहे, पण अमेरिकेवरचं कर्ज हे 38 ट्रिलियन आहे. आखातामध्ये जो संघर्ष झाला आणि ज्यामुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या, त्यामध्ये 40% अमेरिकेमध्ये देखील देशांतर्गत तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. आजही अमेरिकेची महागाई ही साधारणतः आखाती संघर्ष सुरू होण्यापूर्वी जी 2% खाली होती ती आता 4.25% जाऊन पोहोचली आहे. दुसरं, अमेरिकेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकन काँग्रेसच्या मध्यवर्ती निवडणुका आहेत आणि या सगळ्या परिस्थिती बघता महागाईचा तिथला भडका उडालेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहता अमेरिकेला देखील आता इतर देशांकडनं तेल आयात करण्याशिवाय पर्याय नाहीये. विशेष करून डिझेलची गरज जी आहे ती आता अमेरिकेला रशियाकडनं भागवावी लागते आणि म्हणूनच अमेरिकेने नुकतंच रशियाबरोबर यासाठी करार केला. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ हे जेव्हा भारत भेटीवरती येणार आहेत त्यावेळेला ते मुंबई आणि जामनगरला जाणार आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीये. जामनगरला का जाणार आहेत? कारण जामनगरला रिलायन्सचा सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरणाचा कारखाना आहे. याच्यावरनं अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये तेलाची प्राथमिकता दिसून येते. आज अमेरिकेची देखील ती प्रचंड मोठी गरज आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिका फर्स्टच्या अंतर्गत अमेरिकेचं औद्योगिकरण करायचं आहे आणि त्यामध्ये तेल ही ऊर्जा सुरक्षा ही फार महत्वाची गरज असल्यामुळे ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर देखील करार करून त्यांच्याकडनं देखील ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जेची गरज भागवण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येत आहे.
1: सर, खनिज तेलाचं अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सातत्यानं प्रयत्न करत आलाय, मग ते पर्यायी ऊर्जा असो किंवा इथेनॉल असो, भारताला याचा कसा फायदा होताना दिसतोय?
0: बघा, भारताची एकूणच तेलाची जी गरज आहे, खनिज तेलाची जी गरज आहे, आपण आपल्या गरजेच्या 80% गरज ही आयातीतनं भागवतो. भारत हा साधारणतः 42 देशांकडनं तेलाची आयात करत. आपण आपली जी प्रतिदिवशी तेलाची गरज आहे ती साधारणतः 50 लाख बॅरल्स एवढी आहे, त्यापैकी आपण 28 लाख बॅरल्स सध्या रशियाकडनं घेतोय आणि उर्वरित तेल आपण आखाताकडनं साधारणतः 18 लाख बॅरल्स आपल्याला ब्रेंट क्रूड ऑइलचे हे सध्या आखातामधनं येतात. उर्वरित तेल जे आहे ते आपण व्हेनेझुएलाकडनं घेतो, काही अमेरिकेकडनं घेतोय, काही आफ्रिकन देशांकडनं पण घेतो आहे. साधारणतः भारताने आपण जी आपली तेलाची गरज जी 14-15 देशांकडनं यापूर्वी आपण तेल आयात करायचो ते आता आपण 42 देशांकडनं तेल आयात करतोय. आपलं ओव्हर डिपेंडन्स जे होतं हे आखातावरती होतं ते आता आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो, आपण ते रशियाबरोबर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय. भारताच्या बाबतीमध्ये एक जमेची बाजू लक्षात घ्या, ती अशी आहे की भारताकडे तेल शुद्धीकरणाची फार मोठी क्षमता आहे. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये 3 प्रकारचे तेल तुम्हाला दिसतात. पहिलं आहे ब्रेंट क्रूड ऑइल, जे तेलाचा किमती ठरवण्याचा एक बेंचमार्क आहे, परंतु ते तुलनेने हलकं आहे, त्यामुळे ते पेट्रोल आणि डिझेलमध्ये सहजमध्ये कन्वर्ट होतं. दुसरं आहे जे उराल ऑइल म्हणतात, जे रशिया तयार करतो. आणि तिसरं जे आहे ज्याला WTI किंवा वेस्ट टेक्सास इंडेक्स म्हणतात, जे व्हेनेझुएला आणि अमेरिका तयार करतं. परंतु ह्या तिघांमध्ये पण म्हणजे ब्रेंट क्रूड ऑइलच्या तुलनेमध्ये WTI आणि उरालमध्ये गंधकाचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे ते जड तेल म्हणून ओळखलं जातं. त्याला शुद्धीकरण करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान लागतं. पण भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे जसं ब्रेंट क्रूड ऑइल शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे, तसं उराल आणि WTI ह्या दोन्ही प्रकारचे तेल शुद्धी करण्याची क्षमता आहे. जामनगरला त्याच्या संदर्भातलं एक फार मोठं शुद्धीकरण जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि त्यामुळे

0: भारत हे तिन्ही प्रकारचे तेल घेऊ शकतो, त्यामुळे भारताची अडचण निर्माण होत नाही. म्हणजे आखातामध्ये ज्या वेळेला 40-45% आखाती संघर्ष चालू असताना तेलाच्या किमती जगभरात वाढल्या, तो प्रकार भारताकडे झाला नाही. भारत साधारणतः 3 ते 3.5 महिने भारताने तग धरला आणि त्यानंतरची तेलाची वाढ झाली. ही किमान 10% देखील तेलाची वाढ आपल्याकडे नव्हती. हे का शक्य झालं? हे यासाठी शक्य झालं, तर एकतर आपण तेल साठवून ठेवण्याची क्षमता वाढवली, दुसरं आपण तेलाची आयात 42 देशांकडनं करतो आहोत, आणि तिसरं म्हणजे आपण तेल शुद्धीकरणाची जी क्षमता आहे, जे तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये भारताने मास्टरी प्रावीण्य मिळवलं, आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती संकटावरती मात करू शकलो.
1: येणाऱ्या हिवाळ्यात युरोपसह अनेक देशांमध्ये ऊर्जेची मागणी जी आहे ती प्रचंड वाढेल. सध्याच्या युद्धाच्या आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा हिवाळा जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी किती आव्हानात्मक असेल?
0: मी हा निश्चितपणे आव्हानात्मक असणार आहे. कारण असं आहे की अजूनही रशिया युक्रेन संघर्ष चालू आहे. युरोपियन देशांना रशियाकडून मिळणारं तेल आणि नैसर्गिक गॅस अजूनही पूर्वपदावर आलेलं नाहीये. आखातामधला संघर्ष हा पूर्णपणे क्षमला आहे असं आपल्याला सांगता येत नाही, कारण अमेरिका आणि इराण मधला तणाव कायम आहे. काही छोट्या मोठ्या चकमकी होत आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे आहे ते अजूनही पूर्ण रिलीज झालेलं नाहीये. तिथनही अजून 10% वाहतूक चालली आहे. सौदी अरेबियाची ईस्ट वेस्ट पाईपलाईन अजूनही नादुरुस्त आहे. या सगळ्यांमुळे तेलाची एकूण जागतिक पुरवठा साखळी आहे तिच्यामध्ये व्यत्यय निर्माण झालेला आहे, आणि त्यामुळे देशभरामध्ये ऊर्जेची मागणी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढती आहे. त्या मनाने सप्लाय जो आहे, पुरवठा जो आहे, तो अजूनही व्यवस्थित झालेला नसल्यामुळे तेलाच्या किमती ह्या वाढताना दिसून येतात. त्या आजही $100 प्रति बॅरल ही तेलाची किंमत वाढताना आपल्याला दिसून येते आहे, आणि ती पुढच्या काळामध्ये आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारत आपण यासाठी आहोत की आपल्याकडे 75 दिवसांची तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. भारताच्या दृष्टिकोनातून आणखीन एक जमेची बाजू अशी की तेल खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे डॉलर हे सध्या आपल्या तिजोरीमध्ये म्हणजे फॉरेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या भारताचा फॉरेक्स हा साधारणतः 725 अब्ज डॉलर एवढा प्रचंड मोठा आहे. त्यामुळे इव्हन रशियापेक्षा पण आपला फॉरेक्स जास्त आहे. रशियाचा 400 आहे, आपला जवळपास 725 आहे. त्यामुळे भारताची इतर देशांच्या तुलनेमध्ये परिस्थिती ही खूपच उत्तम पद्धतीने आहे, चांगली आहे. मात्र भारताला येत्या काळामध्ये आपली साठवून ठेवण्याची क्षमता आणखीन वाढवावी लागणार आहे. आणखीनही आपल्याला तेल शिवरणाचे प्रकल्प जामनगर शिवाय, गुजरात शिवाय इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात काढावे लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारताला स्वतःकडे आपल्याकडे ऑइल एक्सप्लोरेशन आपल्याला वाढवावं लागेल. अशा अनेक दृष्टिकोनातून भारताला येत्या काळामध्ये प्रयत्न करावे लागेल.
1: नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, निवेदन लेखन मुलाखतकार आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

0: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स
1: आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
0: वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची,
1: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
0: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
1: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रश्मी कुंभारचा
0: नमस्कार. शेतकरी बांधवांनो, 15 ऑक्टोबर म्हणजेच राष्ट्रीय महिला शेतकरी दिन, महिला किसान दिन. भारतातल्या कृषी क्षेत्रातील महिलांच्या अमूल्य योगदानाला सन्मानित करण्यासाठी, महिलांच्या हक्कांना अस्तित्वाला उजाळा देण्यासाठी दरवर्षी 15 ऑक्टोबर हा महिला किसान दिन, राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. तसं पाहिलं तर शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग खूप मोठा आहे. बियाणं पेरणीपासून काढणीपर्यंत आणि पशुपालनापासून अन्न प्रक्रिया उद्योगापर्यंत महिला खूप कष्ट घेत असतात, दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यांच्या या कष्टाची दखल घेण्यासाठी, त्यांना शेतकरी म्हणून कायदेशीर आणि सामाजिक ओळख मिळवून देण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं 15 दिवस हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून घोषित

0: केला होता, याच धर्तीवरती भारतातील महिला शेतकऱ्यांचं योगदान व्यापक पातळीवरती अधोरेखित करण्यासाठी भारत सरकारनं 2016 पासून 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला किसान दिन म्हणून घोषित केलेला आहे. तर याच अनुषंगाने आपला एक महिला शेतकरी यांचं मनोगत ऐकूया.
1: नमस्कार, मी सौ मीनाक्षी अजित नेंदुर्गे, राणा सांगोडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी माझ्या पतींची शेती आहे, त्याच्यामुळे मी शेतीमध्ये काम करते व मला शेतीमध्ये काम करण्यास खूप आवडतं. जवळजवळ ग्रामीण भागामध्ये 80% महिला या शेतीशी निगडीत असतात. शेतीशी निगडीत असतात म्हटलं तर चालेल, बी बियाणे निवडण्यापासून आपल्या शेतामध्ये कुठलं बी घालावं, भांगलण असू दे, पेरणी असू दे, औषध फवारणी असू दे, हे शेतकरी महिला जास्त करू शकतात. पुरुषांच्या बरोबर महिला सुद्धा काम करू शकतात, पण जास्त काम हे महिलांचंच असतं ते असावं असं मला वाटतं. जेणेकरून कशी चिकाटी करावी ही महिलांच्याकडून शिकावी. त्याच्यामुळे मला प्रत्येक जर नवऱ्याच्या जर शेती नावावर जर असेल तर महिलांच्या नावावर, म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर सुद्धा शेती करावी असं मला वाटतंय. आणि खूप खूप अभिमान आहे की ज्या पतीने आपल्या पत्नीच्या नावावर शेती केली आहे. आणि शेती बरोबरच घराचा परपंच चालवणारा महिला वर्ग जास्त असतो, त्याच्यामुळे मला वाटतं की महिला शेतकरी दिनाबद्दल नव्हे तर कायमच सगळ्यांनी महिलांचा आदर ठेवावा, त्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते की सर्वांना, शेती ही कितीही असू दे, ज्या ठिकाणी जर शेती असेल कमी आहे जास्त आहे असे म्हणतात. मुलांना जर मुलगी जर द्यायची असेल तर शेती जास्त मागतात. 4 एकर शेती असू दे, 5 एकर शेती असू दे, तो मुलगा प्रामाणिक आहे, चांगला आहे, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. शेती कमी आहे विचार करू नका. प्रत्येक महिला शेतकऱ्यांनी खरोखर शेतीकडे वळलं पाहिजे, ही काळाची अत्यंत गरज आहे. शेती विकून आपण सर्वजण घरं बांधत आहोत, कारखाने बांधत आहोत, खरं आपण शेतीमधून जे उत्पादन येणार आहे, पीक येणार आहे, त्याच्यावरच आपण सगळा जगणार आहे. म्हणूनच म्हणतात की जगाचा शेतकरी हा पोशिंदा आहे. जर ह्या पोशिंद्यानं जर अन्न नाही पिकवलं तर आपण खाणार काय. म्हणून मला प्रत्येकांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही शेती विकू नका. शेती विकली तर ती परत घेता येत नाही. खरं कमी उत्पादन न घेता जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल व आपल्या भारतामध्ये आपल्या पिकाचं माल कसं जास्त निघेल, आयात निर्यात कशी होईल, बाहेरून येणारा जो माल आहे तो कमी करून आपल्याच देशामध्ये आपल्याच शेतकऱ्यांचा माल कसा पुरवला जाईल, कसा वापरला जाईल, याचा प्रत्येकाने विचार करा. व हा विचार बारकाईने शक्यतो महिलाच करतात. त्याच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की महिलांनी या शेतीच्या व्यवसायाकडे अत्यंत काळजीपूर्वक व खरोखर गांभीर्यानं वळलेलं पाहिजे. शेतकरी महिला दिनाबद्दल माझ्या खूप खूप शुभेच्छा.
0: शेतकरी बांधवांनो, 15 ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रीय महिला शेतकरी दिन. भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेत आणि ग्रामीण भागात जवळपास 80% महिलांचा सहभाग विविध कृषी कामांमध्ये असतो. अनेक ग्रामीण भागातून पुरुष मंडळी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करतात, मात्र प्रत्यक्ष शेतीची धुरा महिलांवर येऊन पडते. कुटुंबाच्या पोषणाची, आहाराची जबाबदारी महिलांवर असते आणि म्हणूनच त्या शेती करताना अन्नधान्य, भाजीपाला आणि पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती पद्धतीवरती विशेष भर देतात. पण तरीही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातले पहिली महत्वाची अडचण म्हणजे बहुतांशी जमिनीची मालकी ही पुरुषांच्या नावावर असते. कागदोपत्री कोणताही मालकी हक्क नसल्यामुळे महिलांना अधिकृतपणे शेतकरी म्हणून मान्यता मिळण्यात अडचणी येतात. जमिनीची नोंदच नसल्यामुळे, हक्काची कागदपत्र नसल्यामुळे महिलांना बँकेकडून कृषी कर्ज अनुदान किंवा शासकीय योजनांचा लाभ सहज मिळवता येत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातली कामं, जनावरांची देखभाल, शेतातली अवजड कामं करून सुद्धा त्यांच्या श्रमांना हवा तसा आर्थिक आणि सामाजिक मोबदला मिळत नाही. आणि यासाठी शासनाने आणि समाजाने सुद्धा काही प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि विविध बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेती आणि प्रक्रिया उद्योगांचं प्रशिक्षण दिलं जातं. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला कृषी उद्योजक बनत असून स्वतःचे ते जोडधंदे आणि प्रक्रिया उद्योग सुद्धा उभं करत आहेत. जाणून घेऊया आपल्या आणखीन एका शेतकरी महिलेचं मनोगत.

0: अनुराधा पाटील, एक महिला शेतकरी. महिला किसान दिनानिमित्त आकाशवाणीच्या माध्यमातून माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आकाशवाणीचे मी मनपूर्वक आभार मानते. मी एक महिला शेतकरी म्हणून माझ्या शेतामध्ये रसायनमुक्त शेती करण्याचा प्रयत्न करते. माझ्या शेतामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, भुईमूग, मिरची, फळे, भाजीपाला अशी विविध पिके आम्ही आमच्या कुटुंबासाठी घेतो. याचबरोबर माझा मसाल्यांचा व्यवसाय आहे. माझ्या शेतातील 8 ते 10 घटक मी माझ्या मसाल्यांमध्ये वापरते, त्यामुळे शेती आणि व्यवसाय यांची सांगड घालता येते. माझ्या शेतकरी भगिनींना मी एवढे सांगू इच्छिते, आपण केवळ अन्न पिकवणाऱ्या नाही तर निरोगी कुटुंबाचा आणि सशक्त समाजाचा पाया आहोत. आपण शक्य तिथे रसायनांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करूया आणि त्याचप्रमाणे आपल्या शेतीमालावरती प्रक्रिया करून नवीन उत्पादने तयार करूयात. यातून स्वतःचे व्यवसाय उभे करून स्वावलंबी बनूयात. चला, आपण सगळ्याजणी मिळून निरोगी शेती, समृद्ध शेतकरी आणि सक्षम महिला यासाठी प्रयत्न करूयात. धन्यवाद. जय जवान, जय किसान.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, महिला किसान दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नाही किंवा तो एकच दिवस साजरा करण्याचा दिवस नाही. भारतीय अन्न सुरक्षेचा कणा असलेल्या ग्रामीण महिलांच्या कष्टाचा सन्मान करण्याचा, त्यांना शेतीत समान हक्क, संसाधनांवरती अधिकार आणि सन्मानाची ओळख मिळवून देण्याचा एक महत्वाचा संकल्प आहे. याविषयी जेव्हा समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल, त्याच दिवशी महिला शेतकरी दिन, राष्ट्रीय महिला शेतकरी खऱ्या अर्थानं साजरा होईल.

0: तर किसान वाणी कार्यक्रमात वळूया. आज आपण हॅलो किसान मध्ये दुधाळ जनावरांचं नियोजन याविषयी डॉक्टर चंद्रहास कापडे यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकणार आहोत. पण त्याकडे वळण्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 68 ते 93%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 38 ते 68%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 1 ते 5 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागासाठी 15, 16 व 17 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 15, 16 व 17 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यासाठी 16 व 17 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये 16 व 17 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 16, 17 व 18 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 18 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 34 ते 36

0: सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 19 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागासाठी 16 व 17 ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 16 व 17 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या भात, मका, सोयाबीन व भुईमुग या पिकांची काढणी व मळणी करावी व तयार झालेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला.
2: अरे सुन तो.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: किसानवाणी कार्यक्रमात वळूया आजच्या हॅलो किसान या कार्यक्रमाकडे. दुधाळ जनावरांचं नियोजन याविषयी डॉक्टर चंद्रहास कापडे यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
6: हॅलो.
1: हा बोला.
6: हा नमस्कार माधुरी साहेब.
1: हा नमस्कार सर, बोलतात, प्रश्न विचारा.
7: बोला.
6: हा नमस्कार चंद्र साहेब.
7: हा बोला सर. बोला.
6: मी सुरेश राहुल ताबडे बोलतोय.
7: कुठून?
6: मुक्कामध्ये तांना गाव तालुका कारगाव जिल्हा कोल्हापूरतून साहेब मी बोलतोय.
7: बोला बोला.
6: तर आपला विषय असा आहे, दुधाळ जनावरांची काळजी कशी घेता येईल, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे.
7: बोला.
6: ज्या ते जनावर घरामध्ये असतात.
7: बोला.
6: हा ते जनावर घरामध्ये असतात तर त्यांची दूध काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे? आणखी एक प्रश्न आहे, दूध काढताना कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यांना आहार किती वेळ आणि किती प्रकारचा दिला पाहिजे, आणि जनावर येत असताना यायला जेव्हा होतो ना मी, तेव्हा जनावर येत असताना कोणती काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि यासाठी काय केली पाहिजे. हा माझे तीन प्रश्न आहेत.
7: ठीक आहे, तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की दूध काढताना काय काळजी घ्यायला पाहिजे. हा तर पहिलं प्रथम म्हणजे कास चांगली धुवून घेतली पाहिजे, कोरड्या पाण्याने कोरड्या फडक्याने चांगली पुसून घ्यायला पाहिजे. आणि जे दूध काढणारी व्यक्ती आहे, दूध काढण्यापूर्वी कास धुवायला पाहिजे, त्यानंतर ती कोरड्या फडक्याने चांगली पुसली पाहिजे. आणि दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपली हाताची नख कापायला पाहिजेत, नख ठेवून चालणार नाहीत, आणि हातही स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजेत, कोरडे करायला पाहिजेत. आणखी आपल्या हाताला सुरुवातीला काही थेंब दुधाचे तरी घ्या किंवा हाताला एक प्रकारचं मऊ पडण्यासाठी लोणी लावा, तूप लावा, तेल लावा, पण किंवा काय त्याची गरज नाही. साधे दोन दोन चार थेंब जरी हातावर घेतले दुधाचे तरी एक मऊपणा येतो, आणि मग कासेला सुद्धा आणि स्तनांना सुद्धा आपण तो मऊपणा देणं गरजेचं असतं.
6: म्हणजे हाताला मऊपणा येतो आणि नक्की काळजी पाहिजे.
7: आणि महत्वाचा आणि एक महत्वाचा प्रश्न आहे, आपला हे आहे घटक आहे की ताबडतोब दूध काढायला सुरुवात न करता थोडं स्तनांना मालिश करणं गरजेचं आहे, म्हणजे त्या व्यवस्थित पाणवतात.

0: तर पान होण्याची क्रिया नैसर्गिकरित्या होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी तीन गोष्टी तरी कराव्या लागतात. आणि चौथी गोष्ट आहे ते तुमच्या सवयीवर आहे. काही गाई म्हशींना भरडा दिल्याशिवाय दूध पानवत नाहीत आणि काही म्हशी नाही दिल्या तरी सुद्धा दूध पानवतात. ते तुम्ही सवय लावणार आहे. हा आपल्या अवलंबून आहे. आता तिचं प्रसूती तिचे व्यवस्थित आणि नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे असेल तर ती गाभण असताना 9व्या 10व्या महिन्यात, म्हैस असेल तर 10व्या महिन्यात, गाय असेल तर 8व्या 9व्या महिन्यापासनं त्यांना थोडासा व्यायाम देणं गरजेचं असतं. व्यायाम द्यायला पाहिजे. आणि माझा अनुभव असा आहे नदी काठच्या गावांना या गर्भधारणा केलेल्या गाई म्हशींना नदीवर पाणी पाजायला नेणं हे चुकीचं आहे. त्या उताराच्यामुळे त्या ज्यावेळेला पाणी प्यायला जातात आणि उलट्या फिरतात त्यावेळेला गर्भ हा पाठीमागे त्यांच्या उणी मार्गावरती दाब देत असतो. हा म्हणून ते धोकादायक आहे. अशा उतारावर गर्भधारणा झालेल्या गाई म्हशींना नेणं हे सुद्धा गर्भधारणा झालेल्या गाई म्हशींची काळजी घेतल्यातलाच प्रकार आहे. हा आणि आता खाणं पिणं हे त्यातलं अत्यंत महत्वाचा भाग आहे. ज्या गर्भधारणा झालेल्या गाई म्हशी आहेत त्यांना खुराक वाढवायला लागतो. त्या खुराकात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असावं म्हणून खनिज काय द्यावी लागतात. आणखी आणि तुमच्या वाढलेलं चारा जास्त तुम्हाला द्यायला पाहिजे. नुसत्या ओल्या चाऱ्यावर भागत नाही. आणि खाद्य सुद्धा व्यवस्थित द्यायला पाहिजे. दूध देत नसल्या तरी सुद्धा त्यांना त्यांच्या तंदुरुस्तीसाठी 1 ते 1.5 किलो आणि पोटातल्या वासरासाठी हे 1 किलो एवढं खाद्य वाढवायला लागतो. आणि मी आता म्हणून सांगितलं की गाय ज्या वेळेला व्यायला लागते वेणा येतात तिला त्यावेळेला ऐसपैस जागा पाहिजे, सपाट जागा पाहिजे आणि आपलं लक्ष पाहिजे. व्यायल्यानंतर वार नैसर्गिकरित्या पडायला पाहिजे. वैसर्गिकरित्या वार जर पडली नाही तर पशुवैद्याचं मदत घेणं गरजेचं आहे. पण वार त्याची 24 तास वाट बघायला हरकत नाही. पण वार पडावे म्हणून त्याला चप्पल बांधणं काहीतरी बांधणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे असे प्रकार करून नाही. नैसर्गिकरित्या वार येते पण 24 तासात जर पडली नाही तर आपल्याला पशुवैद्याचा मदत घेणं गरजेचं आहे.
1: आणखी एक प्रश्न होता माझा की ज्याला जनावर यात येतंय तर पुढे टप्प्याला काय होतंय काही वेळा ते येतं आडतं त्या पोटामध्ये
0: बरोबर
1: शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे. मग डॉक्टर आमच्या आणि ते डॉक्टर माहिती पायाला जोर लावून ते मुलक्याला जोर लावून करतात हे योग्य आहे ते अयोग्य आहे.
0: वासरू दोन प्रकारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असत. नैसर्गिक रित्या वासरू हे गर्भाशयात फिरत असत आणि ज्या वेळेला यायच्या वेळेला ते डोक्याकडनं जर बाहेर आलं तर ते सुलभ रीतीने येऊ शकत आणि जर पायांकडनं आलं तर सुलभ रीतीने त्याची प्रसूती होत नाही. तर त्यावेळेला पशुवैद्याची मदत घेणं गरजेचं असतं. मग त्यावेळेला काय करतात काही तज्ज्ञ डॉक्टर जे असतात ते त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे त्याचं कसं स्थिती आहे वासराची आतमध्ये गर्भाशयात स्थिती कशी आहे तोंडाकडनं आहे का पायाकडनं आहे ह्याचं निदान घेऊन मग कसं का त्याला सोडवायचं ह्याचा प्रयत्न करतात. मग त्यावेळेला त्यांना आपल्याला असणारे साधनं जी आहेत ती वापरावी लागतात. काही वेळेला बांधून

0: का ओढावं लागतं. कारण का सांगतो तुम्हाला की हा प्रकार कधी होतो, ज्या वेळेला गाई म्हशींना वेणा द्यायच्या बंद होतात त्यावेळेला वासरू बाहेर येत नाही, त्यामुळे ते अडचं. मग त्याच्यासाठी पशुवैद्याची मदत घेणं जास्त गरजेचं असतं. हे काय काय गाई म्हशींना वारंवार जर होत असेल तर ह्याचा अर्थ त्यांचा शरीराला जी पोषक द्रव्य मिळायला पाहिजेत ती त्याच्या खाद्यातनं दिली गेली नसतात, म्हणूनही असं होण्याची शक्यता असते.
1: आणि तुम्ही माझा डॉक्टर शेवटचा प्रश्न होता की जनावर यायल्यानंतर ते आक्षेप बनते आणि ते वेळेत पाणी घालत नाही, पाणी एक दोन दिवस तीन दिवस आता वेळ घेतोय, तेव्हा काय करतात ते लोक डॉक्टर उपाय करतात आणि मग डॉक्टर देतात इंजेक्शन देतात, तर हे सगळे आहे की नैसर्गिक त्यांना दोन दिवसात पाणी येऊ शकतो असा माझा प्रश्न आहे.
0: नैसर्गिकरित्या गाय व्याल्यानंतर जर लवकर लवकर दूध सुटलं नाही, पानवली नाही, दूध काढलं गेलं नाही तर दुधाच्या कासेत गाठी उभू शकतात, ह्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये प्रथम काय असतं, पहिल्या रो मध्ये हा प्रॉब्लेम तक्रार जास्त असते, ज्या गायांमशी एक दोन गीत झालेली असतात त्यांच्यातही सहसा प्रश्न येत नाहीत, त्या व्यवस्थित पानवतात. पहिला रोज कालवड किंवा रेडक्यामध्ये हा प्रश्न निर्माण होतो तर त्याच्यासाठी थोडं मालिश करून पहिल्यांदा चीक काढण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर साधा शतावरी वगैरे जरी औषधं दिली इंजेक्शन पेक्षाही तरी सुद्धा शतावरी सारखी औषधं बाजारात मिळू शकतात, शतावरीच्या गोळ्या मिळतात, शतावरीची पावडर मिळते. आपल्या रोजचे जे काही अन्न पदार्थ आहेत त्याच्यातनं त्यांना कॅल्शियम भरपूर मिळालं पाहिजे. कॅल्शियम जर कमी पडलं, कॅल्शियम आणि झिंक ही खनिजे जर कमी पडली तर सुद्धा प्रसूतीला तक्रार निर्माण होण्याची शक्यता आहे, हे गर्भ आणण्याची शक्यता असते.
1: आणि यानंतर वातावरणाची खाना लावून पाजणं योग्य आहे की भांड्यातून पाजणं योग्य आहे?
0: ताबडतोब जितक्या लवकर पाना सोडायचं सुटायचं असेल तर गायला होणारं बछडं आणि म्हशीला होणारं रेडकू हे ताबडतोब पाजायला पाहिजे. आणि शास्त्रीय दृष्ट्या ते का गरजेचं आहे तर चिकामुळे त्यांच्या पोटातली जी नैसर्गिकरित्या निर्माण झालेली घाण असते ती निघून जाते आणि कोठा त्यांचा साफ होतो आणि त्यांचं मग पचनक्रिया व्यवस्थित होऊ शकते. आणि काय शंका आहे?
1: आणखी शंका म्हणजे स्तनदाह झाला आहे जनावराला किंवा जेव्हा खाणे राहत येतात ते कशामुळे येतात असा माझा प्रश्न आहे.
0: अगदी बरोबर आहे, त्याची तीन चार प्रकार स्तनदाहाचे आहेत. पहिला प्रकार आहे की केवळ जास्त वेळ दूध निघाले नसल्यामुळे ताठरपणा आलेला असतो की त्याच्यामध्ये जंतू प्रादुर्भाव झालेला नसतो. तो मगाशी मी सांगितलं तर थोडं काढायचं, मालिश करायचं, हळूहळू ते सुटायला प्रयत्न होतो. जर त्याच्यात जंतू प्रादुर्भाव झालेला नसेल तर हा पहिला प्रकार सहज त्या कुठलाही औषधोपचार न करता आपण बरा करू शकतो. दुसरा प्रकार जो आहे की गाई म्हशीमध्ये जास्त वित झाल्यावर किंवा दूध काढण्याचे हे जे आहे पद्धती ती चुकीची असेल, अंगठ्याने काही जण अंगठा लावून दूध काढतात तर ती चुकीच असते. अंगठ्याने दूध काढल्यामुळे आतली जी दुधाची नस असते त्याच्यात गाठी निर्माण होतात किंवा वेडी वाकडी होते आणि त्यामुळे दूध येत नाही, तर ती सुद्धा सवय आपण लावून देण्याची लोकांना परवानगी देऊ नये. दूध काढणाऱ्यांना कल्पना देऊ अंगठ्याने मुठीने सरळ पिऊन दूध काढायला पाहिजे. ते जर तुमच्याकडे शक्य नसेल तर आता आणि ज्यादा तुमच्या गाई म्हशी असतील पाचाच्या वरती तर मशीन सुद्धा आणली परवडू शकतो. एकट्या दुकट्याला परवडत नाही, एकट्या दुकट्या म्हशीला परवडत नाही तर पाचाच्या वर जर असेल मशीन सुद्धा मशीन लावून हल्ली दूध काढतात पाणी नाही.

0: प्रश्न असतो. थोडे दिवस जरा त्या तक्रार करतात पण नंतर नंतर पानवायला सुरुवात करतात. आणि मशीन जास्त करून मोठ्या मुरा किंवा जाफराबादी किंवा मैसना या गायींना आपल्याला मशीनद्वारे काढणं सोपं जातं. आपल्या पंढरपूरने यांना त्यांचा स्तनाचा आकार लहान असल्यामुळे मशीन तिथे व्यवस्थित काम करत नाही आणि त्यामुळे ते पानवत नाही. तिथे माणसानेच सवयीने दूध काढलं पाहिजे.
1: आणि माझे मत आता यंत्रित युगापेक्षा आपल्या ज्या माणसात घात असतात ते कधी चांगले, कारण त्यात हातातून दूध सर्व निघत जात ना.
0: बरोबर आहे.
1: तर मला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली आणि यामुळे त्याबद्दल मी केंद्रात चाललो. आपले कोल्हापूर आकाशवाणी येते तसे माधुरी ताई यांचे पूर्वकाळ मी आभारी आहे.
0: धन्यवाद धन्यवाद.
2: दुधाळ जनावरांची काळजी याविषयी डॉक्टर चंद्रहास कापडी यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून संवाद साधला. हॅलो किसान या कार्यक्रमात हा या कार्यक्रमाचा तिसरा आणि शेवटचा भाग होता. किसानवाणी कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये रबी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझं शेत माझा शिवार या कार्यक्रमात वाढत्या तापमानात ऊस पिकाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा माधुरी केस्तीकरचा
3: आणि रश्मी कुंभारचा नमस्कार.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. निवेदन माधुरी केस्तीकर आणि रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोतहो, यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: आयुष्याने खूप काही हिरावून घेतलं, पण जगण्याची उमेद मात्र प्रबळ होत गेली. ही गोष्ट आहे अनिकेतची. लहानपणीच आई वडिलांना गमावलं, पुढच्या आयुष्यातली आव्हानं तर आणखी वेगळी. पण स्वतःच्या संघर्षातून सावरताना अनिकेत फक्त स्वतःसाठी जगला नाही तर इतरांचाही आधार बनला.
1: जगतोस तू तरीही.
0: अनिकेतच्या या प्रवासाची गोष्ट ऐकायला विसरू नका उमेद जीवनाची मालिकेच्या दुसऱ्या भागात. लेखिका सारिका ढेरंगे, सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक, उहू दातार आणि पल्लवी वैद्य. नक्की ऐका बुधवार दिनांक 21 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ऍपवरही. उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई। अंकित आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीला बंदी। सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके।

वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. पाकिस्तान 40 जण जखमी आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी. सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद. हिंदू धर्मातून इस्लाममध्ये धर्मांतर केलेल्या व्यक्तीला आधीच्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा तमिळनाडू सरकारचा निर्णय रद्द करणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातीतल्या व्यक्तीनं हिंदू, शीख किंवा बौद्ध यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्याला किंवा तिला अनुसूचित जातीचा सदस्य मानता येणार नाही याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधलं. अशा व्यक्तीनं पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तरी त्याला पुन्हा अनुसूचित जातींसाठी असलेले लाभ आपोआप मिळणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेप्रकरणी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेल्या मोर्चाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या. सर्वोच्च न्यायालयाला धाक दाखवून कुणीही कोणतीही गोष्ट करवून घेऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एसआयआर प्रक्रियेतल्या अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं यादीतून वगळल्यासंदर्भात राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकेवर न्यायालयानं निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून उत्तरं मागवली आहेत. याच मुद्द्यावरच्या इतर याचिकांना ही याचिका जोडून घेऊ असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं सांगितलं. निवडणूक आयोगासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांनाही नोटिसा बजावल्या. जंतर मंतरचं नाव अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकायच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयानं स्वीकारली. दिल्लीत एसआयआर विरोधी आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवर निर्बंधांसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारनं बिनशर्त माफी मागितलेली नाही, केवळ प्रक्रियेचा भाग म्हणून बिनशर्त माफी असं नमूद केल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. राज्य सरकारनं सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. मसाल्यांच्या पाकिटावर उत्पादनाचं नाव, त्यातले घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, उत्पादनाची आणि पॅकेजिंगची तारीख, एक्सपायरी डेट असे सर्व तपशील ठळकपणे नमूद करणं बंधनकारक असणार आहे. तसंच मसाल्यांचं वजन आणि प्रमाण वाढवण्यासाठी विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा इतर मिश्रण करणं किंवा अर्क काढलेल्या मसाल्यांची विक्री करायला परवानगी नाही अशी माहिती मुंढे यांनी दिली. याशिवाय मसाल्यात मेटानिल येलो, रोडामाइन बी, सुदानडाईज, लेड क्रोमेट असे प्रतिबंधित रंग वापरायला सक्त बंदी असेल. मसाल्यांची शुद्धता, सेंद्रियता, नैसर्गिकता आणि आरोग्याच्या लाभांविषयी पुरावे नसताना दावे करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असंही मुंढे यांनी सांगितलं. मसाल्यांचं उत्पादन आणि साठवणुकीत स्वच्छतेच्या दृष्टीनं सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारं, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्याजवळ मसाले वाळवता येणार नाहीत. मसाल्यांबरोबर रसायनं, कीटकनाशकं, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठवायला मनाई असल्याचंही म्हणाले. नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमस यासह वर्षभरातल्या सर्व सण उत्सवांदरम्यान सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती दिवाळीनंतर फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जगणं अवघड होतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होतो असं मत न्यायालयानं नोंदवलं. फटाक्यांचं उत्पादन किंवा विक्रीवर बंदी घातलेली नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पीजी 2026 उत्तरपत्रिका आणि प्रतिसाद जाहीर करण्याच्या प्रक्रियेत आणखी पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून उत्तर मागवलं आहे. सध्याच्या व्यवस्थेत उमेदवारांना आपल्या मूल्यमापनाची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची सोय नाही, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला परीक्षेतले सर्व प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय तसंच त्यांनी नोंदवलेली उत्तरं आणि अचूक उत्तरं पाहण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी या याचिकेत
अटक केली आहे. यावर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि

न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावली असून इतर प्रलंबित प्रकरणांबरोबर या याचिकेवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे 85 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फिटजी या प्रशिक्षण केंद्राचे संचालक दिनेश कुमार गोयल आणि मोनिला गोयल या दाम्पत्याविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशिक्षण केंद्रांच्या शाखा अचानक बंद

संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशिक्षण केंद्रांच्या शाखा अचानक बंद करणं, शाखा बंद केल्यानंतरही विद्यार्थ्यांकडून शुल्क गोळा करून ते अन्यत्र वळवणं असे आरोप या दाम्पत्यावर आहेत. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आणि रिलायन्सच्या समभागात झालेल्या तेजीमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी तेजी झाली. सेन्सेक्सनं आज 1533 अंकांची उसळी घेतली आणि तो 74,316 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 375 अंकांची वाढ नोंदवत 22,997 अंकांवर बंद झाला. SIR मधून वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग 17 आणि 18 ऑक्टोबर तसंच 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी राज्यभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिर घेणार आहे. BLO या ठिकाणी उपस्थित असतील अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या भारतीय मालात वाढ झाली असून एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात ही निर्यात सुमारे 51 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीत भारताने अमेरिकेला 45 अब्ज 73 लाख डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला होता. अमेरिकेने टॅरिफ निर्बंध लागू केल्यानंतर ही वाढ नोंदली गेली. या काळात अमेरिकेकडची आयातही 26% वाढली आहे. भारत अमेरिका व्यापार कराराची वाटचाल योग्य दिशेने होत आहे असं केंद्रीय वाणिज्य सचिव रागेश अग्रवाल यांनी सांगितलं. पाकिस्तानमध्ये पेशावर इथं आज एका खासगी शाळेचं छत कोसळून झालेल्या अपघात 35 जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. मृतांमध्ये 34 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. शाळेची इमारत दाट लोकवस्तीच्या भागात अरुंद गल्लीत असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा आला. शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आली असून या इमारत दुर्घटनेची चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं देशभरातून माघार घेतल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. यंदाच्या मोसमात देशभरात 769.4 मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 12.6% कमी आहे. यंदा एल निनो प्रभावामुळे पावसात तूट झाली असून हा प्रभाव डिसेंबर अखेरपर्यंत वाढत जाईल आणि फेब्रुवारी 2027 पर्यंत राहील अशी शक्यता जागतिक हवामानशास्त्र संघटनेनं वर्तवली आहे. आजच ईशान्य मोसमी पावसाचं भारतीय उपखंडात आगमन झाल्याचंही विभागानं सांगितलं. येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. विद्यार्थ्यांसोबत कसलाही भेदभाव करू नका. त्यांची जात, JEE सारख्या प्रवेश परीक्षांचे मार्क अशी कोणतीही माहिती त्यांना विचारू नका असे नियम IIT मुंबईनं जाहीर केले आहेत. विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना देखील हे नियम लागू राहतील. 22 वर्षीय साहिल वाकोडे याची आत्महत्या आणि त्यानंतर त्याच्या पालकांनी केलेले भेदभावाच्या वागणुकीचे आरोप यानंतर हे नियम आणले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पुन्हा धर्मांतर करून हिंदू धर्मात परतलेल्यांना आरक्षणाचे लाभ आपोआप मिळणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. राज्य सरकारकडून सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी. सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके वाजवण्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून बंदी. पाकिस्तानात पेशावरमध्ये शाळेचं छत कोसळून 35 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी, सरासरीपेक्षा 12.5% कमी पावसाची नोंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

की सोडाला तोडा नाही Hey, hey, hey.

मानसिंग मागे सरकला रणातून काढला फळ गेला दिल्लीला धावले सैन्य सहायाला प्रतापाला गराडा दिला रजपूत एक धावला महाराज महाराज वेळ

पुढे काही दिवसाने राजाने धरलं अंथरुणे. अंतकाळ जवळ पाहुणे अमरसिंह पुत्रा बोलावुणे.

बापूराव विभूते आणि सहकलाकार यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकला लोकसंगीत या कार्यक्रमात.

रवींद्र साठे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विलास जोगळेकर यांचं. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आनंद पेंढारकर यांचं गीत आपण ऐकलं, पल्लवी केळकर यांनी गायलं होतं, संगीत होतं काश येवारे यांचं. आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. यानंतर 9:15 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन राग दुर्गा. विलंबित ख्यालाची बंदिश झपतालात रस कान रे, द्रुत ख्याल तीन तालात मोरा सय्या. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर, संवादिनी विनोद पडगे. विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन राग दुर्गा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन आपण ऐकलं, राग दुर्गा. त्यांना तबला साथ शंतनू किंजवडेकर यांची होती, संवादिनीची साथ केली विनोद पडगे यांनी.

0: प्रसारित करत आहोत नभोनाट्य शिशिर फूल भाग दुसरा. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, सादर करते महेश केळुसकर.
1: तू म्हणजे खास चीज आहेस असेल.
2: हे तर होणारच होत सर, तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही इतका आनंद झालाय मला ही ऑर्डर पाहून.
3: अरे तुम्ही लोक केव्हा आलात?
2: हे काय आताच.
1: आय हॅव अ सरप्राईज फॉर यू.
3: माझा हेअर ड्रायर घेऊन आलात की काय?
1: तुझी धाव हेअर ड्रायर पर्यंतच जायची.
3: ठीक आहे, नका देऊ मला. कळलं, मिनूचं लग्नाचं नक्की झालं असणार हो ना?
1: तो माझ्या सगळ्या उत्साहावर पाणीच फिरवलं.
2: मॅडम मॅडम, सरांना प्रमोशन मिळालं.
3: अरे काय सांगता काय तुम्ही? खरं पाहुणा. हो आय एम सॉरी, मला असं काही लक्षातच आलं नाही. बघा, इतकी चांगली बातमी आणि मला कशाला ओळख पाहू करून टांगून ठेवलं.
2: सर मी जरा जाऊन येतो.
1: असिम गेला वाटत.
3: अभिनंदन. आता माफी करावी ना सेल्स मॅनेजर साहेब.
1: हे सगळं असिममुळे झालं.
3: असिममुळे?
1: त्याच्या वडिलांचा ट्रम्प कार्ड सारखा उपयोग झाला. बस एक खेळी काय ती खेळायची होती, फासे टाकले आणि जिंकलो. कसला विचार करतेस, तुला आनंद नाही झाला? अगं तू तर आनंदानं नाचलं पाहिजेस.
3: माझं काही वय आहे नाचायचं?
1: ज्या वयात नाचायचं त्या वयात एक खप्पड तोंड करून बसली असेल तू, नक्की सांगतो मी.
3: मॅच्युरिटीला तुझ्या भाषेत खप्पड तोंड करून बसणं म्हणत असावेत बहुधा.
1: गेले काही दिवस बघतोय स्वतःच्या मॅच्युरिटीची फारच शेकशी मिरवतेस. कुणावर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न चाललाय?
3: तुझ्यावर आणि तुझ्या या मित्रावर असीमवर. हेच उत्तर माझ्या तोंडून ऐकायची खुमखुमी होती ना तुला?
1: मला वाटतंय माझ्याकडून वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलं गेलंय तुला. यू नीड.
3: आय नो व्हॉट आय नीड.
1: नाऊ स्टॉप इट.

किती विचित्र अवस्था आहे माझी. धडरडता येत नाही की हसता येत नाही. असीमला हे पूर्वी जितकं महत्व देत होते तितकंच आता त्याच्यावर अन्याय कसा करता येईल याचा विचार करतात. त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचा खर्च पूर्वी सुद्धा होत असे. कधी विजेचं बिल थकवून तर कधी कारचं लायसन्स थोपवून असीमनं वेगळं घर करायचा किती प्रयत्न केला. अशा वेळी सतीश आपलं खरं खुरं रूप लपवून खाली यायचे, त्याचे जवळजवळ पाय धरायचे, कधी स्वतःच्या एकलेपणाबद्दल तोंड वेंगाडायचे तर कधी पडमावर वेळ येऊन थडकले की मला राहवायचं नाही. जेव्हा सतीश मला बरं वाईट बोलायचं त्यावेळी मला वाटायचं कधी एकदा असीम इथून जाईल आणि मी मोकळ्या हवेत श्वास घेईन. रोज रोजच्या या ओढा तणेला मीही विटून गेले होते. एकीकडे सतीशची ती शंकेखोर नजर, त्यामुळे मला असीमशी मोकळेपणाने वागताच यायचं नाही. आणि दुसरीकडे सतीशचं असीमशी दुटप्पी वागणं, यातून सुटका होण्यासाठी मला मार्ग शोधणंच भाग पडलं. मी निश्चय केला हा विचित्र त्रिकोण तोडायचा. स्वतः वाट पाहत होते.

0: रश्मी तुला माहित आहे अगं, आज आसिमचा वाढदिवस आहे.
1: हे रसगुल्ले म्हणजे त्याचाच पुरावा आहे. नाही, त्याचा वाढदिवस आज आपण साजरा केलाच पाहिजे.
2: या घराला सेलिब्रेशनचं वावड आहे.
1: ते का म्हणून?
2: कारण तुमच्या सेलिब्रेशनच्या व्याख्येत फक्त दारूच असते. नशा चढणार तुम्हाला आणि शिव्या ऐकायच्या मी.
1: हे माय स्वीट हार्ट, माफ कर ना, कधी कधी माझ्या हातून तसं होत. आपल्या लग्नात तरी कितवा वर्ष चालू आहे?
2: 8वंच लागेल. एकदा मोजून बघावं का?
1: ज्या माणसाच्या 3-4 वर्षानंतरही लग्नाचा दिवस, वेळ आणि वर्ष लक्षात राहतं, तो माणूस तद्दन मिडीऑकर समजावा. ज्याला आयुष्यात कसलाही इंटरेस्ट नाही, ॲम्बिशन नाही, त्यानंच असल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
2: तुमच्या महत्वाकांक्षा मला माहिती.
1: काय माहिती आहे तुला?
2: तुझी महत्वाकांक्षा म्हणजे खंजीर आहे. डाव्या उजव्या बाजूला समोर जो कोणी येईल त्याला खायाळ करत फक्त ध्येयाकडे पोचायचं, एवढंच त्याला कळतं.
1: माझं प्रत्येक विधान खोडून काढायला तुझं उत्तर अगदी सदैव तयार असतं.
2: जे पटत नाही ते सहन करणं मला जमत नाही. मला घुसमटायला होतं.
1: तुझ्या कित्येक गोष्टी मलाही पटत नाहीत, कोंडल्यासारखं होतं.
2: यावर उपाय काय आहे?
1: डायव्होर्स. मी तयार आहे डायव्होर्स द्यायला.
3: सर, सर तुम्ही खूपच सिरियस झालात. नाउ अलाउ मी टू स्टॉप युअर अँगर विथ समथिंग नाईस.
1: मला काहीच नको आहे. या भयानं माझं जीवन मुश्किल.
2: आणि तुम्ही दोघांनी माझं जीवन मुश्किल केलंय. तुम्ही तडकाफडकी तयारी कशासाठी केलीत?
3: एक घर मिळालं. तुम्हा दोघांना तसा खूपच त्रास दिला मी.
2: तुमचा संकोच अजून गेलेला नाहीये. इतके दिवस इथे राहून सुद्धा.
1: रश्मी, आसिमला आज ड्युटीवर लवकर जायचं आहे. त्याला काही नाश्ता वगैरे दिलास की नाही? अरे अरे, हा बाड बिस्तारा घेऊन कुठं?
2: ते तर जायचं म्हणतंय.
1: अरे इतकी घाई कशासाठी?
3: नाही,
1: सावकाशीनं जा.
3: हो,
1: तू काही म्हणा रश्मी, याला म्हणावा तसा आराम या घरात मिळाला नाही.
3: नाही नाही सर, तुम्ही मला लाजवताय. मला घर मिळालं म्हणून चाललोय, बस इतकंच.
1: अच्छा, घर मिळालं होय, मग ठीक आहे. तुझा तू आता स्वतंत्र राहशील, मनाप्रमाणे वागता येईल.
3: म्हणजे तुमची परवानगी गृहीत धरू ना?
1: चल, मीच सोडतो ना तुला.
3: ओके, चलूया.

मिस्टर मेहरांचं घर सोडल्याला आज एक महिना झाला. मी तिथं जाऊ शकलो नाही, त्यांची भेट होऊ शकली नाही. मिस्टर मेहरांशी ऑफिसात गप्पा व्हायच्या,

0: पण त्यात पूर्वीसारखी जान नसायची. मिसेस मेहरामबद्दल कधी विचारलं तर तुटक उत्तर देऊन विषयच बदलायचे. एके दिवशी अचानक त्याने मला बोलावलं.
1: या बसा. कसं काय चाललंय?
2: नाही
1: फारच बिझी असता.
2: नाही म्हणजे
1: आमच्याकडे कधी येत सुद्धा नाही.
2: मी
1: हो
2: हो सर नाही येणं झालं. म्हणजे असंच आपलं.
1: रश्मी विचारत होती
2: येईन एखाद्या दिवशी, पण तुम्हाला सल्ली खूप उशीर होतो घरी यायला.
1: अरे बाबा दिवसाचा जात जा.
2: दिवसा का? तुम्ही हल्ली लंचसाठी घरी जाता
1: का? मी नसेन तर जायचं नाही असं आहे का?
2: नाही नाही जाईन की, पण असंच आपलं मनात आलं की तुम्ही असताना जावं.
1: जर माझी चूक होत नसेल तर माझ्या मागे तुम्ही तिथं जात असता असं मला.
2: मी मुळीच नाही सर. जावं असा विचार मनात आला होता, पण प्रत्यक्षात जाणं जमलंच नाही.
1: जाऊ दे, पण मला फसवणं सोपं आहे अशा समजुतीत असाल तर ते डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट, असल्या गोष्टी करणं वाईट आहे असं मी समजत नाही.
2: तुमचा असा गैरसमज का व्हावा हेच समजत नाही. मी नव्या जागेत आल्यापासून तुमच्या घराकडे फिरवलो सुद्धा नाही.
1: कीप कमिंग. तुला तर माहितीच आहे की मी किती प्रॉड माइंडेड माणूस आहे ते. आज तुला एका महत्वाच्या कामासाठी बोलवलं. जरा पैशाची निकड होती.
2: पैसे?
1: पुढच्या महिन्यात माझी सगळी पेंडिंग बिलं क्लिअर झाली म्हणजे परत करेन.
2: किती हवेत?
1: 5-1 हजार. उधारी बरीच वाढले आणि प्रमोशन नंतर पगार मिळण्यात पण जरा अडचण आले.
2: सर माझ्याजवळचे सगळे पैसे एकत्र केले तरी 5 हजार होणार नाहीत. 1 हजार असतील कदाचित.
1: फॉर द टाइम बिंग दॅट विल डू.

0: असीम या घरातून गेला आणि या घराचा नरक बनला। प्रत्येक गोष्टीत मला दूषण दिले जायचे। ब्रेकफास्ट मनासारखा झाला नाही, असीमचं नाव यायचं। घरात कुठं केर कचरा दिसला, असीमचा विषय निघायचा। चुकून रॉंग नंबर लागून एखादा फोन कट झाला की तो असीमचाच फोन ठरायचा। ऑफिसातून आल्याबरोबर पहिला प्रश्न काय, तर कोणी आलं होतं? एक दिवस किचनमध्ये सिगरेटचं एक थोटूक दिसलं, झालं। ती सिगरेट लगेच असीमची हे नक्की झालं। माझ्या आणि असीम बद्दल सतीश जितका अधिक अधिक संशय घ्यायचा, तितकी तितकी मी मनानं असीमच्या निकट जायचे। जेव्हा असीम घरात होता तेव्हा त्याच्या सहवासात राहणं सुखकारक होतं हे कधी कळलंच नव्हतं। त्याच्या सहवासाची अमूल किंमत लक्षातच आली नव्हती। पण तो गेला आणि खरं एक पोकळी निर्माण झाली। त्यातूनच जाणवलं असीमच्या अस्तित्वाचं मोल। सतीशने एकदा सांगितलं की त्यानं असीमकडून 1000 रुपये बळकावलेत आणि ते पैसे तो परतच करणार नाहीये। तेव्हा माझ्या जीवाची कोण तडफड झाली। असीमला सतीशचं खरं रूप समजावून सांगावं असं फार वाटलं। त्याच्या घरी जाणं प्रशस्त वाटलं नाही। खूप सावधगिरी बाळगून मी त्याला एक पत्र लिहिलं। माझ्या नकळत माझ्या भावना त्या ओळीत उतरल्या।
1: असीम, कोणी लिहिलंय पत्र? तुला माझं पत्र पाहून आश्चर्य वाटेल। तू इथून गेलास आणि तुझ्याशी असलेलं नातं जास्तच गहिर बनलंय असं जाणवलं।
0: एका विवाहित स्त्रीकडे असं ऐकताना चमत्कारिक वाटत असेल। हे तुला कळलं तर माझं हे लिहिणं तुला अयोग्य नाही वाटणार। तो विषय निघाला की सतीश माझ्याकडे असं रोखून पाहतात जणू काही तुझ्याबद्दलच्या भावनांचा तळ ते शोधित असतात। या प्रकारात माझ्या नकळत सतीशनंच आपल्या वागणुकीनं मला तुझ्या निकट आणलंय। तू खूप खूप जवळचा वाटायला लागलायस मला। माझं पत्र वाचून तुला काय वाटेल?
1: मी मात्र माझ्या मनावरचं ओझं हलकं केलंय। तुझी रश्मीचं पत्र। माझी फसवणूक तर होत नाहीये ना?

ही एकाएकी मला पत्र आणि तेही प्रेमपत्र म्हणता येईल असं? कदाचित तिला समजण्यात माझी चूक झाली असेल। खरं तर रश्मीचं हस्ताक्षर देखील मी कधी नीटसं पाहिलेलं नाही। हे तिचंच पत्र असेल हे तरी खरं कशावरून मानायचं? मिस्टर मेहरांचीच ही एक दुटप्पी चाल तर नसेल? टेलिफोनवर रश्मीशी बोललं तर खुलासा होऊन जाईल।

0: हेलो हेलो, कोण? रश्मी?
1: मी रश्मी बोलते.
0: थँक गॉड. मिस्टर मेहरा कुठे गेले?
1: बाहेर गेले.
0: मला तुझं पत्र मिळालं.
1: त्याला माझा वागणं आवडलं नसेल कदाचित, पण
0: वाचून मला फार फार आनंद झाला. शक्य तितक्या लवकर तुला भेटावं असं वाटतं.
1: आज क्लबच्या पार्टीला येतोयस ना?
0: होईत. हो हो, तिथेच भेटेल. बाय.
2: हॅलो माझ्या मिसेस.
3: ओ ग्लॅड टू हॅव मीट यू.
4: नमस्कार.
2: अगं रश्मी, तो बघ असीम येतोय.
4: हॅलो असीम.
3: गुड इव्हनिंग सर.
2: गुड इव्हनिंग मॅडम.
3: गुड इव्हनिंग.
4: गुड इव्हनिंग.
2: एक्सक्यूज मी, मी जरा यांच्याशी बोलतो. यू गो अहेड. येस येस
4: असीम.
3: रश्मी
4: असीम, मला काय झालं तो कुणाच ठाऊक.
3: रश्मी,
4: तुला सगळं काही सांगावंसं वाटलं
3: पण काहीच सांगितलं नाहीस.
4: एवढंस लिहिलं तर खूप अपराधासारखं वाटत होतं मला.
3: अपराध, पाप या सगळ्या रिलेटिव्ह टर्म्स आहेत.
4: तुला काय वाटतं? माझ्यातून कोणतीच चूक घडलेली नाहीये.
3: सर इथे येणार तर नाहीत ना?
4: का भीती वाटते?
3: भीती नाही, पण त्यांच्या हाताखाली काम करतोय ना मी.
4: पुरुष आणि स्त्रीमध्ये हाच फरक असतो. स्त्री एकदा जीव लावून बसली की मागचा पुढचा विचार कधीच करत नाही.
3: मिस्टर मेहरांना सामोरं जायची, त्यांच्यासमोर उभं ठाकायची तयारी आहे तुझी?
4: तुला जी चिठ्ठी लिहिली होती ती डोळे उठे ठेवूनच लिहिली होती असे.
3: ते मला कळतं रश्मी.
4: माझी चिठ्ठी वाचून तुला काय वाटलं?
3: पहिल्यांदा घाबरलो, विश्वासच बसला नाही. वाटलं मिस्टर मेहरांचीच ही काहीतरी नवी चाल आहे.
4: त्यांच्या दृष्टीनं ही गोष्ट महत्वाची नाहीये. हां, त्यातून त्यांचा काही फायदा होत असेल तर मात्र ते जरूर अशी चिठ्ठी सुद्धा लिहितील.
3: तुझं पत्र वाचलं आणि मिस्टर मेहरांबद्दल वाटणारा उरला सुरला आदरही खलास झाला.
4: सतीशला स्वतःचीच पुरती ओळख पटलेली नाहीये, तू काय त्याला ओळखणार?
3: डान्स थांबला बहुतेक.
4: जेवायला जायचं?
3: आत्ताच.
4: हे घर थोडंच आहे की आपल्यासाठी सगळे थांबतील?
3: चलूया मग.
4: चल.
5: किती वेळ झाला तुम्ही दोघं अजून इथेच उभा?
4: जेवणाला सुरुवात झाली
5: नाही अजून. डान्स चाललाय. काय असीम, कसा आहेस? अरे तू तर यायचाच बंद झालास एकदम.
3: हीच गोष्ट मी रश्मीला, सॉरी मिसेस मेहरांना सांगत होतो की मी तुमच्याकडे आलो नाही. साहेबांना काय वाटत असेल?
5: मी कसलाच विचार करत नाही. हा, ही रश्मीच जरा जास्त विचारपूस करत असते. चला बरं झालं तुझी भेट हिच्याशी इथंच झाली. ते रश्मी मला जरा कसं तरीच होते. चल आपण घरी जाऊया. तुझ्या मनातून यायचं नसेल तर थांबा, मी आपला जातो. हा हा, सीम चोडेलच तुला.
4: पण जेवणार काय? घरी मी काहीच केलेलं नाहीये.
5: नाही, खावंसं सुद्धा काही वाटत नाहीये. तू थांबतेस?
4: मी नंतर मग घरी यायची पंचायत होईल माझी. नको, चला तुमच्या बरोबरच येते मी.
3: सर तुमची तब्येत बरोबर दिसत नाही, मी तुम्हाला घरापर्यंत सोडू का?
5: नाही नाही नको, मी जाऊ शकेन. पण माझं तुझ्याशी थोडं काम आहे. हा, उद्या जरा ऑफिसात येऊन भेट. हा
4: अच्छा असे, कसं वाटतंय तुम्हाला?
5: सांगितलं ना, बरोबर वाटत नाहीये. आणखी कसं सांगू?
4: कशासाठी एवढं पिता? एकच स्टॅमिना दळखेपीला कसं राहील?
5: माझ्या स्टॅमिनाची टेस्ट घेण्यात चाललंय की कंपॅरिझन चाललंय?
4: तू कधी कधी इतकं व्हल्गर बोलतोस की तुझा तिरस्कार वाटायला लागतो.
5: तुला एक माहिती आहे का?
4: काय?
5: आमच्या मॅनेजमेंट मध्ये कुठल्याही प्रकारची गैरशिस्त खपून घेतली जात नाही.
4: कुठल्या संदर्भात बोलणं चाललंय?
5: मला वाटलंच तर असीमला नोकरीवरून.
4: कशासाठी?

0: दुसऱ्याच्या बायकोशी संबंध ठेवण्याचा त्याला काय अधिकार आहे?
1: सतीश, तू असं नको करू सतीश।
0: हा हुकूम सोडतेस की भीक मागतेस?
1: भीक मागायची मला सवय नाहीये।
0: आणि कोणाचा सुकमाचा अंमल माझ्यावर टिकू शकत नाही।
2: काय होणार, तेच झालं जे होईल असं मला वाटलं होतं। प्रमोशन मिळून गेल्यावर मी एक खोटं नाणं बनलो, न चालणार। त्यांना पैसे देण्याची माझी कुवत संपली आहे हेही मिस्टर मेहरांच्या लक्षात आलं। आपल्या जीवनातून मला उचकटून फेकून द्यायची त्यांना किती घाई झाली होती हेही मला कळलं होतं। त्यांनी मॅनेजमेंटला माझ्याबद्दल तक्रार पाठवावी हे अपेक्षितच होतं। माणसाला सर्व काही मिळालं म्हणजे त्याची लहानशी गोष्ट देखील एकदम, पण माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी मला काहीतरी गमवावं लागेल। आणि अडचण हीच आहे की मला काहीच गमवायचं नाहीये।
1: माझं सर्वस्व गमावलं कारण माझ्यामुळेच असीमची ही अवस्था झाली। सतीशनं केलेल्या तक्रारीच्या संदर्भात मी मॅनेजमेंटला एक पत्र लिहिलं। माननीय महोदय, तुमचा माझा परिचय नाही, मी सतीश मेहरांची पत्नी आहे। सतीश मेहरा यांनी असीम बॅनर्जी विरुद्ध जी तक्रार केली ती पूर्णतः असत्य आहे। सतीश मेहरा यांच्या वागणुकीमुळे मी किती त्रासून गेले होते ते वर्णन करून नाही सांगता येणार मला। सतीशच्या गैरव्यवहारामुळे कंटाळून नाईलाजाना मी असीममध्ये इन्व्हॉल्व झाले, सुटकेचा एक मार्ग म्हणून। यात असीमचा काहीच दोष नाही, सतीशनं त्याची पिळवणूक केली, प्रत्येक बाबतीत त्याचा फळ उठवलाय। असीममुळे पैशासाठी सुद्धा अच्छा प्रत्येक खर्चात असीमचा वाटा होता। जर असीमला शिक्षा झाली तर न्यायावरचा माझा विश्वास उडून जाईल। रश्मी मेहरा।
3: मिस्टर असीम बॅनर्जी, सतीश मेहरा यांच्या प्रमोशन मागे तुमचा हात होता ही गोष्ट खरी आहे का?
2: मी फक्त माझ्या वडिलांची आणि त्यांची भेट घडवून आणली होती, त्याखेरीज दुसरं काहीच केलं नाही।
4: त्यांना मदत करण्यात तुमचा कोणता स्वार्थ होता का?
2: ते माझे बॉस होते, त्यांची विनंती मी एकदम धुडकावून लावू शकत नव्हतो। पण योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार त्यांनी करायला हवा होता।
3: तो मुद्दा आपण सोडून देऊ, पण एक सांगा असीम बॅनर्जी, त्यांच्या पत्नीमध्ये तुम्हाला काही खास स्वारस्य आहे की नाही?
2: नव्हतं आणि नाहीही।
4: मिसेस मेहरांच्या पत्रावरून तर हे स्पष्ट होतंय मिसेस बॅनर्जी की तुम्ही दोघं एकमेकात गुंतलेले होतात।
2: हो, त्यांनी सांगितलं म्हणून काय झालं? मला जाळ्यात पकडण्यासाठी मिस्टर मेहरा आणि मिसेस मेहरानी हे नाटक रचलंय।
3: आणि तुम्ही फसलात मिस्टर असीम बॅनर्जी, यातूनच तुमचा वीक पॉइंट सिद्ध होत नाही का? सांगा,
2: शिकार करणाऱ्याला दोषी समजायचं की सावजाला?
4: तुम्हाला सावज बनवण्यात आलं, सापळ्यात अडकवण्यात आलं असं तुम्ही म्हणता, त्याला तुमच्याजवळ कोणता पुरावा आहे?
2: माझ्यामुळे मिस्टर मेहरांना प्रमोशन मिळालं, त्यांनी जाणीवपूर्वक मला त्यांच्या घरात ठेवून घेतलं।
4: आय सी।
2: कितीदा तरी मी त्यांच्या घरातून निघून जायचं ठरवलं, पण त्यांनी काही ना काही कारण सांगून मला थांबवून घेतलं। भाड्याच्या घरात राहून सुद्धा परवडलं असतं इतका खर्च त्यांच्या घरात राहिल्यामुळे मला आला। त्यांच्या घरातून मी बाहेर पडलो, त्यांनी माझ्याकडून 5,000 रुपये मागितले।
4: येस गॉन।
2: मी नकार दिल्यावर त्यांनी मला अतिशय सूचक धमकी दिली आणि त्यांच्या बायकोला मी भेटलो असा आरोप केला। नाईलाजानं मी 1,000 रुपये काढून दिले, ते आज ताग्यात मला परत मिळालेले नाहीत। मी जेव्हापासून त्यांच्याकडे राहायला लागलो त्याच वेळेपासून त्यांची गाडी बंद होऊन गॅरेजमध्ये पडली, फक्त माझीच गाडी वापरली जायला लागली। ओ, हे तर काहीच नाही, मिस्टर मेहरा कुठेही गेले आणि त्यांना माझे नातेवाईक भेटले तर त्यांच्याकडून माझं नाव सांगून पैसे उसने मागत असत।
3: मिसेस मेहरांचं पत्र वाचण्याची तुमची इच्छा आहे का?
2: तुम्हीच सांगा काय लिहिलंय।
3: हे पत्र वाचा।
2: बाकी सगळं ठीक आहे, पण तेवढं ते इन्व्हॉल्वमेंट बद्दल लिहिलंय ना ते सोडून, मी मुळीच गुंतून पडलो नव्हतो। असलीच तर ती

0: क्षणिक भावना असेल.
1: अच्छा मिस्टर बॅनर्जी तुम्ही जाऊ शकता. असीम बॅनर्जी तुमच्या विरुद्ध कोणताच पुरावा नसल्यानं तुमचं सस्पेन्शन मागे घेतलं जात आहे.

0: असीम, खरोखरीच आपल्या दोघात कसलेच बंध निर्माण झाले नव्हते का? थांबलास का? काही संबंध नव्हता आपल्या?
1: पण
0: माझ्या प्रेमाची आज तुला खरोखरीच कधीच लागली नव्हती का रे?
1: पण रश्मी,
0: मी एकटीच एकच धागा घेऊनच वस्त्र गुंफत बसले होते.
1: रश्मी रश्मी, मला तुझं प्रेम हवं होतं.
0: पण तू तर म्हणालास माझ्यात तू मुळीच गुंतला नव्हतास.
1: आपण माझ्या जागी असतात तर काय केलं असतं बाई?
0: या प्रश्नाचं उत्तर देऊन मी तुला अडचणीत आणू इच्छित नाही असीम.
1: तरीही सांग ना,
0: माझ्या पत्रात मी काय लिहिलं होतं?
1: मिसेस मेहरा, कसं समजावं तुम्हाला? माझं आयुष्य मी आत्ताच कुठे सुरू केलंय. उभं आयुष्य खडं आहे माझ्यासमोर. मी आत्ता सस्पेंड झालो असतो तर सगळं सगळं करिअर, सगळ्या महत्वाकांक्षा जळून खाक झाले असते.
0: तुमचं बरोबर आहे, मला करिअरच नाही त्यामुळे असं कुणात तरी गुंतून पडणं मला परवडण्यासारखं होत. तुमचं तसं नाही.
1: तुम्ही काहीही म्हणा, परिस्थिती बदलत नाही. यू आर लकी, सतीश लव्ज यू. ते तुम्हाला माफ करते.
0: असा सगळा हिशेब मांडण्याचा स्वभाव असता माझा, तर ते पत्र लिहून पसरे नसते मी. आय कॅन थिंक ऑफ माय सेल्फ इन माय ओन वे.
1: रश्मी,
0: एकाच गोष्टीचं वाईट वाटत की माझा प्रत्येक अंदाज असा चुकतो कसा. आज मला कळलं की सतीशचं म्हणणंच बरोबर आहे. आयुष्यात भावना विवश होऊन चालत नाही, व्यवहारी बनण्यातच फायदा असतो माणसाचा.
1: तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेताय मिसेस मेहरा. मी जे काही बोललो फक्त स्वतःला वाचवण्यासाठी बोललो. फक्त स्वतःला वाच.
0: हळू, अगदी हळू. कुणीतरी ऐकेल आणि पुन्हा तुम्हाला दोषी समजलं जाईल. आज फक्त इतकंच सांगणं स्वतंत्र आहेस, मुक्त आहेस. स्वतःला अपराधी वाटून घेऊ नकोस. उभं आयुष्य पडलंय तुझ्यासमोर. पण एकच लक्षात ठेव, माणसाचं उजळलेलं शील आणि त्याचं विकसित व्यक्तिमत्व या गोष्टी देखील त्याच्या करिअर इतक्याच महत्वाच्या आहेत. ट्राय टू कीप इट इंटॅक्ट.

0: आताच आपण शिशिरफूल या नभोनाट्याचा भाग दुसरा ऐकला. मूळ लेखक कांती देव, मराठी अनुवाद नीता गद्रे, यातील सहभागी कलाकार सतीश सुनील वंजू, आशिम विजय रानडे, रश्मी सुनीता बापट. सादर करते होते महेश केळुसकर.
1: आयुष्याने खूप काही हिरावून घेतलं, पण जगण्याची उमेद मात्र प्रबळ होत गेली. ही गोष्ट आहे अनिकेतची. लहानपणीच आई वडिलांना गमावलं, पुढच्या आयुष्यातली आव्हानं तर आणखी वेगळी. पण स्वतःच्या संघर्षातून सावरताना अनिकेत फक्त स्वतःसाठी जगला नाही, तर इतरांचाही आधार बनला.
2: जगतोस तू तरीही.
1: अनिकेतच्या या प्रवासाची गोष्ट ऐकायला विसरू नका उमेद जीवनाची मालिकेच्या दुसऱ्या भागात. लेखिका सारिका ढेरंगे, सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक, उहू दातार आणि पल्लवी वैद्य. नक्की ऐका बुधवार दिनांक 21 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AI.